मध्यम लहरी 239 अंश 60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. त्यासोबतच प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही आता आमचं प्रसारण उपलब्ध आहे. श्रोतेहो नमस्कार. आज शनिवार, भारतीय सौरदिनांक 17 श्रावण, शके 1948 अर्थात 8 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो सुप्रभात.

गिरवाण वाणी। आज या कार्यक्रमात रेखा देशपांडे यांच्या स्वरात रामाष्टकम स्तोत्र आपण ऐकलं। गिरवाण वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 6:00 वाजून

10 मिनिटे होत आहेत. श्रोते हो, प्रभातीच्या या आल्हाददायक समयी आपली सकाळ आणखीन सुंदर, प्रसन्न आणि भक्तिमय करण्यासाठी आता प्रसारित करत आहोत प्रभात वंदन हा भक्तिपूर्ण गीतांचा कार्यक्रम.

प्रभातवंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला शरद जांभेकर यांच्या स्वरात वसंत बापट यांची ही रचना आपण ऐकली. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शौनक अभिषेकी यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं.

शौनक अभिषेकी यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. श्रोते हो, प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

संत नामदेव महाराजांचा हा अभंग अजित कडकडे यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलात. संगीत होतं केदार पंडित यांचं. प्रभात वंदन या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया नितीन मुकेश यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना. संगीत आहे हरिप्रसाद चौरासिया यांचं.

नितीन मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं हरिप्रसाद चौरसिया यांचं. श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत. प्रभात वंदन या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुधीर पोटे, रवींद्र कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली लीला जोशी यांची देशभक्तीपर रचना.

या देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:42 झाली आहेत. आता ऐकूया शेतीविषयक कार्यक्रम कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात एरंडी लागवड याविषयीची संकलित माहिती. माहिती संकलक आणि वाचक आहेत महेश इनामदार.
1: मंडळी, एरंडी हे पीक दुष्काळी भागात चांगले येतं. याच्या मुळ्या जमिनीवर खोलवर जात असल्यानं ते पाण्याचा ताण सहन करू शकतं. दुष्काळातही तग धरून राहतं, उत्पादन देतं. अलीकडं जैव इंधनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलेला आहे. याच्यापासून अखाद्य तेल मिळतं, त्याचा उपयोग औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. एरंडीचं पीक हे साधारण जुलैपासून पुढे सप्टेंबरपर्यंत लावता येत असल्यानं आपत्कालीन पीक योजनेत एरंडीचा समावेश केला जातो. उशिरा पेरणीसाठी शिफारस केली जाते. जसे दुष्काळी भागात कोरडवाहू लागवड केली जाते, तसेच बागायतीत सुद्धा एरंडीची लागवड केली जाते. मुख्य पीक किडी रोगापासून वाचवण्यासाठी याची सापळा पीक म्हणून लागवड ही जास्त फायद्याची ठरते. एरंडीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आपल्याला सांगता येतील. यामध्ये अरुणा ही जात 160 दिवसात तयार होते. याशिवाय VI-9, गिरिजा, DCH-1 इत्यादी जाती देखील आपल्याला चांगलं उत्पादन देतात. औद्योगिक उत्पादनासाठी एरंडी तेलाला जास्त मागणी आहे. साधारणत एरंडीचं पीक हलक्या ते भारी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येतं. चांगली मशागत करून पसरट जाती 90x45 तर उभ्या वाढणाऱ्या जातीसाठी 60x45 cm अंतरावर एका ठिकाणी निरोगी अशा 2 बिया टोकाव्यात. शक्यतो एरंडीची टोकन पद्धतीनेच लागवड करावी. टोकन सप्टेंबरपर्यंत केली तरी चालते. एकरी टोकणीसाठी कोरडवाहू साधारण 6-7 किलो बियाणं लागतं, तर बागायतीसाठी 2-3 किलो बियाणं पुरेसं होतं. घाटे आळीचा प्रादुर्भाव होणाऱ्या हरभऱ्यासारख्या पिकात पक्षी बसण्यासाठी याची उतवडा म्हणून 20-25 झाडं असावीत. या पिकाला खतं देखील खूप कमी लागतात. 1 गुणी युरिया आणि 2 गुण्या सिंगल सुपर फॉस्फेट या पिकासाठी 2 हप्त्यात द्यावं. हे काटक पीक आहे, पाणी फारच कमी लागतं. फुलोरा अवस्थेत आणि बिया धरण्याच्या अवस्थेत पाणी दिल्यास दुपटीने उत्पादन वाढतं. चांगल्या व्यवस्थापनात 4 क्विंटलपासून 10 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन आपल्याला घेता येतं.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात एरंडी लागवड याविषयीची संकलित माहिती आता आपण ऐकलीत. माहिती संकलक आणि वाचक होते महेश इनामदार. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यविषयक कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणेच्या बालरोगतज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण प्रीटर्म बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकासात स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे. आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाइम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैव सक्रिय घटक असतात. हे घटक प्रीटर्म बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिकरित्या पोषण देतात. स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण. अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना न्यूमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात. प्रीटर्म बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आम्ले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात. रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटर्म बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो. याशिवाय स्तनपानामुळे पचन संस्था अधिक सक्षम बनते. प्रीटर्म बेबीजमध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदय विकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो. जर प्रीटर्म बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावे. बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी. आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा. यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते. श्रोते हो, प्रीटर्म बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे. निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक प्रीटर्म बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणेच्या बालरोगतज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि

0: प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतेहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंतीत जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित, अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच, पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळीची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा, तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभा आहे, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा, एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आज मिळाला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि खरं म्हणजे कोणालाही रेस्क्यूची वेळ येऊ देऊ नये. यंदाचा हा पावसाळा आहे भ्रमंतीतून सौंदर्य टिपण्याचा, पण तितकाच सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि निसर्गप्रेम वृद्धिंगत करणाराच करूया. श्रोतेहो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत.
2: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
3: पातला, त्याचे दात लई बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
3: मग चालते की?
4: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता आज दिनांक यामध्ये आजचा सुविचार आपण ऐकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजे तवाने. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 8:55. आज सकाळी 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनः प्रसारित करू. आज सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. त्यानंतर नाट्यधारा हा नाट्य संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवन कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन आपण ऐकू शकाल. त्यानंतर काही बालगीतं प्रसारित केली जातील. सकाळी 11 गाता रहे मेरा दिल, 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 3 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ओळख स्पर्शाची, गुड टच बॅड टच याविषयी समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तसंच हळवा कोपरा हा प्राध्यापिका डॉ वैशाली कुलकर्णी यांचा ललित बंध आपण ऐकू शकाल. सूत्रनिवेदन वरदा हसबनीस यांचं, सादरकर्त्या तेजा दुर्वे. वनिता मंडळ या कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी सांगली केंद्राची. दुपारी 1 हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. आज दुपारी 1:40 आपण ऐकणार आहात चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे हिंदीमधलं बातमीपत्र आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये सरस्वती सुब्रमण्यम यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. आणि सभेच्या शेवटी म्हणजे दुपारी 3 प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील. हे आहेत आमचे आज पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम. आमची आजची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 सुरुवातीला 5 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. यामध्ये युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. आज सायंकाळी 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. त्यानंतर संध्याकाळी 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05

मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आज रात्री 7:15 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। रात्री 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तसंच रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 इस सप्ताह संसद में, आणि रात्री 10:00 शास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री सभेच्या शेवटी 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील। तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र।

कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेतली. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:01 आणि 46 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो सुप्रभात। आज आहे शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026। आजचा सुविचार, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतात, मनुष्य हा स्वभावानं बोलण्या चालण्यातून कितीही चांगला सुसंस्कारी असला तरी शिक्षणानेच त्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यातूनच देशाची उन्नती आणि प्रगती होत असते। म्हणूनच शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे।

0: आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आया पीठ,
1: हो,
2: जिरमिरी, सुंठपूड.
1: हो,
2: मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी.
1: हा,
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व

0: सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: खबरं आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: मैत्रिणींनो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू शिल्प प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर ऐका वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत.
4: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
3: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
5: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पण काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार.
3: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला.
7: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी.
8: 2 डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर.
6: मग
8: काय
6: स्वतःपासून सुरुवात कर.
9: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
10: गॅस्ट्रो कॉलरा कावी हे रोग टाळण्यासाठी
9: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
10: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
9: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
10: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर.

0: राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी अधिक सक्षम समृद्ध आणि अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलंय की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट मध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
0: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देत संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही. प्रत्येक विभागानं अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला असून या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यावरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणे आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं एका निवेदनात पीसीआयनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी

0: साठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यामध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था, ऑटोसिफ प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुरुस्त प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे, असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 5,220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच एमएसआरटीसी बस रिझर्व्हेशन या अधिकृत मोबाईल ऍपद्वारे आरक्षण करता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचंही उद्घाटन झालं. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असं यावेळी जाहीर करण्यात आलं. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा, असा स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी बीड जिल्हा पोलीस दलाला दिला. त्यांच्या उपस्थितीत काल बीडमध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास आढावा बैठक झाली. दोषसिद्धी, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. जालन्यातल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या खटल्याचा निकाल अवघ्या 57 दिवसात दिला आहे. या प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड न्यायालयानं ठोठवला आहे. तसंच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3 लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी काल हा निकाल दिला. 10 जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक नागरिकानं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्ह्यात शहर, तालुका तसंच ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला असून 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हवामान. राज्यात सर्वच विभागात आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं तू तिथे मी या चित्रपटातलं विजय कुवळेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं. एक गाणे ताजे तवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळची 7:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेले आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहे. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचे फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेले आहेत. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झालं पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी, मॅपिंग साठी आहे. म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 2003 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेले आहेत. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECINET मोबाईल ॲपमध्ये, तसेच voters.ECA.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायचं असेल तर तिथे माहिती भरायचं, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलंही एक भरायचं आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगलं आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत

0: फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणपत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्याला माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढं माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल, समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काही बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलीही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काही फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात, जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट, येस, म्हणजे मेट्रिक्युलेशनचं कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात, रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असं 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11 द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहे, त्या वेळेला दिलं तर पुरेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं, ते फक्त ओळख म्हणून ते ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना, तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण, यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे? आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात?
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक

0: जे बीएलओ त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत. ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या 2 महत्वाचे उद्देश आहेत. त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. बीएलओ ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचे लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहे त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांचा असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे. त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 239.61 अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आणि श्रोते हो, त्यासोबतच आता प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: आकाशवाणी सांगली केंद्र, सकाळचे 7:40 झाली आहेत.

आता ऐकूया कार्यक्रम गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: एक सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा।
1: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत।
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते, म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकरणी कंपनीत जा। काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ।
1: अहो काका, दांडेकरणी कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आम्र, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळत।
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसे, लाह्यापीठ, जिरम, मिरी, सुंठपूड।
1: हो
2: मग दांडेकरांच्या कडे जातो।
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी।
1: हा
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली।
4: गाणी मनातली कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात हे गीत। गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: जीएस चहा प्रायोजित

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

रवींद्र साठे यांच्या स्वरात नील आकाश यांची ही रचना आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही सर्व बातमीपत्रं आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्रं.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर, राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील, पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित

करणार आहेत. या अग्रगण्य संस्थेनं संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या परमप्रज्ञा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या स्कॅन अँड शेअर सेवेनं 25 कोटी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2022 स्कॅन अँड शेअर सेवा सुरू झाली. याद्वारे QR कोड स्कॅन करून रुग्णालयातील नोंदणी डिजिटल पद्धतीनं पूर्ण करण्याची सुविधा दिली जाते. 25 कोटींचा टप्पा हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेवर नागरिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांनी ठेवलेला वाढता विश्वास दर्शवत असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील कुमार बरनवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शाह यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था ऑटोसिफू प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील असा निर्वाळा PCI अर्थात पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानं दिला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं PCI एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. UPI विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिनटेक कंपन्या, NPCI आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं PCI सांगितलं. व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना आगामी काळातही ग्राहकांना आणि व्यवसायांना UPI द्वारे विश्वसनीय सेवा मिळणं सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं PCI नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. परदेशातून येणाऱ्या निधीच्या नियमनामध्ये सुधारणा करणाऱ्या प्रस्तावित विधेयकाबाबत अमेरिकेच्या एका लोकप्रतिनिधीनं उपस्थित केलेले आक्षेप भारतानं फेटाळून लावले आहेत. कायदेविषयक बाबी ही देशाची अंतर्गत बाब असून त्याबाबतचे निर्णय

0: विकसित घेत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये परदेशी निधीचं नियमन केलं जात असल्याचं जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल नवी दिल्ली इथं ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि श्रीलंकेचे बंदर आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच ऊर्जा मंत्री अनुरा करुणाथिलके उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित भारत श्रीलंका HVDC वीज जोडणी आणि संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पासह सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. MMRDA रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सिंगापूरच्या टेमासिक समूहातील सुरवाना जुरांग आणि मॅपल ट्री यांच्यात काल सामंजस्य करार झाला, त्यानंतर ते बोलत होते. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात काल पहिली अधिकृत चर्चा झाली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामध्ये आसा इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षित रामराज आणि अश्मिता चालिया यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उद्या अश्मिता आणि रक्षित आमनेसामने असतील. भारतीय हवामान विभागानं आज ओडिशा आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पाऊस तसंच वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पाऊस आणि वादळासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली IIT 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. या राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. याबरोबरच श्रोते हो, आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. जन्म आणि मृत्यू या दोन तीरामधून जीवनाची नदी सुखसागर परमात्म्याला भेटण्यासाठी परमवेगानं धावत असते, परंतु दुर्दैवानं जीवाची धावण्याची दिशा मुळातच चुकल्यामुळं जन्मभर धडपड करून सुद्धा त्याला जे पाहिजे असतं ते सुख मिळत नाही आणि सुख न मिळण्याच्या असमाधानात त्याला हा लोक सोडून जाण्याची वेळ येते. या फजितेचं वर्णन तुकाराम महाराजांनी किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित या शब्दामध्ये उत्कृष्ट रीतीनं केलेलं आहे. मनुष्याला सुख हे काय आहे याचाच बोध होत नाही. सुख कशात आहे असं जर आपण सुशिक्षित किंवा अशिक्षित माणसाला विचारलं तो चटकन सांगेल की सुख हे मान्यात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुख हे मान्यात आहे या कल्पनेतच माणसाचं सर्व दुःख भरलेलं आहे. कशात तरी सुख आहे अशी कल्पना करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्या विषयात सुख आहे अशी कल्पना करतो तो विषय जर प्राप्त झाला तर त्यात सुख नाही हे त्याला अनुभवायला येतं आणि जर तो विषय मिळाला नाही तर त्याला दुःख होतं. सामान्य माणसाची अशी कल्पना असते की सुख हे बाहेर जगामध्ये जे नाना पदार्थ आहेत त्यात अडकलेलं आहे आणि ते जर मिळवायचं तर ते पदार्थ संपादन करून मग त्यातून ते सुख वेचायचं. ही कल्पना माणसाची एकदा का निश्चित झाली की माणूस नाना प्रकारचे पदार्थ म्हणजे विषय मिळवण्याच्या खटपटीला लागतो. सर्व पदार्थ पैशानं मिळू शकतात म्हणून माणूस पैशाच्याच मागे लागतो, परंतु पैसा किंवा पदार्थ हे आपल्याला सुख देऊ शकत नाहीत हे त्याला शेवटी अनुभवानं कळतं. कल्पना करा, आपल्याला नाटकाचं सुख पाहिजे. आता हे सुख जर मिळवायचं असेल तर ते प्रथम म्हणजे जे नाटक आपल्याला पाहायचं आहे ते कुठेतरी असलं पाहिजे. तिथं प्रवेश मिळवण्यासाठी जवळ पैसे हवेत, पाहण्यासाठी डोळे आणि कान पाहिजेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नाटक पाहण्यात मन स्थिर झालं पाहिजे. सामान्य माणसाला या सर्व अटी पूर्ण करणं कठीण, त्यातूनही त्यानं काहीतरी खटपटी करून पूर्ण केल्याच तर ते सुख टिकणं त्याहूनही कठीण. याचं कारण असं की हा विषय सर्व काळ उपलब्ध होऊ शकत नाही आणि झाला तरी त्या ठिकाणी मन फार काळ रमत नाही. नाटक पाहता पाहता त्याचाच नंतर वीट येऊ लागतो, कारण मनुष्याचं मन हे मुळातच चंचल आहे. ते काही काळ त्या विषयावर स्थिर होतं आणि तेवढ्या वेळेपुरतं त्याला सुख अनुभवता येतं, पण त्या विषयाचा चंचल मनाला लगेच कंटाळा येतो आणि ते सुखासाठी दुसऱ्या विषयाकडे पाहू लागतं. अशा रीतीनं मरकट ज्याप्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतो किंवा भ्रमर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भ्रमण करत राहतो, त्याप्रमाणे आपलं मन एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सुखाच्या आशेनं सारखं फिरत राहतं आणि अशा अस्वस्थ मनाला जन्मभर शांती सुख काही मिळत नाही. आता ज्या सुखाचं वर्णन केलं त्याला विषय सुख असं म्हणतात आणि सामान्य माणसं शास्त्रात ज्याला बद्ध असं म्हणतात ती सर्व या विषय सुखाच्या मागे

या विषय सुखाच्या पलीकडे सुखाचे आणखीन दोन श्रेष्ठ आणि श्रेष्ठतम असे प्रकार आहेत. पहिला प्रकार मुक्ती सुखाचा आणि दुसरा भक्ती सुखाचा. मुक्ती सुख हे विषय सुखापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असतं आणि हे सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे समाधी. समाधी लावून जे मुक्ती सुख मिळवायचं असतं ते स्वावलंबी असतं. विषय सुखात ज्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थाचा म्हणजे विषयाचा आलंब घ्यावा लागतो त्याप्रमाणे मुक्ती सुखात नसतं. गाढ निद्रेत माणसाला जे विषयातीत द्वंद्वातीत असं निरालंबी सुख मिळतं त्याच प्रकारचं सुख समाधी अवस्थेमध्ये साधकाला प्राप्त होतं. विषय सुखात सुख क्षणिक आणि फारच परावलंबी असल्यामुळं योगीजनांनी या सुखाचा त्याग केला आणि स्वरूप प्राप्तीचा स्वावलंबी मार्ग शोधून काढला. या मार्गाने जाणारा साधक आपलं मन अंतर्मुख करून अभ्यासानं स्वरूपात विरवून टाकतो अशा रीतीनं जी समाधी साधली जाते तिच्याद्वारा साधक काही काळ सुखरूप होऊन राहतो आणि यालाच मुक्ती सुख किंवा समाधी सुख असं म्हणतात. योग मार्गानं किंवा व्यतिरेकाच्या ज्ञान मार्गानं जाऊन समाधीद्वारा हे सुख अनुभवायचं असतं. परंतु या मार्गामध्ये अडचण अशी की जोपर्यंत साधक समाधी अवस्थेत असतो तोपर्यंत तो सुखरूप होऊन राहतो, पण समाधीचा भंग झाला किंवा समाधीतून व्युत्थान झालं की तो सुखाला मुकतो. आणि म्हणूनच बद्धाचं विषय सुख किंवा सिद्धांचं मुक्तीसुख या दोहोंच्या पलीकडे असणारं श्रेष्ठतम असं जे भक्तीसुख किंवा प्रेमसुख ते संतांनी आपलंसं केलं. हे सुख प्राप्त करून घ्यायचा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामानं मिळणारं प्रेमसुख हे समाधी लावून मिळणाऱ्या समाधी सुखापेक्षा वेगळं आणि आगळं असं आहे. समाधी लावून योगी किंवा ज्ञानी ब्रह्मरूप होतो तर नामानं नामधारक ब्रह्मरसाचं अखंड पान करतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावी हे. नामसंकीर्तनानं जे प्रेमसुख मिळतं त्याची प्रक्रिया काय हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. विज्ञान असं सांगतं की या विश्वातील प्रत्येक वस्तू ही आपल्याच ठिकाणी स्पंद पावत असते. प्रत्येक वस्तूत जे परमाणू आहेत, जे अणुरेणू आणि रसरेणू आहेत, ते त्या वस्तूमध्ये विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट गतीनं विशिष्ट दिशेनं हेलावत असतात, स्पंद पावत असतात, व्हायब्रेट होतात. या स्पंद होण्याच्या पद्धतीत गतीत आणि दिशेमध्ये विशिष्ट कारणामुळे फेरफार झाला तर त्या वस्तूचं रूप आणि स्वरूप पालटतं. उदाहरणार्थ ज्याला आपण लोखंड असं म्हणतो त्या लोखंडात असणारे अणुरेणू आणि रसरेणू एका विशिष्ट पद्धतीनं स्पंद पावत असतात आणि त्यांची फिरण्याची गती डावीकडून उजवीकडे असते. जर एखाद्या विशिष्ट प्रक्रियेनं लोखंडातील अणुरेणूंची फिरण्याची गती जर उलटवता आली, म्हणजेच त्यांची फिरण्याची गती उजवीकडून डावीकडे फिरवता आली, तर लोखंडाचं सोनं होतं. किमयागार लोखंडाचं सोनं करतो किंवा परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं याचं कारण हेच होय. संथपणे वाहणाऱ्या पाण्यात जर गती निर्माण झाली तर त्या पाण्यातून विजेसारखी शक्ती निर्माण होते. एखादी वस्तू जर आकाशामध्ये सतत फिरवत ठेवली तर ती वस्तू फिरत असता एक प्रकारचा विशिष्ट आवाज होतो आणि काही काळानं ती वस्तू आकाशातच अदृश्य होते. परंतु तोच विशिष्ट आवाज जर मुखानं किंवा अन्य प्रकारानं सतत काढण्याची व्यवस्था झाली तर आकाशात अदृश्य झालेला तोच पदार्थ पुन्हा साकार होतो. एखाद्या मनुष्याला अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी स्पंद व्हायब्रेशन्स निर्माण होतात. अशावेळी त्याचा चेहरा लालबुंद होतो, देह थरथर कापू लागतो, डोळे लाल होतात, त्याला धड बोलताही येत नाही. अशा माणसाचं रक्तसुद्धा विषारी बनतं. जर एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचलं तर तो प्राणी प्राणास मुकतो. अतिक्रोधाला बळी पडणारी माणसं रोगी होतात याचं कारण हेच होय. तुकाराम महाराज सांगतात, खवळली

0: कामक्रोधे अंगे भरते आधिव्याधे। तात्पर्य विशिष्ट कारणांमुळे विशिष्ट प्रकारच्या लहरी स्पंद किंवा व्हायब्रेशन्स निर्माण झाल्या तर पदार्थात किंवा माणसात परिवर्तन होतं ही गोष्ट आज विज्ञानानं सिद्ध केलेली आहे। अखंड नामस्मरणानं नेमकं तेच होतं। जीव हा ज्ञानरूप आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप होय। ज्ञानरूप जीवाला आनंद स्वरूपाची कळत किंवा नकळत जाण आहे पण त्याचा भोग मात्र नाही। जवळ आहे पण मिळत नाही अशी जीवाची अवस्था आहे। हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य आयुष्यभर खूप धडपड करतो आणि शेवटी थकून जातो। एखादा कुत्रा स्वतःची शेपूट पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ती जवळ असून सुद्धा त्याला मिळत नाही। शेपूट पकडण्याच्या प्रयत्नात तो कुत्रा शेवटी अक्षरशः स्वतःच्याच भोवती फिरू लागतो आणि श्रांत होऊन जमिनीवर पडतो। अशीच अवस्था माणसाची झालेली आहे। जवळ असलेला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नात तो स्वतःच्या देहाभोवती विषयांच्या कनक कांता कीर्ती आणि सत्ता यांच्या कक्षेत फिरू लागतो, संसार चक्रात भ्रमण करू लागतो आणि शेवटी भोवळ येऊन निराश होऊन एक दिवस मरून जातो। क्षीरसागरात देव दैत्यांनी मंथन केलं आणि त्यातून विष आणि अमृत दोन्ही बाहेर आले। त्याचप्रमाणे जीवाच्या ज्ञानघन चैतन्य सागरात विकाराच्या रवीनं मंथन घडतं तेव्हा त्यातून विष बाहेर पडतं आणि जीवन दुःखरूप होतं। उलट नामाच्या प्रेमाच्या रवीनं जर तिथं मंथन झालं तर त्यातूनच अमृत बाहेर येतं आणि जीवन सुखरूप होतं। तात्पर्य आनंद जवळ आहे आणि तो मिळवण्याचा मार्ग म्हणजे नामसंकीर्तन हाच होय। ओम शांती शांती शांती।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत। चिंतन

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:56 झाली आहेत. श्रोते हो, यानंतर ऐकूया लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं.

0: अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं धाकटी सून या चित्रपटातलं, सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत सुधीर फडके यांचं.

लखलख चंदेरी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हे होतं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं. उषा मंगेशकर आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं होतं.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात भालू या चित्रपटातलं पी सावळाराम यांचंही गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. आणि या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आणखी काही मराठमोळ्या चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र. आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोतो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिर इथं जाता पंढरीसी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगता येत या कार्यक्रमाचे संयोजक श्रुती तवटे.
2: नमस्कार. पुरार्पण प्रस्तुत जाता पंढरीसी ही अभंग रचनाची सांगीतिक मैफिल आषाढी एकादशीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये प्रल्हाद जाधव यांचा स्वरसाज लाभला. प्राध्यापक निशांत गोंधळे यांनी निरूपण केले. या मैफिलीला शिवाजी सुतार हार्मोनियम, केदार गुळवणी व्हायोलिन, संदेश खेडेकर तबला, राम चौधरी पकवास, गुरुढोले सायरिदम या वादकांची साथ संगत लाभली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्रुती तवटे यांनी केले असून ध्वनी संयोजन सवाशे साऊंड यांचे होते. स्वरार्पणने याआधी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना यशस्वी केल्या आहेत. त्यामध्ये सुमय श्याम, सुरव इश्क आदी रचिनी पंढरी या मैफिलींचा समावेश आहे. धन्यवाद.
1: ऐकूया जाता पंढरीसी या कार्यक्रमाची झलक.

0: श्रोत्यो, सांगलीतील खरे मंगल कार्यालय इथं संस्कार भारतीच्या वतीनं गुरु पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक कविता कुलकर्णी.
1: नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कार भारती सांगली जिल्हा समितीने गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम 26 जुलै रोजी केला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील गुरूंचा सत्कार करून हा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम नेहमी कैलास असे प्रभाकर गद्रे यांच्या स्मरणार्थ करण्यात येतो. यंदाचे गुरु होते श्री विवेक मुरलीधर देशपांडे नाट्यविधा, सौ कल्याणी मुकुंद पटवर्धन नृत्यविधा, श्री विश्वेश पांडुरंग मैस्कर शिल्पविधा आणि श्री दयासागर बाबुराव बन्ने साहित्यविधा. या कार्यक्रमामध्ये आणखी एक विशेष सत्कार आपण केला, तो म्हणजे मुकुंद पटवर्धन यांचा. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामाबद्दल जो एक विशेष पुरस्कार देण्यात आला त्याबाबत आम्ही त्यांचा विशेष सत्कार केला. या कार्यक्रमामध्येच सौ कल्याणी मुकुंद पटवर्धन यांच्या शिष्यांनी रूपे तीची हा नृत्याचा कार्यक्रम अत्यंत सुंदर अशा प्रकारे सादर केला. त्यातील सहभागी कलाकार होते मुक्ता पटवर्धन, तेजा गोरे, सुमेधा जोग, ईश्वरी हिरेमठ आणि यशस्वी मोरे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यंदा या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले जे प्रमुख पाहुणे म्हणून ते म्हणजे ह ब प दीपक तथा नाना महाराज केळकर. नाना महाराज केळकरांच्या हस्ते या सर्व गुरूंचा सत्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व सभेला संबोधित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सद्गुरु आणि गुरु मधला फरक काय असतो तो सर्वांना समजावून सांगितला. त्याचप्रकारे आपण आपली संस्कृती कशी टिकवली पाहिजे आणि त्यामध्ये संस्कार भारती कसं चांगलं काम करते याबाबतही त्यांनी सांगितलं. संस्कार भारतीचं त्याबाबत कौतुक केलं. अध्यक्ष मिलिंद महाबळ यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर अशा प्रकारे हा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम यंदा आमच्यातर्फे सादर करण्यात आला.
0: रसिको, या कार्यक्रमात हरिभक्त परायण दीपक तथा नाना महाराज केळकर मार्गदर्शन करताना म्हणाले,
2: माझ्या मनात सर्वप्रथम एकच भावना आहे, ती म्हणजे कृतज्ञतेची भावना आहे. कारण हा गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. गुरु पौर्णिमा हा केवळ एक सण नाही आहे, आपण त्याला बघण्या दृष्टीत असे सण म्हणून बघतो, पण गुरु पौर्णिमा हा एक सण नाही. गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले, जी शिकवण दिली, त्याचं प्रत्यक्ष आचरण त्या दिवशी होणे अत्यंत महत्वाचं आहे. ही खरी गुरु पौर्णिमा आहे. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या, अंधाराकडून तेजाकडे नेणाऱ्या, गुरु

0: प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा खऱ्या अर्थाने हा गुरु पौर्णिमा हा दिवस आहे. शंकराने पार्वतीला गुरु गीता सांगितली. 159 श्लोक आहेत. त्या श्लोकाद्वारे पार्वतीने शंकराला विचारलं की सद्गुरूंचं महात्म्य काय आहे. तेव्हा शंकराने स्वतः या गुरु गीतेच्या माध्यमातून पार्वतीला गुरु गीता सांगितली. आणि त्या गुरु गीतेतला सुद्धा श्लोक, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या जीवनातील पहिला गुरु कोण आहे? आई आहे. त्याशिवाय आपल्या जीवनाला आकारच आला नसता. म्हणून वेदानं सुद्धा आईला प्रथम मान दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण आईला सुद्धा जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून पूर्वीच्या काळी बघा तुम्ही, पुस्तकामध्ये आई ही कविता शिकवायला असायची. पण आमचे वडील अण्णा कीर्तनात सांगायचे की आई ही कविता शिकवत असताना जर त्या शिक्षकाच्या डोळ्याला पाणी येत नसेल तर तो शिक्षक ती कविता शिकवायला अपात्र आहे. अशा आपल्या जीवनामध्ये आईला अनन्य साधारण महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरा गुरु म्हणजे जीवनामध्ये बदल घडवणारा म्हणजे तो म्हणजे सद्गुरु. गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा, बरं का? महत्वाच्या गोष्टी अशा आहेत. गुरु काय करतो? आपल्या जवळचं ज्ञान त्या शिष्याच्या मेंदूपर्यंत मिळवायचं काम करतो. पण जो सद्गुरू आहे ना, तो आपल्या जवळचं ज्ञान त्या शिष्याच्या अंतःकरणापर्यंत मिळवायचं काम करतो. म्हणून सद्गुरूला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. अनेक गोष्ट महत्वाची अशी आहे की सद्गुरु किंवा गुरु ही व्यक्ती नाही आहे. व्यक्ती म्हणले की नाही, त्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. का? व्यक्ती म्हणले की गुणदोष हे चिकटतातच माणसाला. पण गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे किंवा ऊर्जा आहे. आणि तीच ऊर्जा किंवा शक्ती सद्गुरु किंवा गुरु त्या शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करीत असतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि याला अनुलक्षून एक ज्ञानेश्वरी मध्ये एक सुंदर उभी आहे. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. भगवंतांनी काय केलं? त्या अर्जुनाला आपल्यासारखं केलं. पण अर्जुन तो अर्जुन ठेवला आणि स्वतः भगवान ते भगवान राहिले. पण सद्गुरूंचं सामर्थ्य असं आहे, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयालाही. हे महत्वाचं काम करायचं काम गुरु किंवा सद्गुरु करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे.
1: श्रोतू, सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिर इथं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून अभंग वाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक श्री वल्लभ कुलकर्णी.
2: पालकमंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून अभंगवाणी कार्यक्रम नुकताच सांगलीतल्या भावनाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भावनाट्य मंदिरात मोठी गर्दी केली होती. वारकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि संगीत प्रेमींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. या कार्यक्रमाला सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगी हेही उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन किरण ठाणेदार यांनी केले. गायक सिद्धार्थ पाटील, अभिषेक तेलंग आणि यशश्री जोशी यांनी आपल्या मधुर आणि सुरेल गायनातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदी संतांच्या रचना सादर करीत उपस्थित नागरिकांना भक्तिभावाची अनुभूती दिली. या कार्यक्रमाला अविनाश इनामदार हे कीबोर्डवर, केदार सांबारे हार्मोनियमवर, केदार गोवणी व्हायोलिन, अजय बोगले तबला, शौनक बोगले पखावाज, विनोद सावंत साईट रिदम, किरण ठाणेदार हँडसोनिक यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीत साथीमुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. शशांक लिमय यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन आणि निवेदन केले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून आयोजित या कार्यक्रमाने भक्ती, संस्कृती आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवून आणला. उपस्थित सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
1: ऐकूया अभंगवाणी या कार्यक्रमाची झलक.

रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश विसेला आता निरोप द्या. नमस्कार.

सांगली विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आम्ही पुनःप्रसारित करू. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण, सकाळचे 9:00

0: 32 मिनिटे झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. डी. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो,

निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहाने संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतो, आत्ताच आपण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोते हो, सकाळचे 9:42 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

0: सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।
1: स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत होता। श्रोते हो, सकाळचे 9:42:45 झाली आहेत। आता ऐकूया नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम।

0: नाट्यधारा या नाट्य संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला कल्याणी देशमुख यांनी गायलेलं स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस?
2: दातला त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: बदला बदला सवय बदला.
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

नाट्यधारा या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास कामत यांनी गायलेलं प्रेम संन्यास या नाटकातलं हे पद.

0: संगीत प्रेम संन्यास या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं वसंत देसाई यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुजू खुजू गाली हसतया.
2: श्रुतीभ सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आरती अंकलीकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गृहलक्ष्मी या चित्रपटातलं हे गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे अच्युत ठाकूर यांचं.

0: आरती अंकलीकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गृहलक्ष्मी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अच्युत ठाकूर यांचं.
1: कळीचं फुलात रूपांतर होणं ही निसर्गाची किमया आहे. यौवनात पदार्पण करताना मनामध्ये भावभावनांचे नवनवे उन्मेष आपोआपच फुलू लागतात, बदल घडू लागतात. पण वयाच्या संक्रमणाबरोबरच काळाचं स्वतःच एक संक्रमण असतं बरं का. काळही आपल्या गतीने बदलत असतो, आपली नवनवी रूप प्रगट करत असतो. नूर तोच असला तरी रूप बदललेलं असतं, सूर तोच असला तरी परिभाषा वेगळी असते. लावण्य तेच पण त्याची अदा वेगळी असते. तू हसतेस मोकळी मोकळी, वाटत कबूतर फडफडतय. तू चालतेस लचकत मुरडत, इकडे काळीज धडधडतय. तू बोलायला येते स्वतःहून, पण माझ्याने बोलवत नाही. आभाळ दुरून हवं असं वाटत, अंगावर आलं की पेलवत नाही.

0: वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जुईली या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं किशोर पराशर आणि मिलिंद इंगळे यांचं.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
0: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की करवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: नमस्कार, मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी, सांगली मिरज कुपवाडचा महापौर. मी तुम्हाला एक आज आवाहन करत आहे आकाशवाणीच्या माध्यमातून की आपल्या शहरामध्ये थकबाकीदारांसाठी आपण महापौर योजना चालू केलेली आहे. त्याची मुदत 31 ऑगस्ट लास्ट आहे. त्या अभय योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी 100% घ्यावा, जेणेकरून त्यांची खूप दिवसापूर्वीची शास्ती दंड कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आणि त्या माध्यमातून आम्ही तिन्ही शहरातील विकासाला प्राधान्य देऊ शकतो. शहरातील नागरिकांना विनंती आहे की ह्या महापौर अभय योजनेचा लाभ घ्यावा व सांगलीकर जनतेसाठी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

कार्यक्रमात आता यानंतरचं हे गीत बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नटरंग या चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत आहे अजय अतुल यांचं.

नटरंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. मी अमृता बोलते या चित्रपटातलं सोनू कक्कर यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत दिनकर शिर्के.

0: करायचा.
1: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आता प्रसारित करत आहोत महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवन कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. ऐकूया आज या क्रमशः वाचनाचा भाग 248.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी झुंजत राहिलेला, देशभक्तीनं भारलेला वादळी वारा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संघर्षमय जीवन कहाणी, महानायक, लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार, महानायक भाग 248 वा।

चला विमानतळावरच जाऊ, तिथं शेवटचा प्रयत्न करू. गाड्या सुसाट वेगानं पुढे चालल्या. इसाडूंनी मोटारीतच नेताजींना वचन दिलं, तुमच्या पाठोपाठ काहीही करून आणखी एका विमानाने सर्व साथीदारांना पाठवून देतो. मोटारी जेव्हा हवाई अड्ड्याजवळ पोहोचल्या तेव्हा विमानाचा घोंगावता आवाज कानावर पडू लागला. हवाई अड्ड्यावरील कॅप्टन ओरडला, कृपया आटपा लवकर, एक तासापासून इंजिन सुरू आहे. आतील 12 प्रवासी आणि स्टाफ चंद्रागोसांची वाट पाहत तिष्ठत होते. लेफ्टनंट जनरल शिर्डी नेताजींसाठी 2 तास खोळंबल्याचं समजलं. वैमानिक लेफ्टनंट कर्नल नोनोगाकी आणि त्यांच्या पाठोपाठ लेफ्टनंट जनरल

शिडी तातडीने खाली उतरली. दोघांनी झुकून नेताजींना जपानी ओजोगी केला. तसे नेताजी गडबडीने म्हणाले, जनरल माझे जीवलग साथी सोडून मी एकटा कसा येऊ, आणखी एकासाठी तरी तुम्हाला जागा उपलब्ध करावीच लागेल. शिडेने वैमानिकाकडे पाहिलं. नोनो गाकींचा चेहरा इवलाचा झाला. ते अजिजीने म्हणाले, अशक्य, केवळ अशक्य सर. या बॉम्बर मधून फक्त 9 व्यक्ती प्रवास करू शकतात. तिथे आता 12 जण बसलेत. जास्तीत जास्त 1 टन माल वाहण्याची या बॉम्बरची क्षमता आहे. आधीच 2 टनाहून जास्त बोजा झालाय. सर्वांचं जीवित महत्वाचं. नाही नाही, आणखी 1 प्रवासी तुम्हाला घ्यावाच लागेल, नेताजी आग्रहानं बोलले. वजन जास्त होईल. हा माझा हुकुम समजा सर. आम्ही तर हुकमाचे ताबेदार, पण खरंच हो, वजन जास्त होईल, दुसरे वैमानिक तोनोगोको कळवळून बोलले. शेवटी नेताजींसोबत आणखी 1 जण बरोबर न्यायचं नक्की झालं. त्यातच नेताजींच्या सहकाऱ्यांची अजून 1 मोटार पाठीमागे राहिली होती. तिची वाट पाहण्यात थोडासा वेळ गेला. सर्वजण चिंताग्रस्त. विमानाचं इंजिन चालूच होतं. बॉम्बरचा उष्ण वारा असह्य होत होता. पाठीमागच्या मोटारीतून 2 मोठ्या संदोका पुढे आणल्या गेल्या. ते जळशील सामान पाहून नोनोगाकीने नाक मुरडलं. सामान कमी करण्याचा सल्ला दिला. बाजूच्या छोटेखानी तंबूमध्ये उभे राहून तिथंच संदुका खुलल्या गेल्या. कपड्या लत्त्यासारखे सामान कमी करण्यात आलं. त्या दोन्ही संदुका पूर्व आशियातील माता भगिनींच्या जड जवाहिरांनी दागदागिन्यांनी भरलेल्या. भविष्यातील क्रांतिकार्यासाठी हा खजिना आवश्यकच होता. एकदाच्या संदुका 8 ठेवल्या गेल्या. कर्नल हबीबुर रेहमान एकटे नेताजींसमवेत निघाले. हबीबूरचा बाकी सर्वांना हेवा वाटला. बॉम्बरचा कांठाळा बसवणारा आवाज वाढला. पंख्यातून वाहणारे उष्ण झोत अंग चावू लागले. नेताजींनी इसोडा आणि हची यांना आलिंगन दिलं. आपल्या सर्व साथीदारांना त्यांनी पोटाशी धरलं. कडकडून मिठ्या मारल्या. डोळ्यातील डबडबते अश्रू पुसत त्यांनी इसाडूंना पुन्हा एकदा आठवण दिली. पाठोपाठ दुसऱ्या विमानानं माझ्या सहकाऱ्यांना मांचुरियामध्ये डेरेनला पाठवायचं विसरू नका. बॉम्बरची आखूड शिडी भरावर चढून नेताजी वर गेले. विमानाच्या दारातूनच त्यांनी सर्वांना जय हिंद केलं. त्या मरण घाईतही तिथे क्षण 2 क्षण उभी राहिलेली नेताजींची मूर्ती किती तेजस्वी आणि स्फूर्तीदायी होती. नेताजी गलबलत्या मनानं गरजले, मिलेंगे मेरे भाई, जरूर मिलेंगे, जय हिंद. संध्याकाळचे 5:15 वाजून गेलेले. काळाशार मेघाने आभाळात दाटी केलेली. जोराचा वारा घोंगावत होता. हसरा साजरा चंद्र जसा तिनेसांची आभाळ कडा पकडायला पुढे धावत होता. विमान धावपट्टीवर गती घेऊ लागलं. बघता बघता ते खूप दूर गेले. बॉम्बरला खिडक्या नव्हत्या, त्यामुळे डोळ्यात प्राण आणून एकटक पाहणाऱ्या साथीदारांना नेताजी दिसलेच नाहीत. सर्वजण हेलावलेले. सकाळी बँकॉकमध्ये नेताजींनी फक्त कॉफीचे 2 घोट घेतलेले. दिवसभरात पाण्याचे 4 थेंब प्राशन करण्या इतकी ही उसंत त्यांना मिळाली नव्हती. विमान दूर दूर गेले. अनंत आभाळाचा एक ठिपका झाले. करा, त्वरा करा, सायगावच्या हवाई अड्ड्यावरील प्रत्येक अणुरेणू जणू ओरडून सांगत होता. लेफ्टनंट कर्नल नोनोगाकी यांची पिवळसर मुद्रा आता कडवट कठोर दिसू लागली होती. त्यांचे 2 सहवैमानिक तर चिडून थैथयाट करायचेच बाकी राहिले होते. विमानतळावरच्या संरक्षक जपानी तोफा टवकारून चौफेर नजरा टाकीत होत्या. त्यातच नेताजी बोस म्हणजे एक राष्ट्रप्रमुख, आशियाचे आदरणीय नेते, त्यांना सुखरूप नेण्याची जोखीम फील्ड मार्शल तेराउची यांनी नोनोगाकींच्या क्रूवर सोपवलेली. 97/2 सॅली जातीचे बॉम्बर विमान कितीतरी वेळ धावपट्टीवर धापाटाकीत उभं राहिलेलं. हिरोशिमा आणि नागासाकींच्या इंगळ्या प्रत्येक जपानी हृदयाला डाचत होत्या. राष्ट्राचं कपाळ फुटून नाका तोंडातून रक्त वाहत होतं. महायुद्धाला याहीपेक्षा गंभीर वळण लागण्यापूर्वी शिडी आणि नेताजींना नेऊन सुरक्षित स्थळी पोच

उड़वणं महत्त्वाचं होतं. सायगावच्या विमानतळावरून बॉम्बर उड्डाण घेत होतं. नोनो गाकिनचे लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेले आणि ते ओरडले, तारो कोआनो, अरे पहा, समोर पहा. काय सर? तारो कोआनोच्या नजरेला विमानाचे वाढते फेरे दिसले. तसा त्यांना दरदरून खांब फुटला. ते नोनो गाकिना विचारू लागले, सर 33 फेरे म्हणजे बॉम्बरच्या अंतरयंत्रणेवर एवढा दाब कसा आलाय? होय रे, उड्डाणावेळी फार तर 1600 ते 1700 फेरे असतात. दुपटीने ताण का वाढावा? तोही आरंभीच. पंख्याच्या घरघरीने जणू नोको गाकींचा गळा फुटला. त्यांनी सार्जंट मेजर आयोगेंकडे पाहिलं. प्रत्यक्ष ते विमान चालवत होते. आज मितीस त्यांच्या तोडीचा निष्णात वैमानिक जपानी हवाई दलात दुसरा कोणीही नव्हता. त्यांचीही घबराट उडाल्याची पाहून नोनो गाकींनी त्यांना जपानीमध्येच विचारलं, अयोगी काय गडबड आहे? मर्यादेपेक्षा वजन जास्त आहे, प्रवाशांचं सामान शिवाय तोफा. आयोगींनी डोळे मिचकावले. पुरेसं पेट्रोल घेतलंय ना? त्या काय, पाठीमागच्या छताला मोठ्याला 2 टाक्या टांगल्यात, वजन वाढायचं तेही एक कारण आहे. इलाज नाही त्याला. सागरावरून एवढ्या दूरचा प्रवास करायचा म्हणजे एवढं मुबलक इंधन हवंच हवं. पण मध्येच काही गडबड तर उडणार नाही ना? नोनो गाकीने विचारलं. नाही, तशी शक्यता फारशी दिसत नाही, आयोगींनी सांगितलं. मेजर ताकीझावा उपवैमानिक होते. त्यांनीही आयोगींच्या म्हणण्याला दुजोरा दिला. नोनो गाकींचा आपल्या दोन्ही वैमानिकांवर भरोसा होता. तसे मुळी काळजी करण्याचे कारणच नव्हते. सॅली बॉम्बर हे मुळातच मजबूत जातीचं विमान. त्याला 2 शक्तिमान इंजिन असून मित्सुबिशी या जपानमधील नामांकित कंपनीने ते बनवलेलं होतं. नाकापासून ते शेपटापर्यंत त्याची लांबी 16 मीटर होती. दोन्ही पंख्यामधील अंतरही चांगलं 22.5 फुटांचं. युद्धाच्या ध्वनश्चक्रीत हे विमान जपानी हवाई दलाने अनेक वेळा वापरलेलं होतं. आजवर त्याने कोणालाही कसलाही धोका दिलेला नव्हता. 3-4 दिवसांपूर्वी हे सॅली बॉम्बर घेऊन नोनो गाकी सिंगापूरला उतरले होते तेव्हा त्याचा एक पंखा निखळून नादुरुस्त झाला होता हे खरं. तो लगेच बदलायलाही हवा होता, परंतु त्या छोट्याशा विमानतळावर एवढा मोठा भाग कुठून मिळणार? त्यातच शरणागतीचा भीतीदायक वरवंटा, प्रवासात मध्येच शत्रूकडून हवाई हल्ल्याची असणारी गंभीर शक्यता, या साऱ्या धांदलीमुळे नव्या पंख्याची वाट न पाहता होता तोच त्यांनी नीट दुरुस्त करून घेतला. कसलाच धोका नसल्याची परिपूर्ण खात्री केली आणि त्यानंतरच सिंगापूरचा हवाई तळ सोडला. पण आता अचानक वाढलेले हे फेरे नोनो गाकींना अधिकच गोंधळात टाकत होते. नोनो गाकी बॉम्बरची नियंत्रक कळ शोधू लागले. आणीबाणीच्या प्रसंगी ती माहीत असलेली बळी, परंतु तीही लवकर हाताशी येईना. मुख्य वैमानिकाच्या उजव्या बाजूस ती असल्याचं त्यांना आढळून आलं. ती जागा फारशी सोयीची नव्हती. एकदाचे विमान अंतराळातून संथ गतीने मार्गक्रमण करू लागले, त्यामुळे वैमानिकांचा जीव भांड्यात पडला. हे प्रवासी वाहतुकीचे विमान नसल्यामुळे आत बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या. लेफ्टनंट जनरल छिडेई नेताजींसोबत मधल्या मोकळ्या जागेत सप्पाई बसलेले. एवढ्या वरिष्ठ मंडळींची ती कोसंबणा पाहून वैमानिक ओशाळून गेले. आधीच निघायला वेळेपेक्षा खूप उशीर झाला होता, त्यामुळे सायगाव सोडल्यावर थोड्याच वेळात अंधारून आलं. रात्रीचा प्रवास धोक्याचा, त्यातून शत्रूच्या हवाई हल्ल्याच्या संभाव्य क्षेत्रातून बॉम्बर चाललं होतं. त्यामुळेच की काय, नोनो गाकींच्या मनात एकसारखे रुखरुख होते. तिराउचींच्या आदेशानुसार चंद्रा बोसना मांचुरियात डेरेनला पोहोचवायचं होतं. ते राष्ट्रप्रमुख आहेत हे विसरू नका अशा सक्त सूचना वरिष्ठांनी स्टाफला दिल्या होत्या. त्यांची सर्वोत्तम काळजी घेण्याबद्दल सुनावलं होतं. उंचेपुरे लेफ्टनंट जनरल छिडेई स्वभावानं मनमोकळे होते. अनेक देश आणि भाषा माहीत असल्यामुळे एक राजस्पण त्यांच्या व्यक्तिमत्वात आपोआपच अवतरलेलं. त्यांची आणि नेताजींची थोड्याशा उदीत चांगली गट्टी जमली. अस्खलित इंग्रजीत संभाषण सुरू होतं. ते नेताजींना म्हणाले, शरणागतीनं जपानचा श्वास कोंडलाय, आपण मात्र न डगमगता मांचुरियाकडे जाऊन संघर्षाचा नवा मार्ग शोधू पाहता. आपल्या धाडसाचं मला कौतुकच वाटतं. नेताजी गुलजार हसले. त्यांनी शिडेंना प्रश्न केला, एक तैलचित्र पाहिलंय का हो तुम्ही? कोणतं? खांद्यावर पराभवाच्या
अपमानाच्या क्रुसाचे जडशीळ जोखड

0: घेऊन प्रवास करणाऱ्या आणि तरीही कैवल्याचा रस्ता शोधणाऱ्या येशूच ते मला नेहमीच आवडत आलंय.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

0: क्रमशः कादंबरी वाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग.

0: क्रमशः कादंबरी वाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले.
2: पाटाचं पाणी झुळझुळ वाणी रांगत कस पळत या झालं या गार हिरव रान खुदू खुदू गाली हसत या.
3: श्रुतीहो, सांडगेवाडी येथील रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव जाधव यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवारी सकाळी 9:10. आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही बालगीतं.

0: योगेश खडीकर यांनी गायलेलं हे बालगीत आपण ऐकलं. संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: गवताचं घर वाऱ्यावर पाचोळ्यासारखं भिरभिर भिरभिर उडालं. पिट्टुकला मिंटू जीव मुठीत धरून जंगलात पळत सुटला. लांडगा त्याचा पाठलाग करू लागला, पण हाफ पाफ करून तो इतका दमला की तो तिथंच बसला. बिचाऱ्या मिंटूचं गवताचं घर तर उडून गेलं, पण पिंटूनं काय केलं माहितीये का? त्या वेड्याने खूप खूप काड्या गोळा केल्या आणि तो काड्यांचंच घर बांधू लागला.

0: मोतीचं काड्यांचं छोटस घर तयार झालं, पण निराश भुकेला लांडगा शिकार शोधत होता। त्याने पिंटूला बघितलं आणि त्याच्या अंगात जोर आला। तो ओरडत ओरडत धावत पिंटूला पकडायला आला, पण पिंटू पटकन घरात गेला आणि त्याने दार घट्ट लावून घेतलं। लांडगा दारावर धक्के देऊन ओरडू लागला,
1: अरे बच्चू दार उघड, दार उघड।
2: नाही नाही नाही, मी दार उघडणार नाही, तुला काय हवं ते कर।
1: काय हवं ते कर काय? तीन म्हणायच्या आज जर दार उघडलं नाहीस तर तुझं काळाचं घर मी उडवून लावलं।

0: पिज्जा घर मोजा पिज्जा काट्यानी कुटिया थाम थाम मर पड़तो सुहे मित्र पकड़ून खाना रहे थाम मित्र पकड़ून खाना रहे
1: अरे पण दमलोय किती की धावता तरी येतोय कुठं मला

काही बालगीतं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम बँड 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आणि श्रोतेहो, त्याबरोबरच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. या प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. सकाळचे 11 वाजतायत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण रोज वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेत असतो, वेगवेगळ्या प्रकारची गीतं ऐकत असतो। रसिक हो, आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार, अभिनेते, अभिनेत्री यांच्या जोड्या तसंच त्यांचं काम आणि त्यांचं स्थान हे रसिकांच्या मनात अजरामर आहे। आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण असाच एक वेगळा विषय निवडलेला आहे। आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण आज अशी काही गीतं ऐकणार आहोत की ज्या गीतांमध्ये दिसलेले नायक नायिका हे नंतर त्यांच्या खऱ्या जीवनात सुद्धा विवाह बंधनात अडकून जीवनसाथी म्हणून आजही एकमेकांसोबत आपलं जीवन व्यतीत करत आहेत। तर अशाच काही सदाबहार जोड्यांवरती चित्रित झालेली सदाबहार गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत चित्रपटसृष्टीचा महानायक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया भादुरी अर्थात जया बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं अभिमान या चित्रपटातलं हे सदाबहार गीत ऐकूया।

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिमान या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री जया भादुरी उर्फ बच्चन यांच्यावर चित्रित हे सदाबहार गीत आपण ऐकलं. या जोडीनं अभिमान या चित्रपटासोबतच शोले, जंजीर अशा चित्रपटांमधून एकत्र भूमिका साकारल्या आणि या जोडीला प्रेक्षकांचंही प्रचंड प्रेम मिळालं. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर आणि त्यांच्या पत्नी बबीता यांच्यावर चित्रित झालेलं. या जोडीला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं आणि या जोडीनं देखील अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. यानंतर ऐकूया याच जोडीवर चित्रित झालेलं हे सदाबहार गीत.

रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबीता कपूर यांच्यावर चित्रित कल आज और कल या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं नीरज यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, बॉलिवूडमधली आणखीन एक सुपरहिट जोडी म्हणजे ज्यांना बॉलिवूडचे हिमॅन म्हणून आपण ओळखतो ते दिवंगत अभिनेते धर्मेंद्रजी आणि त्यांच्या जोडीदार ज्यांना बॉलिवूडची सुंदरी, ज्यांनी आपल्या सौंदर्यानं आपल्या अभिनयानं रसिक मनांवर गारूड निर्माण केलं अशा अभिनेत्री हेमा मालिनी यांची ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आणि या जोडीनं सुद्धा अनेक सुपरहिट हिंदी चित्रपट बॉलिवूडला दिले. कार्यक्रमातलं यानंतरच हे सदाबहार गीत अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं आसपास या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि या गीतासाठी आवाज आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

0: रसिक हो, हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक आदर्श जोडपं म्हणून ज्या जोडीकडं बघितलं जातं ते म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू या जोडीकडं. या जोडीनंसुद्धा अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्यावर चित्रित झालेलं गोपी या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना आहे राजेंद्र कृष्ण यांची आणि संगीत कल्याणजी आनंदजी यांचं. ऐकूया हे सदाबहार गीत.
1: अच्छा बाबा बुलाते हूँ, काम तो मत खाओ. गोपी, ओ गोपी,
2: क्या है?
1: घर चलो, भैया तुम्हारा इंतजार कर रहे हैं.
3: तुम बीच में मत बोलो, मेरी इंसलेट हुई है, इंसलेट. अपमान अपमान.

रसिक हो, बॉलिवूडमधलं एक खेळकर जोडपं म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं ते जोडपं म्हणजे अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग कपूर यांच्याकडं. ही जोडी देखील आजपर्यंत सदाबहार राहिलेली आहे. या बॉलिवूड जोडीनं देखील अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. तर ऐकूया याच जोडप्यावर चित्रित झालेलं खेल खेल मे या चित्रपटातलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं हे गीत, संगीत राहुल देव बर्मन यांचं.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोते हो, 90 दशक सुद्धा आपल्या चित्रपट सृष्टीतलं एक महत्त्वाचं आणि सदाबहार दशक असं मानलं जातं। या दशकामध्ये सुद्धा अनेक अभिनेते अभिनेत्री या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आल्या, ज्यांनी आपल्या अभिनयानं आपल्या सौंदर्यानं तसंच आपल्या कामानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। 90s दशकातली अशीच एक सदाबहार जोडी म्हणजे अभिनेते अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल। या जोडीनं देखील अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आणि पुढे भविष्यात ही जोडी विवाह बंधनात अडकली आणि आजही बॉलिवूडमधलं एक सदाबहार कपल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। तर कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे प्यार तो होना ही था या चित्रपटातलं, अभिनेते अजय देवगण आणि काजोल यांच्यावर चित्रित झालेलं। गीतरचना आहे समीर यांची, गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं आणि या गीतासाठी आवाज आहे आशा भोसले आणि उदित नारायण यांचा।
1: पता है शेखर, इंसान को तकलीफ कब होती है? जब वो कोई सपना देखता है और वो पूरा नहीं होता। इसलिए मैंने सोच लिया है कि आज के बाद कोई सपना ही नहीं देखूंगी।
2: बस हार गई, अपनी आंखें बंद करो संजना। बंद आंखों से इंसान सिर्फ सपना ही नहीं, कभी कभी उस हकीकत को भी देख लेता है जिसे खुली आंखें कभी नहीं देख पाती। आंखें बंद करो संजना।

श्रोते हो, बॉलिवूडमधलं आणखीन एक जोडपं म्हणजे अभिनेते अभिषेक बच्चन आणि बॉलिवूडमधली सुंदरी, विश्वसुंदरी म्हणून ज्यांना किताब मिळाला, त्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. या जोडीनंही अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडमध्ये केले. कुछ ना कहो, ढाई अक्षर प्रेम के,

गुरु हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट। कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूया अभिनेते अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या जोडीवर चित्रित झालेलं कुछ ना कहो या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं, आणि या गीतासाठी आवाज आहे उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा।

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं कुछ ना कहो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.

वैशाली सामंत यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हर्षित अभिराज यांचं. कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेली नाधो महानोर यांची गीतरचना ऐकूया. गायक कलाकार आहेत रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं हर्षित अभिराज यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजतायत. आता यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार श्रोतेहो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात अत्यंत गरजेच्या, संवेदनशील आणि तितक्याच कठीण विषयावर आपण बोलणार आहोत. लहान मुलं, त्यांचं भावविश्व यावर आघात करणारी एक गोष्ट म्हणजे या मुलांना केले जाणारे अप्रिय स्पर्श. अशा घटना घडतात, त्यातून दुःखद गोष्टी होतात आणि समाजापुढे प्रश्न उभे राहतात. खरं तर लहान मुलं सुरक्षित असावीत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लहान मुलं जिज्ञासू असतात, त्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. ती देणं, खरी योग्य शब्दात देणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मैत्रिणींनो, मुलांना सुरक्षित ठेवणं हे त्यांच्यावर लक्ष ठेवून होईलच, त्याचबरोबर त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी तयार करणं, त्यासाठी आत्मविश्वास देणं हेही खूप महत्वाचं आहे. म्हणून आज ऐकणार आहोत ओळख स्पर्शाची. समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: अत्यंत अवघड आणि संवेदनशील असा हा विषय आहे, पण बोलणं गरजेचं आहे. सुरुवातच या विषयाची, मुलांशी बोलण्याची कधी करायला हवी?
2: आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच संवेदनशील आहे. सुरक्षित

0: स्पर्श, असुरक्षित स्पर्श हे मुलांना आपण अगदी लहान वयामध्ये सांगू शकतो. साधारण पहिलीपासून मुलांना आपले शारीरिक अवयव जसजसे कळायला लागतात, सगळे अवयव तो सांगू शकायला लागतो, तेव्हापासून सुद्धा आपण हा स्पर्श सांगू शकतो. जसं आपल्या शरीराचे सगळे अवयव सांगतो त्याचप्रमाणे काही गुप्त अवयव पण आपल्याकडे असतात, तर ते सुद्धा सांगायला काही हरकत नाही, त्यालाही खूप चांगले चांगले शब्द आपल्याकडे आहेत. सगळ्या अवयवांची माहिती त्याला आधीपासून आपण द्यायला लागलो तर त्याला हे आपोआपच कळतं की हाही बाबा आपल्या शरीराचा एक भाग आहे. त्यामुळं अगदी लहान वयापासून हसत खेळत आणि एकदम घरगुती वातावरणामध्ये कुठलाही दबाव नसताना तर त्या पद्धतीनं ह्या गोष्टी खूप लहान वयात सांगूच शकतो, खूप सोप्या पद्धतीनं सांगू शकतो.
1: म्हणजे आपण लहान मुलांना तुझे डोळे दाखव, कान दाखव असं विचारतो आणि त्यावेळी शिकवलेलं असतं. तसंच हे अवयव पण
0: तेवढ्या वयापासून आपण ते सांगू शकतो.
1: मग ह्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा जेंडर वाईज काही फरक करता येतो का?
0: बाळ लहान आहे ना तेव्हा फारसा काही फरक पडत नाही, जसं जसं मोठे व्हायला लागतील तसं मग फरक पडतो की मुलींना कशा पद्धतीनं सांगायचंय, मुलांना कोणत्या पद्धतीनं सांगायचंय. प्राथमिक वयोगट घेतला आपण, म्हणजे पहिली ते सातवीचा वयोगट घेतला आपण, तर एखादी कार्यशाळा जर घेत असू तर त्याच्यामध्ये आपण मुलांना बाहुलीच्या अवयवांना हात लावून वगैरे सांगू शकतो आपण त्यांना. ते म्हणजे मुलांना जसं आवडेल, त्यांना समजेल, त्यांचं भावविश्व काय आहे तर समजून घेऊन त्यांना हे सांगता येऊ शकतं. एखादी बाहुली घ्यायची हातात आणि बाहुलीचे अवयव दाखवायचे, मग सांगायचं तुझे अवयव दाखव बरं काय आहेत, आणि मग त्यांना आपण आपले पार्ट्स दाखवत दाखवत मग काही अवयव आपण असे सांगतो ज्याला कोणी प्रायव्हेट पार्ट्स म्हणतं, अगदी ते माझे खाजगी अवयव आहेत जिथं कोणीच हात नाही लावू शकत, असे अवयव त्यांना दाखवायचे. जसं की ओठ आहेत, छाती आहे, मांड्यांच्या मधला भाग आहे, आपला मागचा पृष्ठभाग आहे, हे सगळं जेव्हा आपण त्यांना दाखवतो आणि काही ऍक्ट करून दाखवतो त्यावेळेस ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं, ते विसरत नाहीत आणि त्यांना किमान एवढं तरी लक्षात येतं की या अवयवांना जर कोणी हात लावायला आलं तर आपण त्यांना विरोध करायचा आहे. पहिली ते सातवीच्या गटाला तरी जेंडर प्रॉब्लेम काही येऊ नये असं मला वाटतं.
1: आणि ह्यात सातत्य असायला पाहिजे सांगण्यात, म्हणजे एकदा सांगितलं आणि थांबलं असं नाही उपयोगी.
0: हा, कारण वेगवेगळे अनुभव मुलं घेत असतात, ती काही फक्त घरातच शिकतात किंवा फक्त शाळेतच शिकतात असं नाही. घरातले लोकांची त्यांना एक सुरक्षित जागा असते, त्यामुळे घरातलं वातावरण त्यांना हळूहळू माहितीचं झालेलं असतं. मग ते मूल शाळेत जायला लागतं, मग शाळेतल्या शिक्षकांबरोबर त्याचं बॉन्डिंग व्हायला लागतं, मग तो शाळेतलं वातावरण शिकतो, मग हळूहळू बाहेर म्हणजे बाजारात जाणं, ट्युशन्सला जातात मुलं, तिकडं जाणं, म्हणजे घराच्या बाहेर ती मुलं जेव्हा जायला लागतात तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव येणार आहेत, वेगवेगळे लोक भेटणार आहेत. मग तसं तसं त्यांना ते सांगत राहिलं पाहिजे, म्हणजे कोण कोण आहे घरात आपल्या, मग आज कोण पाहुणे आले, मग त्यांनी तुला जवळ घेतलं तर कसं वाटलं, आई जवळ घेते तेव्हा कसं वाटतं, बाबा जवळ घेतात तेव्हा कसं वाटतं, मग एखादा काका आलाय, शेजारचा कोणी दादा आलाय, त्यांनी जवळ घेतलं तर तुला आवडलं का, हे विचारत नाही आपण, हे विचारायला हवंय. मग त्यांना त्या स्पर्शाची जाणीव होईल, त्यांना कळेल की हा काका आले तर मला फारसं काही नाही वाटलं त्यांनी जवळ घेतलं तरी. पण जेव्हा मूल काहीतरी सांगत असते की मला त्या काकांचं जवळ घेणं नाही आवडलं किंवा एखाद्याचा स्पर्श नाही आवडला, ते मूल सांगत असतं, त्यावेळेला मात्र पालकांनी तिकडे लक्ष देणं, त्याचं लक्ष देऊन ऐकणं हे महत्वाचं आहे. तेव्हा दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला असं म्हणलं जातं तुझा काहीतरी गैरसमज झालाय किंवा ते काका आपलेच आहेत ते असं नाही करणार, त्यांच्या स्पर्श करण्यात मग आवडण्यासारखं काय आहे, त्यांनी बोलवलं तरी जायचं. तर असं आपण न सांगता का नाही आवडत आहे किंवा खरंच एखादा माणूस आपल्या बाळाला त्रास देतोय का किंवा त्याचा स्पर्श चुकतोय का ह्याचं कुठेतरी निरीक्षण आईबाबांनी पण करणं गरजेचं आहे, आणि ते सांगत असेल तर त्याचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्याला समजून घेणं आणि त्याच्या भाषेत पुन्हा त्याला समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांशी भेटल्यानंतर किंवा कधी काही आपल्याला लक्षात आल्या गोष्टी तर त्या त्या वेळेला हे सांगणं गरजेचंच आहे.
1: पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.
0: अगदीच,
1: होय की नाही? म्हणजे निरीक्षण पालकांचं पण हवंय आणि मूल आपलं जे सांगतंय ऐकणं हेही खूप महत्वाचं आहे. आणि थोडीशी उपजत जाणीव पण असेलच ना मुलांच्या मध्ये की कुठं स्पर्श केल्यावर आपल्याला आवडतंय नाही आवडतंय, असती का जाणीव?
0: अगदी लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं तर थोडं अवघड आहे, पण जसं

0: जसं ते मोठं व्हायला लागतं तसं कळतं. आणि नैसर्गिक रित्या जर बघायचं झालं तर हा स्पर्श मोस्टली चांगलाच वाटतो. हां, तो कधी वाईट वाटतो? जेव्हा तो नको असताना स्पर्श होतो किंवा तो एक जबरदस्तीचा स्पर्श असतो, तो मुलांना मात्र कळतो. हां, तुम्ही जर अगदी लाड करतो म्हणून जवळ घेतलात आणि त्याला जर प्रेमाने स्पर्श करायला लागलात तर त्याला तो चांगलं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना ते चांगलं वाटू शकतं आणि खरी भीती म्हणा किंवा असुरक्षितता म्हणा तिथं असू शकते. कारण एकदा ती सवय लागली किंवा ते छान वाटणं आवडायला लागलं तर मग कदाचित त्याची सवय लागून जाईल मुलांना आणि मग त्यातून मुलांना बाहेर काढणं परत अवघड जाईल, असं होऊ शकतं.
1: खूपच अवघड विषय आहे हा. मुलांना सांगणं आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळणं, त्यासाठी सगळ्यांचीच भूमिका खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की असा अनुभव घरातल्या लोकांकडूनच काही वेळा येत असतो की तो स्पर्श त्यांच्याकडून केला जातो आणि आपला आपल्या घरातल्यांवर विश्वास असतो. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की त्यांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं आहे, पण तरीसुद्धा समजा आपल्यापर्यंत ते आलंच नाहीत आणि मुलांच्या वागण्यात काही बदल झालेला, त्याकडं कसं बघायला हवं?
0: आपलं मूल आपल्याला माहीत पाहिजे, ते कसं वागतंय, त्याचं वर्तन कसं आहे, म्हणजे ते शांत आहे, ते दंगेखोर आहे, खोडकर आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते आईला माहिती असतं. पण कधी कधी असं जर काही त्याच्या आयुष्यात चालू असेल तर समजा खूप बडबड करणारं मूल असतं ते शांत होण्याची शक्यता असते, किंवा शांत असणारं मूल खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं, त्याला जर काही भीती वाटत असेल एखादी तर ते सारखं आईचा पदार्थ धरून राहायला लागतं किंवा आईच्या बरोबरीनं राहायला लागतं. स्वतंत्रपणे खेळणारं मूल अचानक शांत व्हायला लागतं, म्हणजे ते बाहेर जायचं बंद करतं, मुलांमध्ये मिसळणं बंद करतं, किंवा त्याला आईने एखादं काम सांगितलं तर ते करायला धजावत नाही, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं सुद्धा तो फारसा प्रयत्न करत नाही, किंवा झोपताना तो आईच्या कुशीतच झोपायला लागतो, जो की थोडा वेळ तरी समजा त्याला झोप लागल्यानंतर ते बाजूला झोपायचं, ते मूल बाजूला होतच नाही, ते चिकटूनच झोपतं. अशा खूप गोष्टी आपल्याला त्याच्यात झालेले बदल लक्षात येतात आणि जर असं काही बदलत असेल त्या मुलाचं तेव्हा मात्र आपण लक्ष देऊन त्याच्याकडे त्याला बोलतं करणं गरजेचं आहे. तो बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर ते बोलत नसेल तर मात्र मग थोड्याशा वेगळ्या काही उपाययोजना करून किंवा काही समुपदेशकांची मदत घेऊन, शाळेतल्या शिक्षकांची मदत घेऊन, त्याच्या मित्रमैत्रिणी असतात त्यांची मदत घेऊन आपण त्याला बोलतं करू शकतो.
1: मग अशी बोलताना जो उल्लेख आला की हा स्पर्श आवडू शकतो, अशा केसमध्ये लक्षात ज्या वेळी येईल त्यावेळी अवघड असतं, म्हणजे त्या मुलांना समजावून सांगणं, त्यांचं वय, अशा केसेसमध्ये काय भूमिका पालकांनी घ्यावी, कसं बघावं त्याकडे?
0: अगोदर हे समजून घ्यावं लागेल की खरंच ही गोष्ट घडतीये का, याची सवय लागली आहे का, आणि ते मुलीला किंवा मुलाला, मुलगा पण असू शकतो ह्याच्यामध्ये, हे आवडतंय का. आणि हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं तर मात्र त्यांच्या दृष्टीने ही खरंच थोडीशी कठीण बाब आहे की यातनं मुलांना बाजूला कसं करायचं. तर मला वाटतं इथे समुपदेशकांची मदत घेणं जास्त गरजेचं असतं, कारण पालकांना काही मर्यादा येऊ शकतात. कदाचित पालक वेगळ्या भूमिकेत जाऊ शकतात, मारतील त्या मुलाला किंवा ओरडतील, रागवून बोलतील, चिडचिड करतील, किंवा काही वेगळंच दोषारोप करायची सवय होते, तू अशीच वागणार, तू तशीच वागणार, तुला हेच करायचंय, उद्या मोठी झाल्यावर काय करणार, तर असं सगळं व्हायला लागतं आणि घरातलं वातावरण बिघडतं. एक तर याचं कुठंही प्रशिक्षण नाहीये की पालकांनी नेमकं अशा वेळेला काय करावं, तर त्यासाठी मला असं वाटतं की समुपदेशकांची मदत जास्त होऊ शकते, तर त्यांनी तशी मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
1: पण मग या केसमध्ये ते ओळखायचं कसं?
0: मला असं वाटतंय एखादी मुलगी पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, मग तो मुलगा तिच्या वयाचा असो, थोडा मोठा असो, किंवा मग घरातलं कोणी भावंड असेल तिकडे असो, तर ते लक्षात येण्यासाठी पालकांचं ऑब्झर्वेशन हेच महत्वाचं आहे. तिचं मुलांकडे जास्त कल आहे का, मुलांबरोबर जास्त खेळतीये का ती, पण ह्या सगळ्याचा संबंध फक्त त्याच सवयीशी असेल असं पण नाही, त्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टीला निर्णयाकडे जाऊ नये, म्हणजे थोडे दिवस निरीक्षण करावं, अशक्य असेल तर नोंदी कराव्यात एखाद्या समुपदेशकाशी किंवा कुठल्याही तज्ज्ञाशी, अगदी शाळेतले शिक्षक असू देत, त्यांच्याशी बोल

0: जाणून घ्यावं की मला असं दिसतंय किंवा मला असं वाटतंय आणि मग आपण उपाययोजनांकडे जावं. लगेच दोष दिला ना की मग त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात आणि मुलांचं मन इतकं नाजूक असतं. कौतुक सगळ्या लोकांमध्ये करावं आणि मुलांना रागवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती एकांतात करावी. जे काही तुम्हाला रागवून ठणकावून सांगायचंय ते शांतपणे सांगावं.
1: कारण तसं जर नसेल तर वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं आणि आई वडिलांप्रती असणारा जो काही विश्वास असेल तो गमवायला सुरुवात होऊ शकते.
0: एकतर मुलांवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे कारण त्यांना माहिती नाही ना हा स्पर्श चांगला वाटतोय तर चांगलाच आहे असंच वाटणार ना त्यांना. त्यांना माहिती नाहीये हे चुकीचं आहे आपल्याबद्दल काय व्हायला लागलंय. कारण काही ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी घडल्या अशा मुली आल्या त्यावेळेला असंच होतं की त्यांनी लाड केले म्हणजे माझे ते लाड करतात मग ते मला खूप आवडतात म्हणून मी त्यांच्याजवळ जाते. मग लक्षात येतं की तो समोरचा व्यक्ती चुकीचाच असतो ना तो मोठा आहे ना त्याला कळलं पाहिजे. पण ह्यात आपल्या बाळाची काही चूक नसते ना. पण शेवटी असं होतंच की आपल्या मुलींना पण आपण दोष द्यायला लागतो. ते जरी लहान असलं तरी सुद्धा त्याच्याकडे रागवतो चिडतो बोलतोच ना.
1: काही वेळा सामाजिक दबाव या गोष्टींमध्ये कदाचित असू शकतो की कुटुंबातलं कोणी असेल किंवा आजूबाजूची प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून हे घडत असेल तर तो एक दबाव आई वडिलांवर पण येऊ शकतो आणि त्या दबावाचा परिणाम पण या सगळ्या गोष्टींवर होत असेल.
0: कितीतरी घटना ह्या ना बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त होतात. घरातलेच कोणी ना कोणी व्यक्ती असतात जे मुलांना त्रास देतात अशा पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं त्या मुलांची हतबलता असते. ती मुलं आरडाओरडा करू शकत नाहीत. कदाचित तोंडावर हात ठेवलेला असू शकतो शरीर दाबून धरलेलं असतं पळून जाऊ शकत नाही काहीही असू शकतं. आणि त्याच्या परिणामांचं सांगते मी तुम्हाला काय होतं. लहानपणी जर अशी एखादी घटना घडली असेल ती दबली गेली असेल ते ना आई वडिलांना सांगू शकलो ना शिक्षकांना सांगू शकलो. जेव्हा ती मोठी होतात तोपर्यंत सुद्धा ते सगळं त्यांच्या मनामध्ये असतं. एक उदाहरण सांगते. एका मुलीच्या बाबतीत असं घडलेलं आणि ती मोठी झाली तरी सुद्धा तिला असं वाटायला लागलं की माझ्या बाबतीत जे घडलंय ते खूप वाईट घडले मी पापी आहे मी चांगली मुलगी नाही आहे आणि मी काहीच करू शकत नाही माझं कुणालाच काहीच उपयोग नाही. स्वतःचं स्वतःला दोष देणं सुरू होतं आणि मोठं होईपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी राहण्याची शक्यता खूप असते जर वेळेवर काही उपाययोजना नाही केल्या तर. त्यामुळे प्रचंड त्रास होतोय आजही अशा मुलींना ज्या ज्या लहान वयात त्या प्रसंगातून गेलेल्या असतील सगळ्यांना याचा त्रास होतो. नंतरचं जे असतं ना यश दुरावतं आपल्यापासनं कॉन्फिडन्स कमी होतो संवाद कौशल्य म्हणतो आपण ते कमी होतं लोकांवरचा विश्वास कमी होतो. कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं करताना अगोदर भीतीच येते पहिल्यांदा आणि मग थोड्या वेळाने ते पुन्हा जातो सरकतो पुढं. पण भीतीची भावना असते अपराधी भावना असते मग ह्या सगळ्या भावनांमधून बाहेर कसं पडायचं आणि त्याच्यामुळे मग जे परिणाम होतात ते आहेतच
1: ते पूर्ण आयुष्यभर राहणारे परिणाम.
0: हो हो. आणि म्हणून जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्या मुलांना त्या त्या वेळेला त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. हा जरी एखादी चूक झाली असं समजूया तरी सुद्धा ती चूक समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे ना की त्याला सतत टोमणे मारून सतत दोषारोप करून त्याचा उपयोग होत नाही.
1: काय पद्धतीनं बोलायला हवं मुलांशी अशा बाबतीत बोलताना.
0: एकतर विश्वास द्यायला पाहिजे. चला ठीक आहे जे काही घडलं ते घडून गेलंय आता आपण पुन्हा अशी गोष्ट करणार नाही आहोत किंवा तुला माहितीच नव्हतं हे काय आहे किंवा हा वाईट स्पर्श आहे हे तुला माहितीच नव्हतं तर आता तुला कळलेलं आहे तर आता तू कशा पद्धतीनं वागायचं आहे. आता तुला कोणालाही जवळ येऊन द्यायचं नाही आहे किंवा किती अंतरावर ठेवायचं आहे. स्पर्श करून घेताना जे काही आपले खाजगी अवयव आहेत त्याला कुणीही स्पर्श करणार नाही हे पक्क डोक्यात ठेवायचं आहे. समोरच्याच्या आपण किती जवळ जायचं हे ठरवायचं आहे हे आधी सांगावं लागेल. दुसरी व्यक्ती त्रास देत असेल तर आणि मुलांना आधीपासून जर सांगितलं या सगळ्या गोष्टी तर मुलांना समजतात. अगदीच काही प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडेल असंही नाही. सुरुवातीपासून ह्या अवयवांची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. निदान त्या मुलांना बोलता तरी येईल की मला आज इकडे स्पर्श झाला आणि आता मुलं बोलायला लागली आहेत सांगायला लागली आहेत

0: त्यांना कळायला लागलंय. काही शाळांमध्ये कार्यशाळा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या, तिथली मुलं सांगतात की मला कालच असं झालं, मग असं झालं होतं, असं होतं.
1: म्हणजे प्रत्येक ठिकाणी संवाद खूप महत्वाचा आहे आणि विश्वास असणं.
0: हो हो.
1: आणि आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा जवळची काही अशा व्यक्ती आपण तयार केल्या पाहिजेत की ज्यांच्याशी मुलं कोणतीही गोष्ट अत्यंत बिनधास्तपणे बोलू शकतील.
0: हो, आजकाल काय झालंय अशी बोलणारी माणसं पण कमी झाली
1: आहेत.
0: आपण शोधली तर सापडतात, ती आपल्याला शोधता आली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, पालकांचं मित्रमंडळ असतं, शाळेतले शिक्षक तर मी सारखं सारखं म्हणते कारण तो खूप महत्वाचा आणि खूप मोठा दुवा आहे या सगळ्यामधला. तर ते लोक असतात, नातेवाईक असतात समजा काही. म्हणजे मूल आपलं कोणाचं ऐकतंय, कोणाशी जास्त त्याचं जुळतंय, तो कम्फर्टेबल कोणाबरोबर आहे हे लक्षात येतं. मग त्यांनी जरी संवाद साधला तरी सुद्धा चालू शकतं. पण अशी माणसं शोधली तर सापडतात, असतात आपल्या आजूबाजूला.
1: आपण संवादावर भर देतोय पण संवाद साधताना प्रत्येक वेळी ऑर्गन्स अवयवांना स्पर्श करणं हे चुकीचं आहे हे सांगतोय, त्याच वेळी हा विश्वास पण त्यांना द्यायला पाहिजे ना की काही स्पर्श चांगलेही असतात. तर अविश्वास मुलांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून हा संवाद पण महत्वाचा आहे. तर तो कशा प्रकारे बॅलन्स साधला जावा?
0: जी लोक आपल्यावर प्रेम करतात ना, ती लोक आपल्या खासगी अवयवांना हात नाही लावत. अशीच व्यक्ती त्यांना स्पर्श करणार आहे ज्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, त्या मुलाला काहीतरी त्रास द्यायचा आहे, त्याच्यावर अन्याय करायचे असंच असेल असं नाही. पण माझी भावना आहे ना, ते मला स्पर्श करावासा वाट, माझ्या इमोशनला कुठेतरी आउटलेट मिळतंय आणि मग पटकन माझ्यासमोर एखादी मुलगी येते आणि मग मी तिला लाड करायचा म्हणून जवळ घेतो आणि माझ्या मनातली विचित्र भावना तिकडे उतरवतो आणि म्हणून मी तसं स्पर्श करतो. फक्त त्यांना आधी आपण हेच सांगितलंच पाहिजे की मला आधी सांग जे पण तुझ्या आयुष्यात घडतं ते मला तू सांगायला हवं आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी काय केलं पाहिजे किंवा घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा दिवसभर आपण काय काय केलेलं असतं, आपण काही लोकांना भेटलेलो असतो, आपण कुठल्या तरी गावाला जाऊन आलेलो असतो, तर हे सगळं शांतपणे संध्याकाळी मूल शाळेतून आलं की त्याला सगळं सांगायचं, ते लहान असतं तेव्हा सुद्धा. तर मग त्यालाही वाटायला लागतं की अरे आपलं हे सगळं सांगायला पाहिजे. मग ते मूल बोलायला लागतं. मुलांना बोलतं करणं याच्याकरता खूप गोष्टी आहेत म्हणजे शिकण्यासारख्या पालकांनी, की नेमकं मुलांना कसं बोलतं करायचं. त्यांना हातात मोबाईल देऊन जेवायला देणं, खायला घालणं हे तर सगळ्यांना आता कॉमन झालंय, हे चुकीचंच आहे. तर त्यातनं आधी बाहेर पडलं पाहिजे, त्यांना आधी कसं आपलं बालपण आठवून आपल्याला आपल्या आई वडिलांनी जसं वाढवलंय जेव्हा मोबाईल नव्हता त्या पद्धतीनं आताच्या आजी आजोबांनी जरी आपल्या नातवंडांना ते सुख देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप फरक पडेल. त्यांना गोष्टी सांगणं, वाचून दाखवा हे करायला हवंय. त्यांना बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, जे आहे ते तरी दाखवूया ना मुलांना. जेवढे पक्षी सापडतील, जेवढे प्राणी सापडतील निरीक्षण करायला शिकवूया त्यांना. जितके अनुभव देऊन त्यांना आपण बोलतं करू ना तेवढी ती मुलं बोलती होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना हे कळून चुकतं की आपण काही गोष्टी लपवायच्या नाहीयेत कारण आईबाबा आपल्यापासून कुठली गोष्ट लपवत नाहीयेत. सगळं असं मुक्त घरातलं वातावरण असेल तर मग मुलं सगळी गोष्टी सांगायला घाबरत नाहीत.
1: हे महत्वाचं आहे. किंवा असं काही करता येईल का, एखादी घटना प्रसंग मुद्दाहून घडवायचा, प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो तसं, की असं काही घडलं तर हे असं असं करायचंय, हे चुकीचं आहे, हे घडवून एखादा प्रसंग म्हणा किंवा एखादं छोटंसं नाटुकलं त्याबद्दलचं बसवून हे मुलांना सांगणं, अशा बघण्यातून जास्त पटकन मुलांपर्यंत पोहोचेल का, तसा प्रयोग करता येतो का?
0: अगदीच करता येतो. शाळांमध्ये जेव्हा अशा कार्यशाळा होतात तेव्हा त्या कार्यशाळांमधून आपल्याला अशा गोष्टी करता येतात. म्हणजे सुरुवातीला आपण असं घेऊ शकतो की आजीचा स्पर्श दाखवायचा आहे मुलांना, आजीचा स्पर्श कसा असतो. मग एखादी मुलगी असते, मग आजी समजा बसली आहे काहीतरी जप वगैरे करत आणि मग मुलगी शाळेतून येते, पटकन आजीला मिठी मारते, माझी डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते आणि मग त्या दोघींच्या गप्पा सुरू आहेत. शाळेतलं सगळं ती मुलगी आजीला सांगतीये आणि मग त्या मुलीला कळायला लागलं आणि हे सगळं समोर बसलेली मुलं बघतायत. तर त्यावेळेला त्या मुलांना लक्षात येतं की अरे आजीचा स्पर्श खूप छान असतो, मस्त वाटतं. आणि ते बघताना ती मुलं ना स्वतःच्या आजीबरोबर कुठेतरी जोडायला

0: त्यात तो संबंध म्हणजे समोर चाललेलं नाटुकलं बघणाऱ्या मुलांना आपली आजी आठवू शकते, ती सगळी नाती आठवू शकतात. जसं आजीचं आपण सांगतो तसंच आई वडिलांचं सांगू शकतो. आणि त्याचबरोबर जसं हे सगळं सुरक्षित स्पर्शाबद्दलचं नाटुकलं करून दाखवू शकतो, तसंच मग एखादा असुरक्षित स्पर्शाचं नाटुकलं पण करू शकतो. म्हणजे मुलगी खेळतीये घरामध्ये आणि मग कोणी बाहेरचं आलं आणि तिला स्पर्श करतोय चुकीच्या पद्धतीनं, आणि मग ती मुलगी सुरुवातीला काही बोलत नाही, घाबरते, आरडाओरडा पण करत नाही, आणि मग तो स्पर्श करून निघून जातो. मग ती रडायला लागते, मग आई वडिलांना सांगते असं असं झालं वगैरे. हे सगळं आपण छोट्या नाटुकल्यामधनं दाखवू शकतो. आणि मग तिथं आपण शेवटी असंही करू शकतो, पुन्हा एखादा तोच मनुष्य आलाय किंवा दुसरं कोणी आलंय आणि ते तिला तसा वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत, आणि ही मात्र हिमतीने त्याला विरोध करतीये, ओरडतीये जोरात किंवा हकलून काढतीये, तर असं आपण दाखवू शकतो काही ऍक्शन्स मधून. खूप छान प्रतिसाद येतो मुलांचा अशा वेळेला. आणि कुठेतरी असं काही घडत असेल तर मग तो विरोध नक्कीच करणार त्या ठिकाणी.
1: आपण जर विचार केला की छोटासा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच्यावर असा अप्रिय स्पर्श करणारा मोठा माणूस, तर विरोध करायचा म्हणजे मुलांनी काय करायला हवं असं आपण मुलांना शिकवायला हवं. कारण शक्ती जर बघितली तर खूप फरक आहे. तर कशा प्रकारे मुलांना आपण त्यासाठी ट्रेन करायला हवं, काय सांगायला हवं की तुम्ही असं करा?
0: लहान मुलांना शिकवताना आपण अवयव सांगितले जसे, त्या अवयवांना कोणी स्पर्श करत असेल तर, म्हणजे एकतर कोणी म्हणजे कोणीही तिथं हात लावू शकत नाही हे आपण सांगतो, ओठ, छाती, मांड्यांच्या मधला भाग आणि आपला मागचा पृष्ठभाग, या अवयवांना कोणीही म्हणजे कोणीही हात लावू शकत नाही. पहिली गोष्ट. कधी कधी आई जर आपल्याला आंघोळ घालत असेल तर आईचा स्पर्श होऊ शकतो. जर तुम्ही आजारी असाल, डॉक्टर काकांकडे गेला असाल, तर तुमच्या आजारानुसार त्यांचा स्पर्श होऊ शकतो. इतर वेळेला किंवा इतर कोणी व्यक्ती अशा अवयवांना हात लावत असेल तर तो स्पर्श चांगला नाही हे त्यांना पूर्ण प्रशिक्षित करणं आधी गरजेचं आहे. आता तरीही जर कोणी आपल्याला स्पर्श करत असेल, कोणी येत असेल आपल्याकडं, तर मात्र आरडाओरडा करू शकतो, चावू शकतो, एखादी वस्तू असेल तर फेकून मारू शकतो. जे पण जितका विरोध करणं शक्य आहे तेवढा विरोध करायचा. कार्यशाळेत जेव्हा असे प्रश्न विचारतो मुलं इतकी छान छान उत्तरं देतात, म्हणजे लाथ मारायची, गुच्छी घालायची, तिखट टाकायचं डोळ्यामध्ये, बोट घालायचं डोळ्यामध्ये, अशी काही काही उत्तरं सांगतात. पण ह्याच्यामधल्या मर्यादा सांगते मी तुम्हाला काय आहे. मुलांना हे सांगणं खूप सोपं आहे, त्यांना समजतात गोष्टी, विरोध करायचा आहे, पण ते विरोध करण्यासाठी ज्या वेळेला स्वतःवर तो प्रसंग ओढवेल तेव्हा ते मूल घाबरणार आहे. त्याला तेवढं कळणार पण नाही आहे, सुचणार नाही आहे. आणि जरी सुचलं, जरी त्यांनी विरोध करायचं म्हटलं, तरी त्याची ताकद कमी पडणार आहे. म्हणून ह्या ज्या कार्यशाळेत, हा एक फक्त जनजागृतीचा कार्यक्रम असतो, मुलांमध्ये जागृती आणणं की कमीत कमी त्यांना इतकं तरी कळावं की हा स्पर्श चुकीचा आहे आणि असं झालं तर काय करायचं. अगदीच एखाद्या मुलाला तोंड गच्च दाबून आणि शरीरावर असा एकदम त्याच्या बांधून वगैरे काही हातपायावर दाब टाकून जर कोणी काही करत असेल तर ते मूल खरंच काही नाही करू शकत आणि त्याचं वाईटही वाटतं. असं जर घडत असेल तर त्या खूप दुर्दैवी घटना असतात. फक्त कार्यशाळेने हे सगळं थांबू शकत नाही.
1: म्हणजे आता लक्षात येते की मुलांना जसं शिकवणं गरजेचं आहे, मोठ्या माणसांना सुद्धा या गोष्टी खरं म्हणजे कळायला पाहिजेत आणि त्यासाठी काय करता येईल.
0: सगळ्याच गोष्टीचं मूळ बालपणात असतं. म्हणजे जसं मुलींना आपण संस्कारी किंवा वाजेपर्यंत घरी आलं पाहिजे किंवा असं नाही वागलं पाहिजे, खूप सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता जरी थोडं बदललं असलं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगायचं सुटलेलं नाहीये. मुलांना पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मुलींना काय शिकवतो, पुरुषांचा आदर कर, तसं मुलांना पण सांगता येऊ शकतं ना, मुलींचा आदर कर, ही तुझी बहीण आहे, ही आई आहे, किंवा ही तुझी मैत्रीण आहे, त्यांना दुखवायचं नाहीये कुठल्याही गोष्टीसाठी. तर हे लहानपणापासून सांगितलं गेलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. तो जसजसं मोठा व्हायला लागतो, सातवी आठवी तो पण वयात यायला लागतो, तर त्याचेही प्रश्न वेगळे असतात. मुलगा मोठा होताना हा अजून मोठा प्रश्न आहे, तर त्याकडे फारसं अजून आपण गांभीर्यानं बघत नाही, पण तिकडेही बघणं गरजेचं आहे. पण त्यावेळेला त्याच्या काही गरजा वेगळ्या होतात, आकर्षण वाढतं,

0: त्याचं गांभीर्य इतकं का वाढलंय, कारण त्या मुलाला जर बघावं असं वाटतंय तर त्याला बघायला मिळतायत गोष्टी सहज. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे तो आणखीन एक जास्त म्हणजे त्यांचा मानसिक तोल ढळतो म्हणूया किंवा भावनिक संतुलन बिघडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे मुलं कुठंतरी असं विचित्र वागायला बघतात असं होऊ शकतं. बालपणापासून आपण ह्या गोष्टी सांगत आलो तर कदाचित ह्याचं प्रमाण कमी व्हायची शक्यता आहे आणि मग हीच मुलं मोठी होणार आहेत. आकर्षण तर प्रत्येकामध्ये आहे पण सगळी मुलं ते पाऊल नाही उचलत. काहीच मुलं अशी का वागतात तर ती सगळी जी काही इमोशनची गल्लत आहे ती जास्त प्रमाणात असते आणि त्यांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. त्यावेळेला पालकांनी स्वतः फारसं सांगण्यापेक्षा तज्ञांची मदत घ्यावी हे जास्त महत्वाचं आहे.
1: बऱ्याचदा मुलांना सुद्धा अशा समस्येला अशा स्पर्शांना सामोरं जावं लागतं.
0: मुलांवर सुद्धा अन्याय अत्याचार होतो. मुली जेव्हा मुलाला असा त्रास देतात तेव्हा ते अगदी अटॅक जरी नसला तरी इमोशनल ब्लॅकमेल करणं, त्यांना भावनिकरित्या कमकुवत करण्याचं काम करणं, त्यांना अशा पद्धतीचा त्रास मुली देतात हे खरंय. अशा पद्धतीच्या अनेक घटना आता घडायला लागलेल्या आहेत आणि खूपशी मुलं त्याच्यातून आत्मविश्वास गमावलेली आहेत. त्यांचा मानसिक त्रास म्हटलं तर भयानक आहे, कारण ही मुलांना कोणाला बोलू नाही शकत, त्यामुळे टोकाचं पाऊल सुद्धा उचललं जात. मला माझ्या भावना काय आहेत हे कळलं ना की आपण समोरच्या भावना समजून घेऊ शकतो. आपलं मूल बदललं हे खरंच लक्षात येत असतं जर आई त्या रोजच्या याच्यामध्ये मुलाचं निरीक्षण करत असेल तर. पण बऱ्याचदा काय होतं ना, झालं असेल काहीतरी किरकोळ म्हणून हा असा बसला असेल, मग एक दिवस दोन दिवस तो किती दिवस बसतोय, आणि जर तो दोन दोन तीन तीन दिवस जर त्याच भावनेत असेल त्याच अवस्थेत असेल तर मात्र त्याला बोलतं करणं खूप गरजेचं असतं किंवा तज्ञांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. आत्ता मुलांना वेळ नाही दिला तर त्याचं भविष्य काय असणार आहे. आपण मग मुलांसाठी करतोय तर नेमकं काय करतोय, फक्त पैसे मिळवले म्हणजे सगळं केलं असं होतंय का? तर त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडा मुलांना वेळ द्यावा. असंही म्हणत नाही की तुम्ही सगळं काम सोडा आणि मुलांना वेळ द्या. जितका वेळ आपण घरी असतो तेवढा ऐका ना मुलांचं, का आता नाही नंतर, जा तू आता अभ्यासाला बस, जा तू आता हे काम कर, जा तू ते कर. त्यापेक्षा ते जवळ आलंय तर त्याला जवळ घ्या आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील सांगा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग उद्या काही बिघडलं तर मग पुन्हा असं म्हणतात की आमचं काय चुकलं कोणाच ठोक, आम्ही याच्यावर संस्कार करायला कमी पडलो का? तर खरोखरच आपण एकदा स्वतःला विचारावं, खरंच आपण कमी पडतोय का, आणि पडत असू तर आपल्याला काय करायला पाहिजे.
1: या निमित्तानं तुम्ही अनेकांशी संवाद साधलेला आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे काय हे शिकवता तुम्ही मुलांना शाळांमध्ये जाऊन, पालकांशी संवाद साधता. तर तुम्हाला असे अनुभव आले असतील त्यातला एखादा अनुभव की ज्यातून आपले जे श्रोते आहेत त्यांना कळेल की आपण नक्की काय करायला हवं.
0: खूप कार्यशाळा घेतलेल्या आहेत, खूप लोकांशी बोलणं झालेलं आहे, शिक्षकांशी पालकांशी, आणि त्यातून खूपदा असं काही काही विचित्र पण अनुभव येतात. एकदा एका मुलीने सांगितलं होतं की परवा दिवशीच मला ना असा स्पर्श एकाने केला. एक नर्सरीतला अनुभव असा होता की एक मुलगा आणि एक मुलगी खेळत होते, म्हणजे ते असे छान मिठी मारून झोपलेले होते आणि असं मग शिक्षकांना राग आला एकदम की हे काय आहे, म्हणजे हे विचित्र खेळतायत मुलं काहीतरी. मग त्यांनी पालकांना बोलवून थोडंसं बोलणं वगैरे झालं होतं. पण हे लहान गटातलं मूल किंवा प्ले स्कूलमधलं मूल अशा पद्धतीचं का खेळेल, त्याला काय वाटतंय, हे कसं समजावून सांगायचंय. मग हे तिथे चिडचिड न करता न ओरडता काही गोष्टी समजावून घेऊन आणि त्यांना रागवण्यापेक्षा डायव्हर्ट करणं, त्यांना वेगळ्या खेळामध्ये गुंतवणं हे शिक्षकाचं कौशल्य असतं. मग जसं मुलं मोठी होत आहेत, म्हणजे जसं 5वी 7वी ह्या वयोगटातले, त्यांना कळत नाही हे आकर्षण आहे का प्रेम आहे का काय आहे, फक्त त्यांना भेटायचं असतं, बोलायचं असतं, मला तुझ्याशी बोलू वाटतंय ह्या लेवलला असतात. आणि मग हळूहळू कदाचित ते खूप जास्त आकर्षण असेल तर पुढच्या स्तराला पण पोहोचू शकतात. अशा वेळेला मुलांवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना सांगणं हे तेवढंच महत्वाचं आहे. पण कार्यशाळेत मुलं बोलायला लागलेली आहेत, शिक्षकांना सांगायला लागलेली आहेत. बऱ्याचदा मुलांना असं असतं की माझ्या मनात जे पण काही विचार येतात ते चुकीचेच आहेत, म्हणजे मी चुकीचंच आहे, मी चांगला नाहीच आहे, असंच यायला लागतं काही मुलांच्या मनामध्ये. आणि मग ते बोलत नाहीत ना, पण ते विचारत नाहीत कोणाला की मला असं होतंय हे बरोबर आहे का चूक आहे.

0: ते कोणाशी बोलतात, त्याचा वर्गमित्र असतो, वर्गमैत्रीण असते, पण त्यांचीही तीच समस्या असते. मग ते आपापसात बोलून काहीतरी त्याचं उत्तर शोधतात, पण ते उत्तर चुकीचं असू शकतं. पण अशा खूप घटना घडतात, आणि अशा कोणत्याही प्रसंगात घाबरून न जाता मुलांशी संवाद साधत राहा आणि त्यांना समजून घेत राहा, एवढंच मला सांगावं वाटतं.
1: छान. म्हणजे मुलांचा आईक्यू वाढवण्यासाठी, त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तर त्याच पद्धतीनं भावनिक गोष्टी सुद्धा मुलांच्या चांगल्या राहाव्यात, भावनिक दृष्ट्या ते सक्षम व्हावीत मुलं, यासाठी सुद्धा पालक म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. आणि मुलांचा सहभाग त्यासाठी खूप महत्वाचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो संवाद, एकमेकांशी बोलत राहणं, वेळ देत राहणं. तर आपल्या या संवादामधून आपले जे श्रोते आहेत त्यांना खूप काही मिळालेलं आहे, आणि याचा वापर ते आपल्या मुलांना घडवताना करतील, आणि पुढची पिढी त्यामुळं सक्षम होईल. आज तुम्ही आकाशवाणी तालात आणि श्रोत्यांशी इतका छान संवाद साधलात, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: ओळख स्पर्शाची समुपदेशक अर्चनामुळे यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला.

0: वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, मन ही अशी गोष्ट आहे की ती दिसत तर नाही पण सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. मन, त्यात येणारे विचार, त्याचा आपल्या सगळ्या गोष्टींवर होणारा परिणाम. मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं, त्यात उमटणारे विचार त्याहून गहिरे. या मनाचा एक हळवा कोपरा असतो, आनंद आणि दुःख देणारा. आज हे तुमच्याशी बोलतीये कारण आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा.
1: अगदी लहानपणापासूनच मन आणि मनाविषयीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. बरेचदा त्याविषयी एक पक्की जागा मनात निर्माण होते आणि या बालपणीच्या गोष्टींना आयुष्यात एक जागा तयार होते. मनाचे कंगोरे, मनाचे बंध, मनाचे कोपरे, मनात राहणे, मन भरून येणे, मन पाखरू होणे, मन पिसारा लावून फुलणे, मन मखमल देऊन येणे, मन पाणीपाणी होणे, मन मोकळं होणे, मन उदास होणे, मनापासून करणे, मन मुराद, अशा अनेक मनोमय शब्दातून मन आपल्या सोबत समांतर चालताना पण दिसतं. मनाचा कोपरा हा त्यातील एक महत्वाचा शब्द. अगदी ऐकल्याबरोबर मनाचा कोपरा म्हणलं की मनाचा आकार मनातच आकार घेऊ लागतो. प्रत्येक आकारामध्ये मन मात्र भरून राहत असतं. अशातच जेव्हा सॉफ्ट कॉर्नर, हळवा कोपरा अशा संकल्पना समोर येतात तेव्हा मात्र हेच मन कातर होतं. असंही मन खरोखरीच अनाकलनीय, अनपेक्षित, मुक्त असतं हे मात्र मान्यच करावं लागेल. अशा या मनाच्या गिरक्या आणि मुरक्या नुसत्या अलगद मांसार झेलायच्या म्हटल्या तरी जीवनाचे रंग उलगडतील हे मात्र नक्की. मनुष्य स्वभावाच्या अनेक पैलूंपैकी आणि छटांपैकी निवडक काही छटा हाताळायच्या म्हटल्या तरीही आयुष्य उणं पडेल. नेहमी म्हणतो अगदी तसंच, मन मनास उमगत नाही, म्हणावं आणि शांत राहावं की माझ्या मना बंद घडवून ओझ जुगारून चालत राहावं तेही कधीतरी कळेनासं होतं. या अशा अस्पष्ट, अनिश्चित, टू बी और नॉट टू बी अवस्थेत कुठंतरी या सॉफ्ट कॉर्नरचा जन्म होत असावा. पण अगदी अचूक अशा या मनाच्या कोपऱ्यामध्ये किती किती गूढ गुपित, कितीतरी अस्पष्ट व्यथा, कथा, आनंदाचं थुईथुईन असणारं कारंज, स्फटिका इतकी पारदर्शक शांतता, दुःखाचं मन पोखरणारे हुंकार, काही अव्यक्त विचारांच्या कलिका, आत्मक्लेश, आत्मानंद, सुख, समाधान, तरल स्थितप्रज्ञता, सगळं अत्तरासारखं कुपीबंद असतं. अत्तर ज्यापणे प्रमाणे काही काळाने उडून जातं अगदी तसंच दुःख उडून जायला हवं. आणि सुगंधामुळे मिळणारं सुख मात्र मनात दीर्घकाळ टिकतं तसंच आनंदाचंही झालं पाहिजे. आनंदी राहणं हा आपला स्वभाव बनला पाहिजे. मनाचा सेवक व्हायचं की मनाचा मालक व्हायचं हे सुद्धा नेमकं ठरवावं, तेव्हाच स्वला भाव देता येईल. मनाचा ठाव लागत नसला तरीही त्याला वाव हा द्यावाच लागतो. कुठल्याही एक्सरेमध्ये, स्कॅनिंगमध्ये मन नावाचा अवयव स्पष्टपणे दाखवता येत नाही पण त्याचं अस्तित्व मात्र सतत जाणवत राहतं. मनाचे खेळ इतके मनमोहक आणि आश्चर्यकारक असतात की कधी आनंदाच्या झुल्यावर मनप्पूत झुल

अरे मन दुःखाचं खाईतही तेवढ्याच ताकदीने ढकलून देत असतं, पण तरीही या दोन अक्षरी शब्दाशिवाय एकही दिवस पुढे जात नाही. अलीकडे तरी सॉफ्टवेअरच्या जगात हार्ड कॉपी म्हणजे जुन्याचं लेणं असंच चित्र तयार झालंय. तरीही आशयात डिजिटल जगात सुद्धा सॉफ्ट कॉर्नर मात्र तेवढाच फेमस आणि सर्वात जवळचा विषय आहे हे मात्र नक्की. एखाद्या बद्दलचा हळवा कप्पा, उबदार भावना, चांगुलपणा म्हणजेच हा मृदू कोपरा होय. या सगळ्या गोष्टी अगदी मनोमय आहेत. सुप्त मनात याची उपज

एखाद्या बद्दलचा हळवा कप्पा, उबदार भावना, चांगुलपणा म्हणजेच हा मृदू कोपरा होय. या सगळ्या गोष्टी अगदी मनोमय आहेत. सुप्त मनात याची उपज आणि विपज होऊन त्याचा सुंदर उलगडा होत असतो. हा उलगडा पाह्यात कधी होतो आणि मग हलका फुलका मऊशारपणा हळूहळू जाणवू लागतो. या मऊशारपणाची दुलई सर्वांसाठी असत नाही, तर काही ठराविक व्यक्तीच त्याच्या वाटेकरी असतात. मुळातच एखाद्याच्या मनात घर करणं, जागा मिळवणं हेही सोपं नसतं, आणि त्यातही त्या येवल्याशा मनाच्या इटोकल्या कोपऱ्यात मऊशार जागा व्यापणं हे तर खरोखरच निगुतीचंच लक्षण. मुळातच एखाद्या गोष्टीचा कॉर्नर सॉफ्ट असणं हेच एक वेगळेपण आहे. कोणतंही तीक्ष्ण काठ नसणं हेही एक आपसुकच मृदूपणाचं लक्षण आहे. या सॉफ्ट कॉर्नर उर्फ मृदू कोपऱ्यांचंही तसंच आहे. उगाचच एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल उबदार विचार येणं, अलगदच त्याची बाजू घेऊन जाणं, त्या व्यक्तीच्या दुःखात स्वतः नाराज होणं, त्याच्या चांगल्या होण्यानं मन खुश होऊन जाणं, असे भावनांचे वेगवेगळे तरंग मनात उठू लागतात. आणि हो, हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे लौकिक अर्थातील साचेबद्ध प्रेम नव्हे, तर एक वेगळीच पण सकारात्मक साधीसुधी जाणीव आहे बरं का. काही वेळा इतरांच्या दृष्टीने हा सॉफ्ट कॉर्नर थोडासा नकोसाही होतो. वेगाने चाललेली गाडी वळणावर ज्याप्रमाणे अपसुकच थोडी मंदावते, झुकते, तसं अगदी तसंच वर्णन या सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचंही करता येईल. कधी कधी असंही वाटतं की हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काम डाऊन कॉर्नर की काय. कधी कधी मन उगीचच तावतं, उगीचच कावतं. अशा वेळी अशा काही भावनांचा वर्षाव होणं खरंच निकडीचं असतं, जिथे मन शांतता, गारवा यात न्याहून निघायची आतुरतेने वाट बघत असतं. आसवांचा बांध खळकण तुटतो, जणू काही तो काचेचाच असावा. फुटून अगदी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काम डाऊन कॉर्नर की काय. कधी कधी मन उगीचच तावतं, उगीचच कावतं. अशा वेळी अशा काही भावनांचा वर्षाव होणं खरंच निकडीचं असतं, जिथे मन शांतता, गारवा यात न्याहून निघायची आतुरतेने वाट बघत असतं. आसवांचा बांध खळकण तुटतो, जणू काही तो काचेचाच असावा. फुटून अगदी अस्ताव्यस्त होण्याचीही तमा ज्या ठिकाणी नसते तिथेच हा सॉफ्ट कॉर्नर सापडतो का. हाच तो कमी दाबाचा पट्टा की जो काम डाऊन कॉर्नरच्या आकारात बदलू लागतो. असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. प्रश्नांच्या नागमोडी आकारात स्वस्थतेची, शांततेची चिन्हे शोधत राहतात. खरी मजा अशी की सॉफ्ट कॉर्नर असं सॉफ्ट स्पॉट असा उल्लेख करतात. उल्लेख कसाही करा तरी तो उबदारपणा मात्र जाणवतोच. हा मऊशार कोपरा वातावरण बदलत असतं अगदी तसाच विचार की का, अशा कोणत्याही प्रश्नार्थक शब्द

0: की का अशा कोणत्याही प्रश्नार्थक शब्दात अडकून त्या उबदार भावनेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष परिस्थितीचा पुरेपूर अनुभव घेणं हे सर्वात फायदेशीर भावनिक धोरण ठरेल. प्रत्येक गोष्टीत तांत्रिक बाबींचा उहापोह करत राहण्यापेक्षा त्यामागचा भावनिक ठेवा जपण्याचा प्रयत्न अधिक महत्वपूर्णच नाही का? जीवनाच्या रेट्यामध्ये जेव्हा एक प्रकारचा कोरडेपणा, निराशा, अनास्था, गोंधळलेपणा येतो तेव्हा आपसुकच मन शांतता शोधण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागतं. या वाटचालीतही चढ उतार येतातच. इथेच खरी ओळख होते ती नात्यांची, आपुलकीची आणि चढावडीची. द्वेषाची, अप्पलपोटेपणाची, साधेपणाची, सरळपणाची पारख होते ती या सॉफ्ट कॉर्नरमध्येच. मऊशार कोपरा ही खरं तर प्रत्येकाचीच मानसिक गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, मग ती मोठी असो वा लहान, तिला अशा मानसिक उबेची निकड असतेच. ही उब एखाद्या इन्क्युबेटरसारखे काम करत असते. प्रेरणा, विश्वास, चांगुलपणा अशा त्रिसूत्रीने नियंत्रित असणारा हा सॉफ्ट कॉर्नर खरोखरीच एखाद्याला मन व्यवस्थापनात महत्वपूर्ण ठरू शकतो. मनाचं व्यवस्थापन ही खरोखरीच एक मनुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणारी यंत्रणा आहे. मन हा केवळ दोनच अक्षरी शब्द असला तरी त्याची व्याप्ती मात्र केवळ शब्दातीत आहे. मानसिक अस्ताव्यस्तता, अचंबित करणारे मनोव्यापार आणि अनेकविध भावभावनांच्या गर्दीतून सापडणारी खात्रीशीर पायवाट म्हणजे हा मांसाहार उबदार कोपरा. सॉफ्ट हा शब्द जरी उच्चारला तरीही मनाला कुठेतरी मांसाहार मलम लावल्याचा भास निर्माण होतो. मनाच्या त्या अलवार कोपऱ्यावर मलमपट्टी होणं म्हणजेच सॉफ्ट कॉर्नर अस्तित्वात असण्याची नेमकी खूण. नात्यांच्या जपणुकीचं नेमकं कौशल्य, त्यांच्या जाणीवा विकसित करणं ज्या ठिकाणी निर्माण होतं ती मनोमय जागा म्हणजेच हा उबदार कोपरा उर्फ सॉफ्ट कॉर्नर. एखाद्याबद्दल काही विशिष्ट मृदुभावना असणं आणि तशी ती काही कारणामुळे नसणं हेच खरं तर सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचं मूळ असावं. ही भावना त्या विशिष्ट माणसापुरती अगदी सर्वसमावेशकही असते. त्या व्यक्तीचे सर्व गुणदोष माफ होत असतात. सॉफ्ट कॉर्नर ही एका अर्थानं उपचारात्मक मानसशास्त्रीय पद्धतीच आहे. कारण काही वेळा फक्त पाठीवर कोणाचा तरी हात असणं हे देखील महत्वपूर्ण असतंच. थोडा एकटेपणा तीव्र जाणवत असतो तेव्हाही पाठीवरची थाप सुद्धा मोठी प्रेरणा देते. शेवटी मन ही एक अनाकलनीय चिदवस्तू आहे जी दिसत नसली तरीही तिच्याशिवाय काहीही चालत नाही. म्हणूनच कोणीतरी म्हणून ठेवलं आहे, युअर ओनली लिमिट इज युअर माइंड. मौनातले इशारे देणारा हा हळवा कोपरा तेवढाच मन मोकळा असतो. कारण कोणत्याही नात्याची मुहूर त्यासाठी लागत नाही. कोणीही कोणासाठीही कधीही केव्हाही अशा आकाराचा हा कोपरा ज्यामुळे दोन्ही बाजूंचा सकारात्मक प्रवास सुरू होतो. सुधीर मुगे म्हणतात, तसा हा मनोळा बंध आहे. मन तेजाचे राऊळ, मन देवाचे देऊळ, असा हा सुंदर, निकोप, अगदी अकृत्रिम असा नातेविरहित कोपरा म्हणजे सॉफ्ट कॉर्नर उर्फ उबदार कोपरा. अशा या हळव्या कोपऱ्यासाठी, त्याच्या दोन शेवटांसाठी सुधीर मुघेंचीच कविता कुठेतरी जवळची वाटते. म्हणूनच त्या कवितेस या उबदार हळव्या कोपऱ्याला मनातच विसावा देणं उत्तम असा शेवट होईल. ना सांगताच तू मला उमगते सारे, कळतात तुलाही मौनातील इशारे. दोघात कशाला मग शब्दांचे बंध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याचा चाले कळण्याशी संवाद.
1: हळवा कोपरा, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध आपण ऐकला.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तू तिथे मी या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातील हे गीत आहे. विजय कवलकर यांचं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवार यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट वाजवा रे वाजवा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे. अजय झनकर यांचं, संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. चित्रपट सरकारनामा.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सैराट या चित्रपटातील हे गीत आहे अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपाद यांच्या स्वरात. अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांचं हे गीत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: सैराट चित्रपटातील या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू 1:40. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
2: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे. आज आईआईटी दिल्ली में एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
1: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5

झालेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे. या विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे. सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही, तसंच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. युक्रेनची राजधानी किव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले. आज पहाटेसुद्धा किव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमध्ये इम्फाळच्या 2 जिल्ह्यातून बंदी घातलेल्या 2 संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे क्षेत्रात बंदी घातलेल्या SORPA या संघटनेच्या 2 सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली तर इम्फाळच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेजेंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 1 सदस्याला अटक केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे, तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ LPG सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली

0: अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. अल निनोमुळे राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस लांबला. जिल्ह्यातील धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला, परंतु चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील धानाची पेरणी प्रलंबित होती. आता पेरणी आटोपली, परंतु पावसाने हुलकावणी दिली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 43,968 शेतकरी पात्र ठरले आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36,775 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7,211 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ऍग्रे स्टॉक नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आपले आधार प्रमाणीकरण त्वरित करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी संलग्नित केले नाही, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलं आहे. चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात पेरणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना तळोधी येथील धानाच्या बांधावर पोहोचल्या. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेती संबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी, प्रत्यक्ष शेतात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा अशा सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरपना येथे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान राबविण्यात आला. या माध्यमातून प्रशासन लोकांपर्यंत पोहोचून एकाच छताखाली त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले. पांदन रस्ते हे ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानले जातात. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या विकासासाठी महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या दोन्ही विभागाच्या अभिसरण योजनांमधून आतापर्यंत 6,020 पांदन रस्त्याची कामे पूर्ण झाली असून 1,367 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील कोळसा खाणी, कोल वॉशरीज आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण हे या परिसरातील प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. कोळसा खाणी, कोल वॉशरीजमुळे शरीरामुळे हवेचे आणि पाण्याची गुणवत्ता घसरून प्रदूषण होत आहे. केवळ चर्चेवर भर न देता प्रत्यक्ष कृतीसाठी 3 टप्प्यात कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी

0: करण्याची गरज आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अल्प मध्यम आणि प्रदीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण आढावा बैठकीत संबंधित अधिकारी आणि उद्योगपती शिष्टमंडळाला दिले आहेत. 1740 कृषी पंपांना वीज जोडणी बल्लारपूर येथील विसापूरच्या 31.35 हेक्टर जागेवर ESIC रुग्णालय SRPF वसाहत आणि महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारणे स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजना चंद्रपूर महालक्ष्मी विद्युत केंद्रातील वसाहत तसंच 800 मेगावॅट संच अशा विविध विकास कामांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने वेग येणार आहे. या सर्व विकास कामांविषयी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित बाबी विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना बोर्डीकर यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये या मुख्य उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक अद्ययावत आणि त्रुटीविरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 17,92,133 मतदारांचे डिजिटायझेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देऊन सुधारित कालावधी जाहीर केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचं हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत.

0: प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचं हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत.

यशवंत देव यांचं हे गीत होतं मुंबई आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुळकर्णी यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

0: दुपारचे 1:55 होत आहेत श्रोतेहो. यानंतर आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया अमृता प्रीतम यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
2: अमृता प्रीतम हे नाव समोर येताच आपल्याला त्यांचं रशिदी तिकीट हे आत्मचरित्र आठवतं. त्यांनी साहिर लुधियानवी यांच्यावर केलेल्या एकतर्फी प्रेमाच्या कथा आठवतात. अमृता प्रीतम आणि इम्रोज यांची आगळी वेगळी मैत्री आठवते. त्या दोघांमधील मैत्री म्हणा प्रेम म्हणा एक दंतकथा बनून राहिली आहे. आजच्या भाषेत त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल. ही साथ त्या दोघांनी 50 वर्षापेक्षा जास्त आनंदानं निभावली. अमृता आणि इम्रोज यांच्यातील पत्रव्यवहारातील काही वैशिष्ट्यच आज आपण बघणार आहोत. अमृताजी इम्रोजला मेरे राजा, विश्वास, राही, गीतों की जान, जाने बहार, मिर्जा, मेरे महजब, मेरे ईमान वगैरे नावानं संबोधत असत. तर इम्रोज त्यांना मेरा प्यार, अशी, दोस्त बेगम, मेरी किस्मत, मेरी मलिका या विविध नावांनी संबोधित असत. इम्रोज यांना जे नाव सुंदर वाटे त्या नावानं ते अमृताजींना हाक मारू लागत. जे पसंत पडेल ते नाव त्यांना ठेवत असत. जेव्हा त्यांनी जोरबा द ग्रीक ही कादंबरी वाचली तेव्हापासून ते अमृताजींना जोरबी म्हणू लागले. स्पॅनिश आर्टिस्ट कोया यांच्यावर लिहिलेली द नेकेड माझा ही कादंबरी वाचल्यावर कितीतरी काळ इम्रोज अमृता यांना माझा या नावानं हाक मारित असत. ही सगळी संबोधनं त्यांच्या पत्रातून देखील आपल्याला वाचायला मिळतात. अमृता प्रीतम यांनी इम्रोज यांना लिहिलेलं पहिलं पत्र होतं ते फक्त एका ओळीचं होतं. इम्रोज तेव्हा गुरुदत्त यांच्याबरोबर काम करण्यासाठी दिल्लीवरून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांना ते पत्र मिळालं होतं. मुंबई आपल्याकडे आलेल्या कलावंताचं स्वागतच करते. या पत्रात अमृतानं इम्रोज यांना कोणत्याही नावानं संबोधित केलेलं नव्हतं. पत्राखाली आपलं नाव देखील लिहिलेलं नव्हतं. ज्या दिवशी इम्रोज यांना हे पत्र मुंबईत मिळालं त्या दिवशी त्यांना वाटलं की अमृताच्या अस्तित्वाचं नाव मुंबई आहे. तर अमृता यांनी साहिर यांना जे शेवटचं पत्र लिहिलं होतं ते पत्र त्यांनी 1956 लिहिलं होतं. त्याच वर्षी अमृता आणि इम्रोज यांची ओळख झाली होती. त्या दिवसात ते उर्दू नियतकालिक क्षमा आणि आयनासाठी काम करत होते. जेव्हा हे शेवटचं पत्र आयनामध्ये छापण्यासाठी आलं त्या इम्रोज यांनी अमृतांना विचारलं हे पत्र तू कुणाला लिहिलं आहेस, जर तू हे सांगितलंस तर मी त्याची चित्र बनवीन. अमृता यांनी काही सांगणं टाळलं आणि इम्रोज यांनी त्या शेवटच्या पत्राबरोबर त्यांची कितीतरी चित्र काढली होती. खतोंका सफरनामा या पुस्तकातील अमृता इम्रोज यांची पत्र ही सगळी एकमेकांना पोस्टाने पाठवलेली आहेत. आपल्या आयुष्याची 45 वर्ष अमृता आणि इम्रोज यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि जेव्हा जेव्हा त्यांना कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहावं लागलं तेव्हा त्यांनी या पत्रांच्या माध्यमातून प्रेमाचा दिवा तेवत ठेवला. आजच्या प्रेम करणाऱ्या आणि लग्नाआधी शरीर संबंधाचा अप्रूप वाटणाऱ्या पिढीनं तरी ही पत्र वाचायलाच हवीत असं वाटतं. त्यांच्या सगळ्या पत्रव्यवहारातून केवळ त्यांची मैत्री, एकमेकांविषयी वाटणारी काळजीच प्रतिबिंबित होते हे आपल्या लक्षात येईल. आता एक पत्र पाहूयात. इमू, जे शहर तुझ्या हाताला काम देईल ते शहर तुला मुबारक असो. काल नागमणी संध्या होती, नारळ फोडला, गुळ वाटला आणि सगळ्यात पहिल्यांदा एक तुकडा तुझ्या आठवणीसाठी तोंडात टाकला. जवळजवळ 18 जण आले होते. सैलू अजून आला नाही. 15 दिवसापासून काही आवाज झाला की मी दसकून उठते. काल घाबरून त्याला तार केली, त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. त्याची मैत्रीण मिस टॅलीनही फोन करून त्याची चौकशी करत होती. मी तिला विचारलं तुलाही पत्र आलेलं नाही. आमच्या दोघींच्या पिढीमध्ये एका पिढीचं अंतर आहे पण स्त्री ही स्त्रीच आहे, मग ती आई असो किंवा प्रेयसी, तुझी जोरबी. त्यांची ही पत्र केवळ प्रेमपत्र नाहीत तर तो दोन आत्म्यांचा संवाद होता. त्यामुळेच ती पत्र साहित्यिक आणि कलात्मक बनली आहेत.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला अमृता प्रीतम यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजत पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया बाजरी चारा पिकाची लागवड.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजकू, BJ 104, BK 560, 230 HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेंड्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मेजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
0: बाजरी चारा पिकाची लागवड या विषयी माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
3: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
2: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची

0: अस्मितावाहिनी आपण ऐकू शकता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण प्रीटर्म बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकास स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊया. सामान्यतः प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे. आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाइम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैव सक्रिय घटक असतात. हे घटक प्रीटर्म बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिकरित्या पोषण देतात. स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण. अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना न्यूमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात. प्रीटर्म बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आम्ले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात. रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटर्म बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो. याशिवाय स्तनपानामुळे पचन संस्था अधिक सक्षम बनते. प्रीटर्म बेबीजमध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदय विकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो. जर प्रीटर्म बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावे. बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी. आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा. यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते. श्रोते हो, प्रीटर्म बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे. निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक प्रीटर्म बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार

0: माझं शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतेहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंतीत जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित, अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच, पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा, तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभा आहे, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा, एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आज मिळाला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि खरं म्हणजे कोणालाही रेस्क्यूची वेळ येऊ देऊ नये. यंदाचा हा पावसाळाही भ्रमंतीतून सौंदर्य टिपण्याचा, पण तितकाच सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि निसर्गप्रेम वृद्धिंगत करणाराच करूया. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू

0: विश्व एथलेटिक्स अंडर 20 चैंपियनशिप में रजत पदक जीता। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता। दुपारचे 2:30 वाजलेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नादब्रह्म अंतर्गत आज ऐकूया शास्त्रीय कर्नाटक शास्त्रीय संगीत, सरस्वती सुब्रमण्यम यांचं गायन, राग गवळी पंतू, अभोगी आणि राग मालिका यांना व्हायोलिनची साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी, मृदुंगम साथ आहे एन एस कल्याणरमण यांची। ऐकूया सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेला राग। सुरुवातीला ऐकूया राग गवळी पंतू हा आदि तालात निबद्ध आहे।

0: श्रोतेहो, सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेला सुरुवातीला राग गवळीपंतू, त्यानंतर राग अभोगी आणि आताच राग मालिका आपण ऐकलेत. यांना व्हायोलिनची साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी आणि मृदुंगम साथ होती एन एस कल्याण रमण यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकलं कर्नाटक शास्त्रीय संगीत. श्रोतेहो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचा हा कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता.
1: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
2: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
1: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर ऍपवरही.

0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता श्रोते हो ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्विता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल। सहकारी बँक केवळ नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला। समृद्ध भारत घडवायचा असेल तर देशातले नागरिक स्वतः समृद्ध असणं आवश्यक आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ भांडवली बाजार पुरेसा ठरणार नाही तर त्यासोबत स्वयंरोजगाराची समांतर व्यवस्था विकसित करणंही गरजेचं आहे। यादृष्टीनं शहरी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं। IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले। IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती। केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर पवन आणि हायब्रीड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत। मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सुरक्षा विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे। अर्जदारांना केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असं

हे स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर अशा प्रकल्पांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयानं 5 जून रोजी ही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसंच SNCU अर्थात नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जान हेड्रिक हेम्सन्सनं सुवर्णपदक पटकावलं तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या एडिसन जेम्सनं कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत

0: दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

जाएगी।

मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्स अर्थात 239.81 मीटर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026, भारतीय सौर दिनांक 17 श्रावण शके 1948. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोतेहो नमस्कार. या सायंकालीन सभेमध्ये मी आहे तुमच्या सोबत, तुमची सखी प्रतिमा. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा सुरेल कार्यक्रम.

दिलवाले चित्रपटातील समीर यांची रचना कुमार सानू यांच्या आवाजात आपण ऐकली. या गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल, उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत.

श्रोते हो, हम तुम्हारे हे सनम या चित्रपटातील गीत नुकतंच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं निखिल विनय यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

विवाह चित्रपटातील हे गीत नुकतंच आपण ऐकलं. रवींद्र जैन यांच्या गीताला स्वरबद्ध केलं होतं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युववाणी आणि ठीक 6:00 हिंदीमधील बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं भक्तिमय स्वागत. आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्या सोबत आपण युववाणी या कार्यक्रमामध्ये गप्पा मारत आहोत. आपल्या लक्षात असेलच, आषाढी वारीचं भक्तिमय वातावरण चालू असताना संत साहित्य नेमकं कसं समजून घेतलं पाहिजे, संत साहित्याचा अभ्यास आपल्यासाठी आजही किती महत्वाचा आहे, या आणि अशा अनेक विविध पैलूंवर आपण तिच्या सोबत गप्पा मारल्या. आजही आपण अशाच मस्त गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याला माहितच आहे की कीर्तन आणि लावणी या माध्यमातून ती आपल्याला संत साहित्याविषयी माहिती देते, जागृती करते. तर रुचिकाचं पुन्हा एकदा स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: ऐकूया संत साहित्याबद्दल ती काय सांगतेय.
1: एकीकडं लोकशाही

0: असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय? तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे? आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणी नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय? तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे, कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, म्हणजे मी उत्तर द्यायला समर्थ आहेच, कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कुणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावणी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालंय
1: आणि मस्त दमदार लेखन झालंय ते. आणि मला म्हणायचं की त्यातली तुझी आवडती अशी कुठली व्यक्तिरेखा तुला जाणवली का, की हे सादर करताना मला खूप छान वाटतं कीर्तावणीमध्ये, मग ती संत कवयित्री असेल किंवा तुला भावलेलं एखादं वाक्य असेल जे मला तुझ्याकडून ऐकायचंय, की मला हे करायला खूप छान वाटतं किंवा हे करताना मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं, मग मी ते तसं निभावून नेलं असं काहीतरी.
0: मला यातल्या बायका खूप आवडतात सगळ्या, म्हणजे असा बाई पुरुषाचा काही भेद नाही.
1: हा हा,
0: पण मला आश्चर्य वाटतं ह्या जनाबाई, सोयराबाई, आवली, ह्या सगळ्या इतक्या करारी बाणेदार बायका आहेत. खूप कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं, ऊर्जा मिळते यांच्याकडनं. माहित नाही म्हणजे काय कमाल काम करून ठेवलंय त्या काळात, ज्या काळात लोक तुम्हाला जातीवरून बोलतायत, वागणूक देतायत, शिवाय तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही, माणूस म्हणूनच ग्राह्य धरलं जात नाही, तर बाई माणूस फरकच काय आला त्यात
1: अगदी.
0: आणि त्या काळात तुम्ही एवढे थोर विचार लिहून ठेवणं, कुठलंही शिक्षण नसताना, कसलंही एक्सपोजर नसताना, आपल्या आपल्या जीवनानुभवांमधून जे शहाणपण येतं त्यातून समृद्ध होत आणि त्यातून आपला ठसा उमटवत केलेलं हे लिखाण आहे. साधी घरची कामं करत, शेतातली कामं करत केलेलं हे लिखाण आहे. तर कुठलाही क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स या बायका करायला गेल्या नाहीत, कुठल्याही विद्यापीठात कसलंही संशोधन करायला गेल्या नाहीत, पण जगण्यातून आलेल्या समजेतून आणि अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीतून कुणाची जर लेखणी इतकी थोर होत असेल तर खूप महत्वाचा विचार आहे. जसं मी म्हणाले की जनाबाई करायला मला का मजा येते जास्त, कारण नामदेवांच्या घरी दळणकंडण करणारी बाई आहे साधी.
1: हा,
0: लहानपणापासून मीही हे ऐकत आली आहे की विठ्ठल तिला मदत करायचा या सगळ्या कामांमध्ये, पण आत्ता येऊन मला कळलं या गेल्या काही वर्षात की विठ्ठल घरी येऊन तिला मदत करणं ही एक फक्त घटना नाहीये, ते एक स्टेटमेंट आहे. की एक देव ज्याचं एकतर सगळ्यांनी अवडंबर करून ठेवलं, ज्याला देव्हाऱ्यात भोवती ज्यांनी कुंपण घालून ठेवली, त्या स्वतः देवाचं काहीही म्हणणं नाहीये, तो सगळ्यांचा आहे. आणि इतका समता सांगणारा देव अजून दुसरा कुठला नाहीये, ज्याच्या हातात शस्त्र नाहीये, काय नाही, काय फिलॉसॉफी आहे. आपल्या लोकांनी, जुन्या लोकांनी किती महत्वाचं म्हणून ठेवलंय, किती निरुपद्रवी देव आहे, त्याला कसले नवस नाही, त्याच्या भोवती काही सोनं नाणं नाही, काही काही नाहीये. आणि कुठल्याही भाषेत या बायका त्या देवाशी बोलू शकतात. देव नावाचं जे एक अवतरण चिन्ह आहे हे

आपण आजूबाजूला बघतोय की देवाच्या खांद्यावर बंदुका ठेवून किती बंदुका चालतात, किंवा अमुक एक सिनेमाचं नावच का आहे आणि मग ते ह्याच्याशी सिमिलर आहे आमच्या ह्या संताशी म्हणून आणि मग ते आम्ही चालूच देणार नाही. भलेही त्या सिनेमाचं नाव ठेवणाऱ्याचा हेतू तसा काही नसला तरी तुम्ही कसल्याही कचाट्यात पकडून फक्त देवाधिकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लोकांना त्रास द्यायला लागलाय, कारण आपले राजकीय हेतू साधायचे आहेत, आपल्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा आणि हेतू आहेत, याच्यासाठी या सगळ्याचा बळी का? तर मुळात आपल्या संस्कृतीतच देवाशी इतकं फॅमिलियर नातं आहे की आपण काहीही करू शकतो. त्यातली जनाबाई म्हणते की माझ तुझा देव आहे त्याचा माझा पण देव आहे, मी त्याच्याशी कसं वागायचं हे आमचं नातं काय याच्यावर ठरेल ते तू नको मला सांगू. तर ही मोकळी हे स्वातंत्र्य त्या काळात लोकांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते अजूनही आपल्या इथे का कळत नाही आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहत असल्यामुळे. किंवा शोयराबाईची रचना किती घट्ट आहे, मासिक पाळीसारख्या विषयावरती आज पण आपल्याला डोकेफोड करावी लागते. शहर काय आणि गावं काय असा भेदच राहत नाही या मुद्द्याच्या बाबतीत. तरी ती त्या काळात ती बाई अशी काहीतरी रचना करून ठेवते आणि शिवाय काव्य म्हणून पण त्याला सौंदर्य आहे. तो छंद तिनं किती घट्ट बांधलेला आहे. कुठनं आलं हे व्याकरणाचं शिक्षण? ती कुठली व्याकरणाची पुस्तकं ह्या बायका आधी वाचायला गेल्या नव्हत्या. आपसुक तयार झालं आणि या साहित्यावरनच आपण त्या

0: त्याचं विश्लेषण करत करतच उलट व्याकरण तयार केले. त्यामुळे ह्या बायकांवर माझं खूप प्रेम आहे. आवलीसारखी बाई असेल, किती खमकेपणानं ती या सगळ्या पाठीशी उभी होती. मला ह्या बायका खूप आवडतात सगळ्या. त्या करताना पण मला फार फार सुदैवी वाटतं, मजा येते सगळ्याच गोष्टी.
1: आणि रंगभूमीवर तू इतका चपळतेनं त्या भूमिका साकारत असतेस, म्हणजे लगेच पटकन तू तो पदर घेणं, परत तू विठ्ठलाच्या किंवा एखाद्या संताच्या भूमिकेत जाणं, आणि त्याच वेळेस तुझं गाणं, नृत्य सगळा आविष्कार चालू असतो. हे म्हणजे असं ना, पापणी मिटायला सुद्धा तेवढाही वेळ मिळत नाही, म्हणजे अरे काय किती. तर तू मगाशी बांधारीचे बायकच्या वेळेस म्हणालीस ना की मी गात नाही किंवा मला गाणं येत नाही किंवा मी गायिका नाही असं तू म्हणत होतीस, पण कीर्तावणी बघताना तुझ्यातली ती गायिका आणि ती लावणी इतक्या दमदार आवाजात ते व्यक्त होत आहे, तिथं कुठंच काही असं वाटत नाही की तू गायिका नाहीयेस, हे कसं काय.
0: खरं तर माझं गाण्यावर अभिनयापेक्षा एक अर्धा पैसा जास्त प्रेम आहे.
1: हा
0: पण अगेन म्हणजे आपल्याला आवडणं आपल्याला जमणं यात फरक असतो. आणि मला तासन तास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायची सवय असल्यामुळे आणि आवड असल्यामुळं मला असं नेहमी वाटत असतं की नाही नाही नाही मला गाता येत नाही. पण एका पॉइंटला जाऊन मी हे स्वीकारलंय
1: हा
0: की नाटकाला पोषक असणारं गाणं मला बरं गाता येतं,
1: छान गाता येतं.
0: त्यामुळे हा आत्मविश्वास पण मला स्वतः गाण्यांनीच दिलाय आणि आता मी आनंदाने गाते. पण मी म्हंटलं तसं की गाण्यावर माझं जरा जास्त प्रेम आहे, म्हणजे मला जर अभिनयाच्या किंवा नाटकाच्या शिक्षकाआधी जर गाण्याचा शिक्षक माझ्यावर प्रेम करणारा मला मिळाला असता तर मी आयुष्यभर गाणं केलं असतं.
1: आणि तुझं जे सांगणं आहे, तुझं व्यक्त होणं जे आहे, त्याला त्या आवाजानं आणखी जास्त बळ येतं. खरंच. आणि मग हेच गरज आहे कीर्तावणीची, ती पूर्ण होते. म्हणजे तो तुझ्या आवाजाने खूप मोठा भाग तिथून ना तो निभावून नेलाय असं मला म्हणायचं आहे. आणि त्याच वेळेस लावणीचा नृत्याविष्कार तुझा बघायला ती एक मस्त सांगड आहे. ती कशी करतेस तू मग? गाणं पण चालू आहे, अभिनय पण चालू आहे, संभाषण चालू आहे, संवाद चालू आहे, लावणी आणि ती लावणी आहे हे सांग ना, हे ऐकायचंय.
0: खरं तर मला नाचता येत नाही, म्हणजे मी जसं गाणं येत नाही म्हणते ना तसं नाही आहे, मला खरंच नाचता येत नाही. मला सगळ्यात जास्त तालीम नाचाची करावी लागते.
1: बरोबर.
0: काय होतं, आपलं काम वर्षानुवर्ष काम करून करून आपली एक मसल मेमरी तयार झालेली असते.
1: हा हा.
0: अभिनयाच्या बाबतीतला आता मला तू एक इम्प्रोव्हायझेशन करायला दिलंस
1: हा
0: की अमुक अमुक कर, तर मला फार अवघड जात नाही कारण इतक्या वर्षांचा रियाज आहे काहीतरी.
1: हा.
0: नट म्हणून नटी म्हणून एक काहीतरी रियाज असतो आपला सेम गाण्याचं. आत्ता काही गायला लावलं तर नवा जरी गाणं असलं तरी आपण पटकन कुणामागून तरी फॉलो करू शकतो, जसं हवंय तसं गाऊ शकतो. तशी नाचाची तितकी मसल मेमरी माझी नाहीये कारण मी जितकं गायले आणि जितका अभिनय केला तितकी मी नाचली नाहीये. तर मला जरा एक पैसा जड जातो नाचायला. काय नाही, तालीम जास्त करणे सगळ्याचा एक अल्टिमेट उपाय असतो आपल्याकडे, तालीम करणे. जे येत नाही किंवा जे कमी येतं त्याची खूप तालीम करणे.
1: आणि मग म्हणूनच खूप कौतुक होत आहे आणि कौतुक यासाठी पण होत आहे, म्हणजे कलाविष्कार तर खूप छान आहे पण प्रत्येकाच्या मनात ज्या शंका आहेत ना किंवा जे कन्फ्युजन आहे ना, आपण भक्ती करतोय, प्रत्येकाची कुठेतरी श्रद्धा आहे, देव आहे, संत आहे, पण त्यांनी सांगितलेलं सगळंच आपल्याला समजलेलं नाहीये.
0: आणि सुरुवात आहे असं आमचा दावाही नाहीये, कीर्तावणी तुम्हाला सगळं समजावून सांगेल जे आतापर्यंत आलं नाहीये.
1: हा.
0: पण ही सुरुवात आहे, याच्या निमित्तानं जसं आम्ही चार पुस्तकं वाचली हे परफॉर्म करण्याच्या निमित्तानं, तसंच काही प्रयोगानंतर लोक येऊन आम्हाला हे विचारतात की ते तुम्ही काय काय वाचलं त्याची लिस्ट सांगा ना, तर तो सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो. पुस्तकांची नावं विचारली तर सुरुवात आहे ती, ट्रेलर पण नाही, हे पोस्टर आहे. हे पोस्टर बघून आपण याचा वेध घेतला पाहिजे सगळ्याचा.
1: आणि आता सगळ्यात अलीकडं म्हणजे आता हे जे तू म्हणतेस की कीर्तावणीच्या माध्यमातून हे एक लोककल्याणाचंच काम आहे आपण म्हणू शकतो, म्हणजे अगदी सटल शांतपणे ते सुरू आहे पण ते मनांमध्ये ना कायमस्वरूपी निरंतर राहणार आहे अशी ती जादू आहे. आणि आता सगळ्यात अलीकडं, आता सगळ्यात अलीकडचं तुझे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि पुढं तुला आणखी काय करायचंय, स्वतःवर किती वर्क करायचं त्याबद्दल ऐकायला आवडेल. तर रिक्विएम ऑफ थिएटर हा जो तुझा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल सांग.
0: हो, कुमरन वालवा नावाचे इंडो फ्रेंच डिरेक्टर आहेत, एक नाट्य दिग्दर्शक आहेत. ते इतकी वर्ष ह्या कंपनीला घेऊन काम करतायत आणि यांचं सगळं संगीताचं काम बघतात. त्यांचं नाव आहे अर्जुन चंद्रन.
1: हा,
0: ही दोन महत्वाची माणसं, ही नाव

0: आता पुढं नेत आहेत. तर देशातल्या आणि विदेशातल्या 10 नटनट्यांबरोबर चालू असणारा आत्ताचा हा रेक्वियम ऑफ थिएटरचा प्रोजेक्ट आहे. पोंडिचेरीत तळ होता आधी ह्या सगळ्याचा, ह्या कंपनीचा, पण काही कारणांनी ती जागा हातून, कुमऱ्यांच्या हातून ती जागा गेली आणि यावर्षी त्यांनी ठरवलं की पुण्यात येऊन आपण नाटक करायचं का एखादं. पोंडिचेरीतून नुकताच पुण्यात हल्लेला आणि आता पुण्यात तळ असलेला हा प्रोजेक्ट आहे. शरीरावर, नटाच्या शरीरावर आणि आवाजावर खूप रिगरसली काम करून घेणारी ह्या नाटकाची प्रक्रिया आहे. साधारण फेलोशिप सारखाच हा एक प्रोग्राम आहे. एक वर्षाची कमिटमेंट असते यांची
1: बर,
0: आणि वर्षभर एकाच प्रोडक्शनवर काम होतं, म्हणजे एकच नाटक बसवलं जातं एका वर्षात. तर पूर्ण दिवसभर याची तालीम होते. सकाळी 8 पासून हे काम सुरू होतं आणि संध्याकाळी कधीतरी ते संपतं आणि शेवटच्या दिवसांमध्ये तर ते रात्री 10 पर्यंत 11 पर्यंत असं पण चालतं.
1: बर,
0: तर याच्यात आवाजाच्याच तालमी साधारण दिवसाच्या 6-7 तास असतात. खूप रिगरसली फोकस्ड असं असणारं हे काम आहे. आणि ह्याचे प्रयोग प्रोसेसच्या मध्यवर्ती भागात येऊन ह्याचे काही प्रयोग होतात आणि नंतर पुन्हा सगळ्याचा पाठपुरावा करून प्रोसेस पुन्हा वाढवली जाते आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर हे नाटक नेलं जातं आणि त्याच्यानंतर हे भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
1: आणि आता रुचिका, वेगवेगळ्या कलाप्रकारांवर तू प्रयोग करतीच आहे,

0: प्रोसेस पुन्हा वाढवली जाते आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर हे नाटक नेलं जातं आणि त्याच्यानंतर हे भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
1: आणि आता रुचिका, वेगवेगळ्या कलाप्रकारांवर तू प्रयोग करतीस आहेस, बरीच मोठी लिस्ट असणार आहे, पण तुला लगेच आवर्जून करावासा वाटणार असं काय आहे?
0: एक म्हणजे कीर्तवणीच्या सगळ्या अनुभवातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, त्यानुसार मला हे तर चालू ठेवायचंच आहे की गावोगावी प्रयोग झाले पाहिजेत.
1: हा,
0: प्रोसेनियमची चौकट मोडून प्रयोग होत राहिले पाहिजेत हे मी गोष्टरंगापासूनच डोक्यात पक्क करत आली की असे प्रयोग झाले पाहिजेत. त्यामुळं असं होणार नाही की फक्त शहरातल्याच एका विशिष्ट वर्गापुरता नाट्य अनुभव मर्यादित राहील असं होणार नाही, तो सगळीकडे पोहोचवला जाईल. म्हणजे गावात नाटक नाही आहे का असं नाही म्हणायचं मला, गावात नाटक होतच. गावात वासुदेव यायचा, पिंगळे यायचे, गावात सोंगी भजनं व्हायची. मी स्वतः शाहिरी धनगरी ओव्यांचे पहाटे पहाटेपर्यंतचे कार्यक्रम ऐकून मोठी झाली आहे. हे ह्या थिएट्रिकलच गोष्टी आहेत, त्यामुळे तिथं नाही आहे असं मला म्हणायचं नाही आहे. त्या आपण काहीतरी नवीन करतोय तिथे पोहोचवून आणि मोठं मोलाचं काम करतोय असं माझं म्हणणं नाही आहे. पण जिवंत राहिलं पाहिजे, घडत राहिलं पाहिजे, होत राहिलं पाहिजे, पोहोचत राहिलं पाहिजे आपण लोकांपर्यंत. आपण लोकांपर्यंत पोहोचणं ही लोकांची गरज नाही आहे फक्त, ती आपली पण भूक आहे. दोन्ही बाजूंनी हे भागत राहिलं पाहिजे आणि हा गाडा चालत राहिला पाहिजे पुढे कुठेतरी. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत की उदाहरणार्थ विठ्ठल हा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आहे महाराष्ट्रातला, हे माझ्या डोक्यात होतं आधी की तू विठ्ठलाला घेऊन कर, पण मग तेच विषय वापरू नको, काहीतरी तरी नवा दृष्टिकोन देणार असलीस तर काहीतरी कर. तर माझ्या डोक्यात अजून अशाच एका महाराष्ट्रातल्या मोठ्या सेलिब्रिटीला घेऊन काम करायचं आहे. तर संशोधन चालू आहे किंवा विचार चालू आहे माझा की काय करता येईल, काय नवं करता येईल का, की ह्या सगळ्या ऑडियन्ससाठी तर होतच राहिलं पाहिजे. आणि माझी एक प्रायोगिक नाटकाची भूक म्हणून अजून एक प्रकल्प डोक्यात आहे जो एका कादंबरीवर आधारित असणार आहे.
1: छान,
0: जी श्यामिनी नावाची कादंबरी आहे तारा वनारसिंची.
1: बर.
0: तर त्याच्यावरचा एक प्रकल्प आहे. लहान मुलांबरोबरचं काम मला कंटिन्यू करायचंच आहे. तो एक माझ्या सगळ्या नाट्य प्रपंचाचा, मी जे ललित कला केंद्रात उपयोजित रंगभूमीचं शिक्षण घेतलं अप्लाइड थिएटरचं, त्याच्या माध्यमातून मला लहान मुलांबरोबरचं काम करत राहणं खूप महत्वाचं वाटतं.
1: अगदी. आणि तू सुरुवातीलाच म्हणालीस की ते आपल्याला करायला लावतात.
0: हो,
1: ते आपल्याकडून करून घेतात
0: आणि आपण म्हणजे इतके खडे फोडतो आज प्रेक्षकांच्या नावाने की कळतच नाही, अभिरुचीचा भागच नाही.
1: हा,
0: आणि सगळं सोपंच हवंय असंच हवंय. पण मग ह्याच्याबद्दलच्या तक्रारी करण्यापेक्षा आपण दूरवर का रिझल्ट देणार का होईना, आपण एक काहीतरी उपाय शोधला पाहिजे. ते म्हणजे लहान पोरं ताब्यात घेतली पाहिजेत. म्हणजे अभिरुची वाढत नाही म्हणजे आजूबाजूचं जग तितकं डोळसपणे आपण बघायलाच देत नाहीये ना काही. त्यांच्या बरोबर बसून आपण काही अनुभव घेतो का, जे शिकवा जाऊन असं माझं म्हणणंच नाही. त्यांच्याकडे असतंच ते, फक्त दृष्टी देण्याचं काम काहीतरी आपल्याला करावं लागतं ठाकठोक इकडून तिकडून.
1: हा,
0: मग त्यांच्यासोबत आपण राहायला नको का? हे प्रेक्षक उद्या जाऊन हेच प्रेक्षक असणार आहेत आपल्या नाटकांना. मग भलेही मला जगातली सगळी लहान मुलं नाहीत जाऊन त्यांच्याबरोबर काम करतायत, पण छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये माझ्या गावात असतील, आजूबाजूला असेल, सोनाळ्यासारख्या गावातली मुलं असतील, चार तरी सकस डोक्याची माणसं आपल्या सर्कलमधली जरी आपण घडवू शकलो, आणू शकलो आपल्या सर्कलमध्ये अशा नाटक बघणाऱ्या करणाऱ्या, तर ते मोठं काम आहे आणि मोठं जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते करत राहिलं पाहिजे.
1: आता आपल्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी तुला असं काही छान सांगायचंय का? म्हणजे आपली मुलाखत छान रंगत आली आहे, आपण भैरवी तुझ्याकडून ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी तुला असं काही किंवा कलाकार म्हणून आपण तू एक प्रकट होतेसच, व्यक्त होतेस, पण असं काही श्रोत्यांसाठी तुला काही बोलायचं असेल तर जरूर सांग.
0: या जेवढ्या काही वर्षात मी काम करत आले आणि माझ्या हाताशी लागले त्या दोन गोष्टी मी शेअर करीन फक्त.
1: हा,
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस माणूस संबंध महत्वाचा आहे आणि तो राखला पाहिजे. आपण सगळे भेद मोडून तो संबंध राखणं, शहर गाव हा एक वेगळाच संघर्ष वेगळ्याच टप्प्यावर आलेला येऊन पोहोचलेला आहे. हे चालूच राहणार आहे, सगळं आयुष्य धकाधकीचं झालेलं आहे, पण ह्यात हा धागा जपणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग विरुद्ध माणूस असं जे काही आत्ता तयार होतंय सारखं, त्याचा खूप विचार केला पाहिजे. आपल्या पदरच्या पूर्वजांनी कमा

0: ठेवलेल्या जागा कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी म्हणून तात्पुरत्या पैशांच्या निकडीसाठी म्हणून विकून नाही टाकल्या पाहिजेत. आपली शेतं सांभाळली पाहिजेत. उद्याचा भविष्यकाळ जे आहे जे सगळं ते भयानक आहे. आपली आपल्या आपल्या जमिनी राखून ठेवल्या पाहिजेत. आपल्या जमिनींवर आपल्या माणसांवर प्रेम केलं पाहिजे. सगळं अनुभवलं पाहिजे आजूबाजूचं. एवढंच एवढंच मला वाटतं. बाकी काहीही वाटत नाही.
1: रुचिका, कलाकार म्हणून जेवढी प्रगल्भ आहे त्यापेक्षाही जास्त माणूस म्हणून तू खूप जास्त प्रगल्भ आहेस आणि खूप कमी वयात हे सगळं साध्य केलं आहेस तू. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुला कौटुंबिक पार्श्वभूमी गावाकडची मिळाली आहे. गावाकडं खूप जास्त नात्यांना महत्व असतं, भावभावनांना प्रेम जिव्हाळा खूप जास्त असतो. ते तू आत्मसात केलंयसच, पण स्वतःला योग्य वयात ओळखून तू स्वतःवर खूप जास्त प्रयत्न पण केलेस, मेहनत घेतली आहेस आणि त्यामुळे आम्हाला आजची रुचिका कीर्तवाणीच्या माध्यमातून जास्त भावते. बरोबर आहे, कारण तो नाट्यविष्कार तसा दमदार आहे, ठेवून ठेवणार आहे. पण बाकी सुद्धा तू जे केलेले हे आपण आतापर्यंत जे सगळे आविष्कार जे ऐकले, मग लघुपट असेल, एकल प्रयोग असेल आणि तुझं टॅलेंट हंट सारखा तो सहभाग असेल, यातून तू मस्त एक छान तयार झाली आहेस. आणि मला असं वाटतं की रसिक म्हणून आमची कायमची जी भूक आहे ती तू भागवत राहणार आमची ती भूक. आणि आम्हाला त्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे, आमच्या श्रोत्यांतर्फे
0: खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्या शुभेच्छा, सगळे आशीर्वाद, सगळं कौतुक जबाबदारी म्हणून मी नेहमी माझ्या बरोबर ठेवीन आणि जबाबदारी ओळखून अजून काम करत राहीन. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
1: धन्यवाद. आणि आपण मगाशी कमिटमेंट दिली त्याप्रमाणे आता आपण भैरवीनं आपल्या या मुलाखतीची, आपल्या खास या गप्पा गोष्टींची सांगता करणार आहे.

बाईचा शेवटही याच भैरवीने होतो आणि बांधारीचे बायकाचा शेवट पण याच भैरवीने होतो. आणि ही तारपात बसून लिहिलेली आहे मुलांसमोरच.

नमस्कार फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युवावाणी या कार्यक्रमामध्ये आपण आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्यासोबत मनमुराद गप्पा मारल्या. अशाच प्रकारच्या विविधांगी विविध पैलू असणाऱ्या तरुणाईशी गप्पा मारण्यासाठी जरूर ऐका युवावाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या युवावाणीमध्ये मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आजची दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आणि आता ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

श्रोते हो, पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीतं आपण ऐकली. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोत्यो, सांगलीतील खरे मंगल कार्यालय इथं संस्कार भारतीच्या वतीनं गुरु पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक कविता कुलकर्णी.
1: नमस्कार. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कार भारती सांगली जिल्हा समितीने गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम 26 जुलै रोजी केला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील गुरूंचा सत्कार करून हा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम नेहमी कैलासवासी प्रभाकर गद्रे यांच्या स्मरणार्थ करण्यात येतो. यंदाचे गुरु होते श्री विवेक मुरलीधर देशपांडे नाट्यविधा, सौ कल्याणी मुकुंद पटवर्धन नृत्यविधा, श्री विश्वेश पांडुरंग मैस्कर शिल्पविधा आणि श्री दयासागर बाबुराव बन्ने साहित्यविधा. या कार्यक्रमामध्ये आणखी एक विशेष सत्कार आपण केला, तो म्हणजे मुकुंद पटवर्धन यांचा. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कामाबद्दल जो एक विशेष पुरस्कार देण्यात आला त्याबाबत आम्ही त्यांचा विशेष सत्कार केला. या कार्यक्रमामध्येच सौ कल्याणी मुकुंद पटवर्धन यांच्या शिष्यांनी रूपे तीची हा नृत्याचा कार्यक्रम अत्यंत सुंदर अशा प्रकारे सादर केला. त्यातील सहभागी कलाकार होते मुक्ता पटवर्धन, तेजा गोरे, सुमेधा जोग, ईश्वरी हिरेमठ आणि यशस्वी मोरे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यंदा या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले जे प्रमुख पाहुणे म्हणून ते म्हणजे ह ब प दीपक तथा नाना महाराज केळकर. नाना महाराज केळकरांच्या हस्ते या सर्व गुरूंचा सत्कार करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व सभेला संबोधित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सद्गुरु आणि गुरु मधला फरक काय असतो तो सर्वांना समजावून सांगितला. त्याचप्रकारे आपण आपली संस्कृती कशी टिकवली पाहिजे आणि त्यामध्ये संस्कार भारती कसं चांगलं काम करते आहे याबाबतही त्यांनी सांगितलं. संस्कार भारतीचं त्याबाबत कौतुक केलं. अध्यक्ष मिलिंद महाबळ यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. तर अशा प्रकारे हा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम यंदा आमच्यातर्फे सादर करण्यात आला.
0: रसिक हो, या कार्यक्रमात हरिभक्त परायण दीपक तथा नाना महाराज केळकर मार्गदर्शन करताना म्हणाले,
2: माझ्या मनात सर्वप्रथम एकच भावना आहे ती म्हणजे कृतज्ञतेची भावना आहे. कारण हा गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. गुरु पौर्णिमा हा केवळ एक सण नाही आहे, आपण त्याला बघण्याची दृष्टी तशी आहे सण.

0: होतो, पण गुरुपूर्व हा एक सण नाही. गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले, जी शिकवण दिली, त्याचं प्रत्यक्ष आचरण त्या दिवशी होणे अत्यंत महत्वाचं आहे. ही खरी गुरुपौर्णिमा आहे. आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या, अंधाराकडून तेजाकडे नेणाऱ्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा खऱ्या अर्थानं हा गुरुपौर्णिमा हा दिवस आहे. शंकराने पार्वतीला गुरु गीता सांगितली. 159 श्लोक आहेत. त्या श्लोकाद्वारे पार्वतीने शंकरांना विचारलं की सद्गुरूंचं महात्म्य काय आहे. तेव्हा शंकराने स्वतः या गुरु गीतेच्या माध्यमातून पार्वतीला गुरु गीता सांगितली. आणि त्या गुरु गीतेतला सुद्धा श्लोक, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या जीवनातील पहिला गुरु कोण आहे? आई आहे. त्याशिवाय आपल्या जीवनाला आकारच आला नसता. म्हणून वेदानं सुद्धा आईला प्रथम मान दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण आईला सुद्धा जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून पूर्वीच्या काळी बघा तुम्ही, पुस्तकामध्ये आई ही कविता शिकवायला असायची, पण आमचे वडील अण्णा कीर्तनात सांगायचे की आई ही कविता शिकवत असताना जर त्या शिक्षकाच्या डोळ्याला पाणी येत नसेल तर तो शिक्षक ती कविता शिकवायला अपात्र आहे. अशा आपल्या जीवनामध्ये आईला अनन्य साधारण महत्व आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरा गुरु म्हणजे जीवनामध्ये बदल घडवणारा म्हणजे तो म्हणजे सद्गुरू. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा, बरं का? महत्वाच्या गोष्टी अशा आहेत. गुरु काय करतो? आपल्या जवळचं ज्ञान त्या शिष्याच्या मेंदूपर्यंत मिळवायचं काम करतो. पण जो सद्गुरू आहे ना, तो आपल्या जवळचं ज्ञान त्या शिष्याच्या अंतःकरणापर्यंत मिळवायचं काम करतो. पण सद्गुरूला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. अनेक गोष्ट महत्वाची अशी आहे की सद्गुरू किंवा गुरु ही व्यक्ती नाही आहे. व्यक्ती म्हणले की नाही, त्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. का? व्यक्ती म्हणले की गुणदोष हे चिकटतातच माणसाला. पण गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे किंवा ऊर्जा आहे. आणि तीच ऊर्जा किंवा शक्ती सद्गुरू किंवा गुरु त्या शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करीत असतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि याला अनुलक्षून एक ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर उभी आहे. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. भगवंतांनी काय केलं? त्या अर्जुनाला आपल्यासारखं केलं, पण अर्जुन तो अर्जुन ठेवला आणि स्वतः भगवान ते भगवान राहिले. पण सद्गुरूंचं सामर्थ्य असं आहे, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयालाही. हे महत्वाचं काम करायचं काम गुरु किंवा सद्गुरु करत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे.
1: श्रोत्यो, सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिर इथं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून अभंगवाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक श्री वल्लभ कुलकर्णी.
2: पालकमंत्री नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून अभंगवाणी कार्यक्रम नुकताच सांगलीतल्या भावनाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भावनाट्य मंदिरात मोठी गर्दी केली होती. वारकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि संगीत प्रेमींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. या कार्यक्रमाला सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगी हेही उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन किरण ठाणेदार यांनी केले. गायक सिद्धार्थ पाटील, अभिषेक तेलंग आणि यशश्री जोशी यांनी आपल्या मधुर आणि सुरेल गायनातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदी संतांच्या रचना सादर करीत उपस्थित नागरिकांना भक्तिभावाची अनुभूती दिली. या कार्यक्रमाला अविनाश इनामदार हे कीबोर्डवर, केदार सांबारे हार्मोनियमवर, केदार गोवणी व्हायोलिन, अजय बोगले तबला, शौनक बोगले पखावाज, विनोद सावंत साईट रिदम, किरण ठाणेदार हँडसोनिक यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीत साथीमुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली. शशांक लिमय यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन आणि निवेदन केले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून आयोजित या कार्यक्रमाने भक्ती, संस्कृती आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवून आणला. उपस्थित सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
1: ऐकूया अभंगवाणी या कार्यक्रमाची झलक.

रसिक हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश विसेला आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 6:48 झाली आहेत. वेळ झाली आहे आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकण्याची.

श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 7:10 काही निवेदनं आणि प्रोमो. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसान वाणी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. रात्री 8:00 एक गाणी ताजी तवानी. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 भावधारा. 8:30 इस सप्ताह संसद में मुंबई केंद्रावरून. 8:45

किसान वाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. रात्री 8 वाजता एक गाणे ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 भावधारा, 8:30 इस सप्ताह संसद में मुंबई केंद्रावरून, 8:45 समाचार संध्या, रात्री 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती, रात्री 10 वाजता संगीतचा अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री 11 वाजता हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या आहे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026. आमच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात होईल सकाळी 5:50. सकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 6:05 प्रकाश किरण. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधा कुलकर्णी यांचं श्लोक संकलन. वाचक स्वर आहे श्यामल औक्षणकर यांचा. 6:10 प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता. यामध्ये आंतरमशागत संदर्भात महेश इनामदार यांनी दिलेली माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी डॉक्टर समीर अर्बट यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या आहेत संगीत रजपुरे. 6:55 कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी 7 वाजता आज दिनांक. 7:07 मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजेतवाने. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 10 आणि ओवी गायन. 7:45 गाणी मनातली. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 जागतिक आदिवासी दिन आणि त्यानंतर लखलख चंदेरी. 9:10 सप्रेम नमस्कार. 9:30 बालसभा. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11 वाजता हॅलो आपकी पसंद फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:40 भावधारा.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2 वाजता कृषी वार्ता, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दुपारी 2:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

सायंकाळी 5 वाजता मराठी चित्रपट संगीत 5:30 युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, संध्याकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीत, 6:20 संस्कृत मधून बातम्या, 6:30 सप्रेम नमस्कार, 6:50 कार्यक्रमाची रूपरेषा, 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, 7:10 बाजारभाव।

7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 राष्ट्रीय बातम्या मराठीतून, 8:15 बालसभा, 8:40 प्रोमो आणि विज्ञापन, 8:45 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स, रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: तेजाची मन निवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी 9:10 आणि 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं आवाहन। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण। ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर। आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ। नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अधोरेखित केली। मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे। NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले। नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे। भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे। त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी, तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल।
1: कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। या योजनेतल्या 99.78% कर्जाची व्याजासह परतफेड झाली आहे। यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते असं त्यांनी नमूद केलं। सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला। राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं। देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत, त्यामुळे NUCFDCचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली। आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई।
0: IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि

0: आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
1: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे. आज IIT दिल्ली में AI से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दर्यावर्दींची सुरक्षा सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ई समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं. देशभरातील सागरी उद्योग दर्यावर्दी संघटना भरती तसंच नियुक्ती संस्था सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. जळगाव बुलढाणा वर्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी अहमदनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. सर्वात कमी वाटप ठाणे जिल्ह्यात झालं आहे. नागपूरमध्ये 92.85% तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 93.1% अर्ज वितरण झालं आहे. अर्जांच्या संगणीकरणाचं सर्वात जास्त काम हिंगोली जिल्ह्यात 91% अधिक झालं आहे. बुलढाणा आणि रत्नागिरीत हे प्रमाण 90% अधिक आहे. अर्ज भरून देण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्ट पर्यंत आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपाची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलावर नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादनानुसार 10% वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर 11 ऑगस्ट पासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळराव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वाढता उत्पादन खर्च वाहतूक पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला. साखर कारखान्यांकडे शिल्की साठे कमी असले तरी वाढलेले साखरेचे दर आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आगामी गाळप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची साखर आयुक्तालयात भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं जोरदार

0: धडक दिली. सातोना गावातल्या चौकात हा अपघात झाला असून त्या विद्यार्थिनीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्राधान्यक्रमाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातून हिंगोली जिल्ह्याची आदर्श जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयांचे प्रमुख यांच्या विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आता ऐकूया मुंबई वेधशाळेकडून आलेला हवामानाचा अंदाज. जळगाव, पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे.
2: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: एखाद्या दिवशी आपल्या कानावर एखादं गाणं पडतं. कधी ते टीव्हीवर लागलेलं असतं, तर काही वेळा आकाशवाणीवर. कधी रस्त्यातून जाताना कुठल्याशा घरात कुणी गाणं म्हणत असतं. कधी एक गाणं मनाला स्पर्शून जातं, आत खोल दडून बसतं. कधी गाण्यातल्या शब्दांचा अर्थ आवडतो, तर कधी त्याचं संगीत. एकूण काय, आपण त्या गाण्यात अडकतोच एक प्रकारे. अर्थात ते गाणं आपल्या मनातलं गाणं होऊन जातं. प्रत्येकाचं मन वेगळं, स्वभाव वेगळा, अनुभव वेगळे, त्यामुळं प्रत्येकाचं मनातलं गाणं वेगळं. सर्वच श्रोत्यांना कधी ना कधी भिडलेली, आवडलेली, मनात रेंगाळलेली गाणी, अर्थात गाणी मनातली. श्रोते हो, रोज ऐका गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत. उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना.

0: यांच्यानी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, 7:14 झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आणि ठीक 8 किसानवाणी हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, देशात नुकताच 16वा भारतीय अवयवदान दिन साजरा झाला। अवयवदान हे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देणारं मानवतेचं सर्वोच्च उदाहरण असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। अवयवदानाबाबतची जनजागृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जुगजुग जिओ या वर्षभराच्या अभियानालाही सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अवयवदानाचं महत्व आणि त्याबाबतचे गैरसमज जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमधून। श्रोते हो, अवयवदान म्हणजे नेमकं काय? तसंच जिवंत व्यक्ती आणि ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारं अवयवदान यातला फरक काय आणि प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांचं जीवनमान याबद्दल जाणून घेऊया पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर नीनाथ देशमुख यांच्याकडून।
1: अवयवदान म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातील निरोगी अवयव काढून ते दुसऱ्या गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया। यामुळे त्या रुग्णाला एक नवीन आयुष्य मिळते। यातला एक महत्वाचा प्रकार म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारे अवयवदान। जेव्हा एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचा मेंदू कायमचा मृत होतो किंवा ब्रेन डेड होतो, तेव्हा ती व्यक्ती हृदय, दोन मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडे, डोळे आणि त्वचा दान करू शकता। एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवीन जीवन मिळू शकते। विचार करा, एका जाणाऱ्या जीवाने 8 नवीन जीवांना संजीवनी देण्यापेक्षा मोठे पुण्य या जगात कोणते असू शकते? दुसरा प्रकार म्हणजे जिवंत व्यक्तीकडून होणारे अवयवदान किंवा लिव्हिंग डोनेशन असं म्हणतो। यामध्ये कुटुंबातील एक निरोगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एखादा अवयव किंवा अवयवाचा काही भाग दान करू शकता। म्हणजे एक किडनी दान करता येते किंवा लिव्हरचा काही भाग दान करता येतो, कारण यकृत किंवा लिव्हरमध्ये रिजनरेशन होण्याची क्षमता असते। मेंदू निधन किंवा ब्रेन डेथ झाल्यानंतर अवयवदान करायला वयाची काही मर्यादा नसते। आता रुग्णांना काही आधीचे आजार असतील, जसे की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर काही आजार असतील, तर तेही रुग्ण अवयवदान करू शकतात। त्या रुग्णांवरती काही चाचण्या केल्या जातात आणि

0: चाचण्यांचे रिझल्ट्स पाहून ते अवयव योग्यरित्या त्यांचं प्रत्यारोपण केलं जातं. थोडक्यात म्हणजे सगळे नागरिक अवयवदान करू शकतात. आता मेडिकल टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्सेसमुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या यशाचं प्रमाण खूप हाय आहे. म्हणजे अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर हे रुग्ण एक नवीन आणि एक नॉर्मल जीवन जगू शकतात. दैनंदिन जीवनातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे रुग्ण करू शकतात. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ प्रत्यारोपणाच्या आधी आणि प्रत्यारोपणाच्या नंतर याच्यामध्ये खूप फरक असतो. थोडक्यात ते कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात.
1: ब्रेन डेथ या संकल्पनेबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत होण्याची प्रक्रिया ही कशी निश्चित केली जाते आणि त्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल डॉक्टर निनाद देशमुख यांनी सांगितलं.
0: हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. समाजात ब्रेन डेथ आणि कोमा या दोन्ही गोष्टींमध्ये काही गैरसमजुती आहेत. कोमा मध्ये गेलेली व्यक्ती ट्रीटमेंट नंतर शुद्धीवर येऊ शकते, पण ब्रेन डेथ कुठल्या दुर्घटनेमुळे किंवा काही मेंदूच्या विकारांमुळे झाल्यानंतर मेंदूच्या पेशी कायमस्वरूपी निकामी होतात. अशा स्थितीत व्यक्तीचे हृदय आर्टिफिशियल सपोर्ट वरती धडधडत असते, पण ती व्यक्ती ब्रेन डेथ टेस्टिंग केल्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या मृत मानली जाते. ब्रेन डेथ निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कठोर असते. ही चाचणी करण्यासाठी 4 तज्ज्ञ डॉक्टरांची कमिटी असते आणि ती एकदा नाही तर 6 तासांच्या अंतराने दोनदा केली जाते. या दोन्ही चाचण्यांमध्ये रुग्ण मेंदू मृत किंवा ब्रेन डेड असल्याचे सिद्ध झाल्यावरच नातेवाईकांना याची कल्पना दिली जाते. ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना अवयवदानाचे आवाहन केले जाते आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाची शस्त्रक्रिया केली जाते आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केले जातात, जेणेकरून रुग्णांना नवीन आयुष्य मिळते.
1: श्रोते हो, अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची मोठी संख्या आणि अवयवदानाचं वैद्यकीय आणि सामाजिक महत्व याविषयी डॉक्टर निनाद देशमुख म्हणाले.
0: आज भारतामध्ये हजारो रुग्ण एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर मुळे ग्रस्त आहेत आणि दुर्दैवाने ही संख्या वाढतच आहे. मागणी आणि उपलब्ध अवयव यांच्यात प्रचंड तफावत आहे. वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे दररोज 15 ते 20 रुग्ण मृत्यूमुखी पडतात. म्हणूनच अवयवदान ही काळाची गरज आहे. भारतामध्ये ऑर्गन डोनेशन रेट हा फक्त 0.6/10 लाख पॉप्युलेशन मध्ये आहे. पाश्चात्य देशांमध्ये हीच संख्या 40 ते 50 आहे. अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात, असे म्हणा की त्यांना एक नवीन जीवनच मिळतं. म्हणूनच माझे सर्वांना आवाहन आहे की अवयवदानाबद्दल सकारात्मक विचार करा आणि याविषयी आपल्या कुटुंबाशी मोकळेपणाने संवाद साधा.
1: श्रोते हो, देशात आणि राज्यात अनेक सामाजिक संस्था अवयवदान जनजागृती करत आहेत. अशा संस्थांकडून अवयवदान क्षेत्रात नेमकं काय काम केलं जातं याविषयी जाणून घेऊया मुंबईतल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
2: अवयवदान, प्रत्येकाचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर त्या देहाची राख किंवा माती करणं एवढंच आपल्याला माहिती आहे, परंतु त्या देहाचं आपण सोनं करू शकतो याची कल्पना आम्हाला नाही. वैज्ञानिक प्रगती झाली आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातले अवयव किंवा जिवंत व्यक्तीच्या सुद्धा शरीरातले अवयव आपण दुसऱ्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करून त्याचा जीव आपण वाचवू शकतो याची कल्पना बऱ्याच लोकांना नाही आणि अवयवदानाने हे सगळं शक्य झालेलं आहे. मृत्यू 2 प्रकारचा असतो, एक नैसर्गिक मृत्यू आणि दुसरा हा ब्रेन डेथ मृत्यू. ब्रेन डेथ ही संकल्पना ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट 1994 भारतामध्ये जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून तो प्रचलित झाला आणि तेव्हापासून अवयवदानाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यामुळे अवयवदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, परंतु नैसर्गिक मृत्यू झाला की हे सर्व अवयव बंद पडतात, मग त्यावेळेस आपण टिश्यू डोनेशन करू शकतो आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर

0: आपण नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान, त्यामध्ये अनेक टिश्यूज आहेत, म्हणजे इयर ड्रम्स आहेत, हार्ट वॉल्व्स आहेत, आपल्या हाडाचे जॉईंट्स आहेत, बोन्स आहेत, टेंडन्स आहेत, अशा अनेक प्रकारचे अवयव आपण दान करून दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. आणि त्यासाठी अशा समाजसेवी संस्थांची आवश्यकता का आहे की लोकांना याची माहिती पुरवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणून अशा समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन हे काम करावं म्हणून आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेची स्थापना केली.
1: अवयव दानाबाबत समाजात गैरसमज किंवा भीती असेलच तर ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याबद्दल सांगतायत पुरुषोत्तम पवार.
0: गैरसमज अवयवदानाबद्दलच आहेत असं नाही, प्रत्येक गोष्टीबाबत समाजामध्ये गैरसमज करणारी मंडळी आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीवर अभ्यास करून त्यातलं सत्य काय हे जाणून घ्यायचं नसतं, परंतु त्याबद्दल प्रश्न उगाचच उपस्थित करणं ही काही लोकांची टेंडन्सी असते. आपण म्हणतो की अवयवदान लोकांना माहिती नाही, परंतु आम्ही गेली 17 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझा अनुभव असा आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली आहे, लोकांना पुढे येऊन दान करायचं आहे आणि त्यांना ते दान करण्यासाठी मी काय करावं हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून आम्ही त्यांना अवयवदान करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय करावं हे सांगत असतो. त्यांचे गैरसमज इतके चुकीचे असतात, म्हणजे ज्यांना द्यायचं नाही ते प्रश्न इतके विचारतात, ज्यांना कोणाला धर्माची आड घ्यायची आहे, कोणाला कशाची आड घ्यायची आहे, कुठलीही आड घेऊन लोक असे अनेक प्रश्न शंका नुसत्या उपस्थित राहतात आणि शंका तेच लोक विचारतात ज्यांना कुठलीही गोष्ट द्यायची इच्छा नाही, समाजासाठी काही करायची इच्छा नाही, फक्त आपण काहीतरी आहोत आणि फक्त आपला झेंडा उंच करायचा किंवा मला फार समजतं हे दाखवायचं आहे, परंतु ज्यांना द्यायचं आहे ती मंडळी मात्र स्वतःहून याचा अभ्यास करून याचं महत्व जाणून घेतात, त्याची किती आवश्यकता आहे हे समजतात आणि आम्हाला विनंती करून सर आम्हाला प्लीज आता त्याच्यासाठी आम्हाला मदत करा आणि असे म्हणून आम्हाला आग्रह करत असतात.
1: श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला अवयवदानाचा संकल्प करायचा असेल नेमकी प्रक्रिया काय याबद्दल ऐकूया पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
0: संकल्प मला द्यायचा आहे याचा निर्धार करणं हेच त्या दानाचं सगळ्यात पहिलं गमक आहे. मला द्यायचं आहे याची तीव्र इच्छा तेथे मार्ग, त्याच्यासाठी सर्व मिळतं. मग मला कुठला फोन नंबर आहे, कोणाला संपर्क करायचा आहे हे शोधत बसावं लागत नाही. मला जर द्यायचं असेल तर त्यासाठी मी सर्व मार्ग शोधतो आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो किंवा संबंधित हॉस्पिटल्स पर्यंत जाऊन त्यांची आम्ही मदत घेतो. एखाद्याला जर दान करायचं असेल, म्हणजे आजपर्यंत कोणीही स्वतःचे नेत्रदान केले नाही कारण जिवंतपणे नेत्रदान करता येत नाही. काही मंडळी आमच्याकडे येतात, सर माझं जीवन संपूर्ण जगून झालंय, मला एक डोळा दान करायचा आहे, परंतु जिवंतपणे एक डोळा सुद्धा दान करता येत नाही आणि दोन्ही डोळे सुद्धा दान करता येत नाही. मग मृत्यूनंतर जर दान करायचं आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी नसतो, त्यांनी तो संकल्प करायला हवा. तो संकल्प त्यांनी केलेला असला तरी त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर देहाचा ताबा हा त्याच्या नातेवाईकांकडे जातो आणि नातेवाईकांचा निर्णय हा सर्वस्वी मान्य होतो. मी संकल्प पत्र भरलेलं आहे आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा नाही तरी सुद्धा देहदान होणार नाही. मी संकल्प पत्र भरलेलं नाही आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे तरी सुद्धा देहदान होईल.
1: समाजातील प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करण्याबाबत पुरुषोत्तम पवार यांनी आवाहन केलं.
0: दान का करावं? मी कोणाला तरी जिवंतपणी कामाला येतो, मी अनेक सेवाभावी उपक्रम राबवतो आणि लोकांना उपयोगी पडतो. मृत्यूनंतर मी काही कामाचा नाही असं नाही, तर मृत्यूनंतर सुद्धा मी काही अत्यंत अधिक कामाचा आहे. मी जिवंतपणी जर कोणाचा जीव वाचवू शकलो नाही तर मृत्यूनंतर सुद्धा अनेक लोकांचे जीव मी वाचवू शकेन आणि मृत्यूनंतर सुद्धा मी कामाला येऊ शकेन ही ज्याची भावना आहे त्या प्रत्येकाने देहदान करायला हवंच हवं. बघा, मी आज तंदुरुस्त आहे याच्याबद्दल मी देवाला किंवा परमेश्वराला ज्याला धन्यवाद द्यायचे त्याला मी धन्यवाद देत नाही, परंतु दुर्दैवाने जर माझा एखादा अवयव निकामी झाला आणि माझा जर जीव जाण्याची परिस्थिती आली तर मी शोधायला धावतो इकडे तिकडे की अरे कोणीतरी देणारा आहे का. मागणारे शेकडो आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत, परंतु देणारे बोटांवर मोजण्या इतके आहेत.
1: आपल्या आईच्या निधनानंतर अत्यंत दुःखद प्रसंगातही कुटुंबानं अवयवदानाचा निर्णय घेतला. सुजाता वर्तक यांनी आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांची कन्या सौ किमया लिकिन पाटील वर्तक यांची प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी आहे.
2: माझ्या आईने तिचेही अवयव दान करायची संधी मिळाली तर आमच्या कुटुंबाने खंबीरपणे निर्णय घ्यावा असे सांगितले होते. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवास मृत्यू हा अटळ आहे, पण आपला मृत्यू आपण वाया का घालवावा जर आपण मृत्यूनंतर काही व्यक्तींना जीवन

0: दान देऊ शकलो तर ते सर्वात मोठे श्रेष्ठ दान आहे असा विचार माझ्या आईचा होता. आज जरी माझी आई शरीराने आमच्यात नसली तरी अवयव रूपी अवस्थेमध्ये ती चार व्यक्तींच्या शरीरामध्ये आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे. तसेच ती आमच्या आसपास असल्याचा आभास आम्हास कायम स्फूर्तीदायीच ठरतो. मरावे परी अवयवरूपी जगावे आणि कोणाच्या तरी उपयोगी यावे या निस्वार्थ भावनेने जर आपण विचार केला आणि कृती केली तर एरवी मातीमोल ठरणारे आपले शरीर आजच्या जगात अनेक जीवांना जीवनदान देऊ शकते असे सर्वांनाच वाटणे गरजेचे आहे.
1: श्रोते हो, ऑर्गन प्लेज म्हणजेच अवयव दान प्रतिज्ञा आपण भारत सरकारच्या nutto.mohfw.gov.in वर नोंदणी करून घेऊ शकता. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडवोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा वझे.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: प्रत्येक कीटकनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचं रासायनिक नाव लिहिलेलं असतं. त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी. वाहतुकीसाठी कीटकनाशकांचे डबे किंवा पुडे व्यवस्थित खोक्यात बंद करावे. वाहतूक साधनात जड सामानाखाली ही खोकी ठेवू नयेत, अन्यथा कीटकनाशकांचे पुडे फुटून गळती होईल. वाहतूक करताना कीटकनाशकांचा डबा अथवा पुडा फुटला तर सांडलेल्या औषधावर माती किंवा भुसा टाकावा, म्हणजे ते औषध शोषलं जाईल. औषधाने माखलेला वाहनाचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. कीटकनाशकं नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावी. कीटकनाशकं साठवण्याची जागा शक्यतो स्वतंत्र असावी. अशा जागेला कुलूप लावावं. त्या ठिकाणी लहान मूल किंवा पाळीव प्राणी पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी. कीटकनाशकं आणि खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य एकत्र साठवू नये. कीटकनाशकं नेहमी त्यांच्या मूळ डब्यात किंवा पुड्यातच साठवावीत. ती दुसऱ्या कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात ओतून ठेवू नयेत. साठवलेल्या डब्याची अधूनमधून पाहणी करावी. कीटकनाशकं हाताळताना संरक्षण कपडे आणि रबरी हातमोजे इत्यादी साधनांचा वापर करावा. मिश्रण तयार करताना खोल भांड्यांचा वापर करावा. कीटकनाशक मिश्रण हातांनी ढवळू नये, त्यासाठी काठीचा उपयोग करावा. औषध मोजण्यासाठी योग्य साधनाचा वापर करावा. फवारणीच्या वेळी लागेल तेवढेच मिश्रण तयार करावे. मिश्रण फार काळ तसेच ठेवू नये. भुकटी किंवा दाणेदार कीटकनाशकं डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा. उघड्या हातांनी ही कीटकनाशकं काढू नयेत. दुरळणी यंत्राच्या टाकीत विशिष्ट खुणेपर्यंत भुकटी भरावी. फवारणीकरिता मिश्रण तयार करण्यासाठी वापरायचं पाणी स्वच्छ आणि गाळलेलं असावं, म्हणजे नोझल चोंदणार नाही. मिश्रण टाकीत भरताना जाळीचा उपयोग करावा. हे करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभं राहू नये आणि मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रणासाठी वापरलेली भांडी, औषध मोजण्याचं साधन इत्यादी गोष्टींचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करू नये. ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत. वापरलेल्या औषधांच्या डब्यांची झाकणं व्यवस्थित लावून त्यामधून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकांचे डबे वापर झाल्यानंतर सुरक्षित जागी ठेवावे. औषध फवारणी धुरळणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवा शांत असताना करावी. फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये, म्हणजे फवारणी करणाऱ्याच्या अंगावर औषध उडणार नाही. फवारणी करताना औषधाचा शरीराशी संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी हातमोज्यांचा आणि संरक्षण साधनांचा वापर करावा. लहान मुलांना कीटकनाशकांची फवारणी करण्यास देऊ नये. उंच झाडावर फवारणी करताना कीटकनाशक अंगावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. औषध फवारण्याच्या कामासाठी हातापायावर जखम असलेल्या माणसांची निवड करू नये. फुलं फळं अथवा पालेभाज्यांची तोडणी अथवा खुडणी झाल्यावर फवारणी करावी. फवारणी अगर धुरळणी प्रशिक्षित अशा माणसाला किंवा मजुराला करायला लावावी.
1: आताच आपण कीटकनाशक आणि शेतीत वापरली जाणारी इतर रसायनं कशी हाताळावीत याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकली. शेतकरी बांधवांनो, आता आपण ऐकूया दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिजवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या दीर्घकालीन हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतीवर होणारा जो परिणाम आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपला असा विषय आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन. तर मंडळी, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सविस्तर अशी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र कोजवाडील डहाणू जिल्हा पालघर येथील कृषी हवामान तज्ज्ञ प्राध्यापिका रिझवाना सय्यद मॅडमना. मॅडम, आपलं स्वागत आणि नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: मॅडम, आता सुरुवातीलाच असं सांगा की दीर्घकालीन हवामान अंदाज म्हणजे नेमकं काय?
3: आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील शेती ही बहुतांशी हवामानावर अवलंबून आहे. तर शेतीचं कोणतंच काम पाऊस ऊन वारा या गोष्टीची माहिती न घेता करत नाही. आणि ही माहिती कोण देतं तर भारतीय हवामान विभाग. भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला 3 ते 4 प्रकारचे

0: जसे की अल्प मुदतीचा अंदाज 3 तासासाठी दिला जातो, लघु मुदतीचा अंदाज 12 ते 48 तासासाठी दिला जातो, त्यानंतर आहे मध्यम मुदतीचा अंदाज जो 3 ते 5 दिवसासाठी दिला जातो, आणि त्यानंतर येतो दीर्घकालीन अंदाज. हा जो आहे तो 1 महिन्यासाठी म्हणजे पुढच्या 4 आठवड्यासाठी दिला जातो. आणि हंगामी अंदाजाला सुद्धा दीर्घकालीन अंदाज म्हणतात. या अंदाज शेतकऱ्यांना पुढील कामाचं एक नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरतो.
1: नक्कीच. आता म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठी हा जो दीर्घकालीन हवामान अंदाज आहे तर हा काय असणार आहे, काय सांगाल तुम्ही?
0: भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर साठी दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे 31 जुलै रोजी. तर या अंदाजामध्ये देशातील विविध भागामध्ये पावसाचं वितरण, कमाल आणि किमान तापमान ची शक्यता कशी असेल याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्या देशामध्ये दीर्घकालीन पावसाची शक्यता ही सरासरी 94% कमी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यासोबतच कमाल आणि किमान तापमान ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. विशेषतः एलनिनोचा प्रभाव हा ऑगस्ट महिन्यामध्ये तीव्र स्वरूपाचा आणि कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. आता एलनिनोचा प्रभाव सक्रिय राहील आणि तो तीव्र स्वरूपात राहील म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम होतो की मोठा दुष्काळ पडेल किंवा पूर्ण महिनाभर पाऊसच पडणार नाही अशी बातमी किंवा मग अफवा पसरवली जाते. पण असं मुळेच होत नाही की पूर्ण महिनाभर पाऊस पडणार नाही, तर खरी अडचण ही आहे की असमानता असणार आहे पावसामध्ये. 8-10 दिवस पावसाचा खंड पडेल, 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस महाराष्ट्रातल्या एखाद्या विभागामध्ये हलका ते मध्यम पाऊस सुद्धा पडू शकतो. त्यानुसार एलनिनोचा प्रणाली सोडून हिंदी महासागरावर जी तापमानाची तफावत असते ज्याला आपण आयओडी म्हणतो, तो या महिन्यामध्ये तटस्थ राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागर याच्यामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं, चक्रीय वादळाची स्थिती निर्माण होते. तर या सुद्धा प्रणालीमुळे काहीसा आपल्याला या महिन्यात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते.
1: अच्छा. आता मॅडम, महाराष्ट्रामधली जी आता खरीप पिकं सध्या आहेत तर ही कुठल्या अवस्थेत आहेत, मग त्यावर पावसाचा काय परिणाम होऊ शकतो?
0: ऑगस्ट महिना खरीप पिकाच्या वाढीचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो मॅडम. या काळामध्ये ना पाण्याची उपलब्धता असणं खूप गरजेचं असतं पिकाच्या वाढीसाठी. तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये भात पीक आहे प्रमुख पीक, काही भागामध्ये जे कोरडवाहू पीक घेतात तिथे सोयाबीन, तूर, मका अशी पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या या पावसाचा अंदाज बघता जर पावसामध्ये खंड पडला तर या पिकांची वाढ मंदावू शकते, आणि जर थोडा पाऊस झाला काही भागामध्ये तर त्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे पिकाची मुळं कुजण्याची शक्यता निर्माण होते.
1: अच्छा. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी फक्त पावसाची माहिती मिळवणं महत्वाचं आहे की इतर सुद्धा आपण हवामान घटक जे आहेत की जे पिकांवर परिणाम करतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सहसा शेतकऱ्यांना किंवा आपल्या सगळ्यांनाच वाटतं की पावसाची माहिती मिळवली किंवा पावसानुसार पिकाचं नियोजन केलं म्हणजे आपलं उत्पादन चांगलं होईल. पण पावसासोबतच इतर जे हवामान घटक असतात त्याचा सुद्धा पिकांच्या वाढीवर जास्त परिणाम होतो. जसं की आर्द्रता वाढली, ढगाळ वातावरण राहिलं किंवा तापमान जास्त राहिलं तर आर्द्रताचे प्रमाण वाढतं, तर याच्यामुळे सुद्धा अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होतो. आणि त्यासोबतच जर तापमान वाढला तर त्याच्यामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढण्याची शक्यता असते. मग तापमान वाढला आणि पाऊस झाला असेल तर बाष्पीभवन वाढतं, त्यामुळे सुद्धा पिकाचं मध्ये ताण निर्माण होतो. म्हणून शेतकऱ्यांनी नियमितपणे इतर घटकांची सुद्धा माहिती ठेवणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आता मॅडम, कोकण विभागासाठी ऑगस्ट महिना कसा राहणार आहे, काय सांगाल?
0: मॅडम, आपण बघतो की कोकण विभाग हा जास्त पाऊस मिळवणारा विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण जसं आपण ऑगस्ट महिन्याचं दीर्घकालीन अंदाज बघत आहोत तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 1 ते 6 आणि 6 ते 13 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. किमान आणि कमाल तापमान म्हणजे सकाळचं आणि दुपारचं तापमान सुद्धा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे 13 ते 20 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण जसं आपण बघतोय की एलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे. तर ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 20 ते 30 ऑगस्ट या दरम्यान कोकणामध्ये सुद्धा पाऊस कमी पडण्याचा किंवा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. तर कोकण विभागामध्ये जसे की पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच विभागामध्ये भात आणि नाचणी हे प्रमुख पीक घेतलं जातं. तर हे पीक सध्या आता फुटवे आणि पोटरे

0: अवस्थेत असतील ऑगस्ट महिन्यामध्ये. तर जर पाऊस कमी पडला तर याच्यामध्ये रोपांची वाढ मंदावू शकते, फुटवी कमी येऊ शकतात, नंतर जे भाताची पानं असतात ती फिकी पडू शकतात. आणि जेव्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान जेव्हा पाऊस सुरू होईल किंवा जास्त पाऊस होईल तर या दरम्यान ढगाळ वातावरण किंवा अधूनमधून जो पाऊस असतो तर नागली आणि भात रोपावर बुरशीजन्य कर्करोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि यासोबतच खूप सारे जसं की खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे याचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो.
1: म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगितलं की किडींचा प्रादुर्भाव होतो किंवा रोगांचा, पण मग त्यासाठी आपण नियंत्रण कसं करायचं पाहिजे?
0: ज्या अर्थी आपण बघतोय की पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे, पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे, तर भाताला जास्त पाण्याची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांनी जेवढा पाऊस प्राप्त होईल त्याच्यामध्येच जलसंवर्धन करून ठेवावं, शेतामधून जास्त पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, बांध मजबूत ठेवावे, गरजेनुसार जे काही उपलब्ध आपल्याकडे पाण्याचा साठा असतो त्याच्यामधून पाणी देण्याची व्यवस्था करावी शेतकऱ्यांनी. आणि दुसरं म्हणजे जे काही कीटकांचा प्रादुर्भाव वाढेल तर सुरुवातीपासूनच दैनंदिन निरीक्षण करत राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आणि खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे या कीटकांचं प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अगोदरपासूनच शेतकऱ्यांनी प्रति एकरी 7 ते 8 कामगंध सापळे लावून घ्यावे. प्रति एकरी 1 प्रकाश सापळा सुद्धा जरी लावला तर कीटकांना आळा बसू शकतो.
1: म्हणजे या सगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी, नाही का
0: मॅडम?
1: आता मॅडम हे झालं कोकणासाठी, पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत तिथे मग हवामानाची काय स्थिती असणार आहे?
0: पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर आपण बघतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या विभागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे, प्रमुख पीक तिथे ऊस आहे. तर अल्निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे आणि काही शहरीत्या आता सरासरीपेक्षा कमी पाऊस, म्हणजे या ऑगस्ट मध्ये तिथे हलका ते मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानुसार ऊस पिकाला पाणी कमी पडू शकतो, यामुळे ऊसामध्ये काढण्याची वाढ कमी होऊ शकते आणि गाठीचं अंतर सुद्धा कमी होऊन ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आणि जर तापमान वाढलं, तापमानाचा अंदाज हा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा दिलेला आहे, तर तापमान वाढलं तर ऊसामध्ये हुमी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणीचं वेळापत्रक बघून मग फवारणी करणं गरजेचं आहे.
1: आता मॅडम मग अशी पण म्हणालात की अल निनोचा प्रभाव आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा कमी पाऊस असणाऱ्या भागावर होतो, तर मराठवाड्यामध्ये साधारण हवामान स्थिती कशी असणार आहे?
0: आपण बघतो की मराठवाडा हा आधीच कमी पावसाच्यासाठी मानला जातो. सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभागामध्ये पडतो आणि मागचं जून महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे मराठवाड्यामध्ये. आणि जुलै महिन्याच्या शेवटी ज्या पावसाने याची भर पूर्ण केली त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये सध्या कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग ही पिके चांगली वाढीच्या अवस्थेत आहेत. पण ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस कमी झाला आणि पावसाचा खंड पडला पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला गेलेला आहे, त्यानुसार मग सोयाबीन पीक जेव्हा फुलोरात येईल तर याचा फुलगळ वाढण्याची शक्यता येते. फुलगळ झाल्यामुळे मग नंतर शेंगा पण कमी लागतात आणि दाणे सुद्धा कमी आकाराचे भरतात. तर यासाठी शेतामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, जेवढा पाऊस पडेल तेवढं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि सेकंड आठवड्यामध्ये म्हणजे 13 ते 20 या दरम्यान जर थोडा बहुत पाऊस झाला तर याच्यामध्ये जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे, फेरोमेन ट्रॅप लावणं गरजेचं आहे. आणि कापूस हा एक प्रमुख पीक आहे मराठवाड्यातलं, तर याच्यावर सुद्धा जास्त परिणाम होईल. काही ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तर याचं सुद्धा व्यवस्थापन किंवा निरीक्षण अगोदरपासून शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे आपण मराठवाड्यासाठी हा हवामान परिस्थिती असू शकते असं म्हणू शकतो. मॅडम आता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी नेमकी हवामानाची काय परिस्थिती असेल?
0: संपूर्ण महाराष्ट्रासोबतच विदर्भ आणि उत्तर कोकण यामध्ये पहिला आठवडा आणि शेवटचा आठवडा या 2 आठवड्यामध्ये काहीसे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता या विभागामध्ये पाहिलं तर सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा ही प्रमुख पिकं असतात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये केळी, कांदा ही प्रमुख पिकं असतात.
1: बरोबर,
0: विदर्भात पीक घेतलं जातं संत्रा, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे, झाडाभोवती सेंद्रिय आच्छादन करणं गरजेचं आहे. नंतर पावसात खंड पडला तर त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची सुद्धा व्यवस्था करणं गरजेचं आहे.

0: आहे.
1: बरोबर.
0: उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त तापमानामुळे केळीमध्ये पानाची जळजळ निर्माण होऊ शकते, फळांची वाढ कमी होऊ शकते. तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये मॅडम द्राक्ष उत्पादकासाठी ऑगस्ट मध्ये बागेचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल तर त्या आठवड्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जसे की करपा, भुरी, केवडा या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर यासाठी बागेत हवेशीरपणा व स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर. म्हणजे बागेचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे, नाही का? त्यासाठी आता मॅडम फळबागायतदार जे शेतकरी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: ज्या प्रकारे इतर खरीप पिकांचं व्यवस्थापन करणं किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तर खरीप हंगामामध्ये आंबा आणि काजू, चिकू किंवा संत्रा फळबागा सुद्धा पालवी अवस्थेत असतात. तर जास्त उष्णता वाढली किंवा तापमान वाढलं तर या फळबागेमध्ये ताण पडण्याची शक्यता असते. म्हणून बागेतील ओलावा टिकवणं खूप गरजेचं आहे. केळी, आंबा या फळबागामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता वाढली तर

0: आठवड्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जसे की करपा, भुरी, केवडा या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर यासाठी बागेत हवेशीरपणा व स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे बागेचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे, नाही का? त्यासाठी आता मॅडम फळबागायतदार जे शेतकरी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: ज्या प्रकारे इतर खरीप पिकांचं व्यवस्थापन करणं किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तर खरीप हंगामामध्ये आंबा आणि काजू, चिकू किंवा संत्रा फळबागा सुद्धा पालवी अवस्थेत असतात. तर जास्त उष्णता वाढली किंवा तापमान वाढलं तर या फळबागेमध्ये ताण पडण्याची शक्यता असते. म्हणून बागेतील ओलावा टिकवणं खूप गरजेचं आहे. केळी, आंबा या फळबागामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता वाढली तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. तर या शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच मग बुरशीनाशकाची फवारणी करावी.
1: बरोबर,
0: नियमितपणे झाडांना संतुलित खत व्यवस्थापन करावं. रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर ती फळे व फांद्या काढून त्या नष्ट कराव्यात.
1: बरोबर, म्हणजे अशा प्रकारे ही काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आता मॅडम आपण खरीप हंगामात भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेत असतो, तर मग त्यासाठी काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांना?
0: आपल्याला माहिती आहे की भाजीपाला पिकं ही हवामानातील बदलाला सर्वात संवेदनशील असतात. तर आता खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी या प्रकारची फळभाज्या घेतल्या जातात. आणि जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये जसे की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारली, भोपळा, काकडी यासारखी सुद्धा फळभाज्या घेतल्या जातात. तर जेव्हा पाऊस होईल, आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येते हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहतो, सरासरीपेक्षा कमी पण सतत पाऊस चालूच असतो. तर या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यासोबतच जर तापमान जास्त राहिला तर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या सुद्धा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर जास्त प्रमाणात होतो. तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळे प्रति एकरी 25-30 या प्रमाणात शेतकऱ्यांनी अगोदरच लावून घ्यावे, जेणेकरून प्रादुर्भाव कमी होईल. भाजीपाल्याची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा सुद्धा वापर करू शकतात. आणि तापमान जर जास्त असेल तर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी देणं योग्य राहील. जर जास्त पाऊस झाला तर भाजीपाला पिकाची मुळकूज होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जास्त पाणी साचू देऊ नये भाजीपाल्याच्या शेतामध्ये.
1: आता मॅडम आपण हे सगळं बघितलं की जे म्हणजे कृषी आधारित जो हवामान अंदाज आहे, पण आपल्याकडे जे पशुधन आहे तर या पशुधनासाठी सुद्धा हवामान आधारित व्यवस्था आणि काय उपाययोजना करायला हव्यात?
0: मॅडम महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये पिकासोबत पशुपालन सुद्धा जास्त प्रमाणात केलं जातं. आणि पिकांसोबतच पशूंना सुद्धा हवामानाचा फटका बसतो जेव्हा खंड पडतो किंवा मग जास्त मुसळधार पाऊस होतो. या दोन्ही स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पशूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर ऑगस्टच्या दीर्घकालीन हवामान अंदाज बघता आता पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. तर शेतकऱ्यांनी आपल्या पशुसाठी पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये घरामध्ये त्यांना गरजेनुसार हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तापमान जास्त वाढणार आहे त्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सावलीचं निवारा तयार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी याची खबरदारी अगोदरपासूनच केली तर आपल्या पशूंना कोणत्याही आजार किंवा मग त्यांना हानी पोहोचणार नाही. आणि जर पाऊस झाला तर काही ठिकाणी मग त्यांना रोगाची सुद्धा लागण होऊ शकते, त्यामुळे त्यांना योग्य वेळी लसीकरण सुद्धा देण्याची व्यवस्था करावी.
1: नक्कीच, हवामान आधारित पीक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना जर हवामान अंदाज मिळवायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायला हवा, कसा मिळवायचा?
0: हो, आता आपण दररोज हवामान अंदाज बघतो. तर हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दिला जातो. भारतीय हवामान विभागाचं एक संकेतस्थळ आहे.
1: बरं,
0: mausam.imd.gov.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर आपण संपूर्ण भारताचा जो हवामान अंदाज दिला जातो प्रति दिवस तो तिथे पाहू शकतो. त्यासोबतच nwp.imd.gov.in या ठिकाणी पुढील 10 दिवसाचा आपल्या जिल्ह्यानिहाय हवामान अंदाज आपण बघू शकतो. आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून दररोज दुपारी पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज देण्यात येतो. ज्याच्यामध्ये आपण पाहतो की जर कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असेल, येलो अलर्ट असेल, किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, किंवा मग मुसळधार पावसाची शक्यता असेल, तर या सगळ्या गोष्टीची माहिती दररोज अपडेट केली जाते प्रादेशिक हवामान विभागाकडून. तर ही दररोज माहिती मिळवणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. त्यासोबतच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून प्रत्येक आठवड्याच्या 2 दिवस मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाज आणि त्याच्यावर

0: हरित कृषी सल्ला दिला जातो, तर याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेऊन त्याच कृषी सल्ल्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते शेताचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांचं स्थानिक तिथलं हवामान कसं आहे, तापमान जास्त आहे, ढगाळ वातावरण आहे की मग पाऊस जास्त झालेला आहे, शेतामध्ये ओलावा जास्त आहे की कमी आहे, यानुसार मग किडींचं रोगांचं निरीक्षण केलं तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकतो आणि त्याचं उत्पादन वाढवू शकतो आणि जो काही नुकसान होणार आहे त्याला कमी करता येतं.
1: नक्कीच.
0: जास्त पाऊस आणि पावसातील खंड या दोन्ही वेळेस पावसाचा निचरा आणि जलसंधारण या दोन्ही गोष्टी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मॅडम असं आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज हा काही 100% खरा नसतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुढच्या 3 दिवसाचा किंवा जो मध्यम मुदतीचा अंदाज आहे 5 दिवसाचा त्यानुसारच मग खत व्यवस्थापन किंवा फवारणीचं नियोजन केलं पाहिजे. हा दीर्घकालीन अंदाज हा प्राथमिक मार्गदर्शन म्हणून वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी.
1: बरोबर आहे. एकंदरीत मॅडम आपण जी सगळी चर्चा केली की दीर्घकालीन हवामान अंदाज आहे आणि तुम्ही प्रत्येक विभागासाठी सांगितला म्हणजे कोकण, मराठवाडा, विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असणार आहे पावसाची, त्यानुसार तिथल्या हवामानानुसारचे अंदाज घेऊन आपल्या पिकाचं व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केलं, नियोजन चांगलं केलं तर नक्कीच उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल. फक्त सगळ्या अंदाजाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून पुढचं नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बांधवांनो आताच आपण दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिझवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: आषाढाला पाणकळा सृष्टीला वंदना.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आपण ऐकलात.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक गाणे ताजे तवाने.

0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात. एक गाणी ताजे तवाने हा कार्यक्रम नुकताच आपण ऐकलात. यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला युपीआयद्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही. तसंच ग्राहकांनी कुठलीही खरेदी केल्यावर युपीआयद्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय. या व्यवहारांसाठी MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले. युपीआयची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत राहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत राहावी आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
2: जब बड़े गोल्स को अचीव करने के लिए प्रारंभ करते हैं तो एक बड़ा डिस्ट्रक्शन भी हमारे सामने आता है. ये डिस्ट्रक्शन होता है एक दूसरे से कंपैरिजन का. लेकिन याद रखिए, जिंदगी कोई लीडर बोर्ड नहीं है. आपकी असली दौड़ किसी और से नहीं, खुद अपने आप से है. हर दिन कल से बेहतर बनने की कोशिश करते रहिएगा.
1: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंग संगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण

0: करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही, तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
0: सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे एनयूसीएफडीसीचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
2: महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीत करण्याच्या दृष्टीनं मतदारसंघांची पुनर्रचना तातडीनं होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ताज्या जनगणनेवर आधारित ही पुनर्रचना करायची झाल्यास आणि जातीनिहाय जनगणना करायची झाल्यास या प्रक्रियेला वेळ लागेल आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायला विलंब होईल. 2034 निवडणुकीपर्यंत तरी ती होणार नाही, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या मजकुरावर रिजिजू यांनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला शिरोमणी अकाली दलानं पाठिंबा जाहीर केला आहे. चंदीगड इथं आज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं 300 GW जीवाश्म इंधन विरहित ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याऐवजी न्यायव्यवस्थेनं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं. इंदूर इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्या नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत विधी संस्थांनी पोहोचणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. कायदेविषयक जनजागृती करताना क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर न करता नागरिकांना परिचित असलेल्या सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज झारखंड सरकारच्या 5 सदस्यीय समितीनं चर्चा केली. या समितीनं NSUI, ACS आणि JCM या संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या खऱ्या असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे त्या मांडू, असं मंत्री संजय प्रसाद यादव म्हणाले. झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी परीक्षा आणि ती घेणाऱ्या संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात, अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला बंगळुरू मैसूर द्रुतगती मार्गावर आज सकाळी अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले तर 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि वाहकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयचे मुख्यमंत्री कॅनरॉड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. E20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि क्लोराईड आढळल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत, असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. देशभरातल्या चाचणीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून आलं नसल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. पवित्र अमरनाथ

0: मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक अमरनाथ यात्रा उद्यापासून स्थगित करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे. छडी मुबारक पारंपरिक पहलगाम मार्गानं पुढे जाईल आणि 28 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची सांगता होईल असं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितलं. युगांडाच्या सीमारेषेजवळ असलेल्या काँगोच्या पूर्व भागातल्या एका गावावर इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वसामान्य नागरिकांना युपीआयद्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

जयंत भिडे यांच्या गीताला स्वरबद्ध केलं होतं अपर्णा केळकर यांनी. या गीताला संगीत दिलं होतं आशिष केसकर यांनी. भावधारा या कार्यक्रमात पुढचं गीत आपण ऐकणार आहोत अश्लेषा महाजन यांची रचना सावनी रवींद्र यांच्या आवाजात.

श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8:30

इस सप्ताह संसद में हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज ऍट 9 9:15 स्पॉटलाइट 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती रात्री 10:00 संगीतचा अखिल भारतीय कार्यक्रम रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित करण्यात येतील. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

काही कारणास्तव हा कार्यक्रम सप्ताह संसद में हा प्रसारित करण्यात येणार नाही, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते। ऐकूयात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हे छानसं असं गीत।

तेजस्विनी खोडतकर यांच्या आवाजातील अनंत नंदूरकर यांची रचना आपण ऐकली. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. संध्याकाळचे रात्रीचे 8:43 झालेली आहेत.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजले आहेत. हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित करण्यात येतील. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 1251 किलोहर्ट्स अर्थात 239.81 मीटर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. उद्याची आमची प्रातःकालीन सभा ठीक 5:50 सुरू होईल. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.